दर्शकांच्या संसार ठेक मीटर एफएम 1251 किलोहर्ट्झवर आणि एफएम 106.6 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसह प्रसार भारतीच्या वर्ल्ड्स या OTT प्लॅटफॉर्मवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सूर्य दिनांक 3 भाद्रपद शके 1948 अर्थात 25 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या पृथक्करण प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

0: पतये नमो गणपतये नमो प्रणपतये नमस्ते स्तु लंबोदरायकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः।
1: गणेश जोशी आणि कस्तुरी जोशी यांच्या स्वरात श्री गणपती अथर्व शीर्ष आपण ऐकलं। निर्माण आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोत्या प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले। सकाळचे 6:10 झालेत। ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन।

अश्विनी बोरे आणि सहकारी यांच्या आवाजात ही भक्ती रचना पण ऐकली. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर संत तुकाराम महाराजांची अभंग रचना अजित कडकडे यांच्या स्वरात.

0: अजित गडकर आणि सहकारी यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांची अभंग रचना पण ऐकली.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असत, बिघडत असत.
2: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम
1: प्रभातीचे रंग
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: श्रोते, प्रभात कार्यक्रमात यानंतरची भक्ती रचना मुकेश यांच्या स्वरात ऐकूया. हिंदी भजन

श्रोत्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया गोविंद पोळे, सीमा चंद्रगुप्त आणि सहगल यांच्या आवाजात सुदेश देशपांडे यांची गीतरचना. ऐकूया देशभक्तीपर गीत.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज, सदा तरुण आकाशवाणी।

0: आणि आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्या यानंतर ऐकूया कार्यक्रम कृषी वार्ता, यामध्ये नत्रस पूरक पालाश यांचं कार्य याविषयी माहिती.
1: मंडळी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पिकांचं उत्पादन भरघोस यायचं असेल तर त्यासाठी खतांची आवश्यकता असते. मात्र ही खतं मात्र योग्य त्या प्रमाणात देणं हे खूप गरजेचं आहे. अतिरिक्त जर खताचा आपण वापर केला तर त्याचा दुष्परिणाम देखील पिकांना भोगावा लागतो. आज आपण नत्र स्फुरद आणि पालाश या रासायनिक खतांचं कार्य कसं असतं याबद्दलची माहिती घेऊयात. मंडळी, प्रत्येक पिकाच्या उत्पादन वाढीमध्ये नत्र स्फुरद आणि पालाश या तीन घटकांचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. प्रत्येक घटकाचं वेगळं कार्य आहे, त्यामुळं वनस्पतीला या तिन्ही अन्य घटकांची गरज असते. नत्र वनस्पतीमध्ये न्यूक्लिओ प्रोटीन प्रथिन आणि हरितद्रव्य निर्मितीचं काम हे नत्रामार्फत होत असतं. नत्रामुळं वनस्पतीच्या शरीराची वाढ ही झपाट्यानं होते. पानाचा रंग हिरवा होतो, मात्र नत्र जर जास्त प्रमाणात झालं तर झाड नाजूक बनतं. त्यामुळं किडीरोगांचा प्रादुर्भाव झाडावर वाढीस लागतो. वनस्पतींच्या पेशीचं आवरण पातळ राहतं. नत्रामुळे पाने, खोड, फांद्यांची वाढ होत असते. पालाश, स्फुरद तसंच अनेक मूलद्रव्यांचं जास्तीत जास्त प्रमाणांमध्ये शोषण हे नत्र घडवून आणतं. नत्राच्या उन्हामुळे पानं लालसर होऊन वाळून जातात किंवा गळून पडतात. वरची पाने हिरवी आणि खालची पाने पिवळी दिसतात. नत्राचा वापर योग्य प्रमाणात धान्य पिकांसाठी करावा लागतो. फक्त चारा पिकांसाठी ज्यादा नत्र देणं हे फायद्याचं ठरतं. स्फुरद म्हणजे स्फुरदमुळं पिकांची योग्य वाढ होऊन बी अथवा फळं ही लवकर लागतात. वनस्पतीत अन्न तयार करण्याच्या क्रियेमध्ये स्फुरद हा उपयुक्त असा घटक आहे. मुळांची वाढ लवकर आणि भरपूर होते. पीक जोमून वाढतं. वनस्पतीला टणकपणा येतो. ज्यादा नत्राचा अनिष्ट परिणामांना आळा बसतो. पीक लवकर फुलावर येतं. बीज आणि फळधारणेस तसंच त्यांची जलदगतीने वाढ होण्यासाठी स्फुरद हे चांगल्या पद्धतीने काम करतं. धान्य तसंच इतर उत्पादनांचा दर्जा सुधारण्याचं काम हे स्फुरदामुळे होतं. स्फुरदामुळं डाळ वर्गातील पिकं ही वातावरणातून जास्तीत जास्त नत्र शोषून घेतात. स्फुरदाच्या कमतरतेमुळं पानातला हिरवेपणा कमी होतो. निस्तेज म्हणून पानं दिसू लागतात. फळधारणा आणि बीज लवकर तयार होत नाही आणि झालंच तर बीज कमकुवत होतं. स्फुरदाची मात्रा ही पिकांना शिफारशीपणे देणं अपेक्षित आहे. नत्र आणि स्फुरदाप्रमाणेच पालाश देखील कार्य हे खूप महत्वाचं आहे. कर्म पदार्थांच्या निर्मितीसाठी त्याचा उपयोग होतो. वनस्पतीच्या पेशीमध्ये पाण्याचं प्रमाण नियंत्रण करण्याचं काम हे पालाश करत असतं. जडणघडण कार्य, श्वासोच्छ्वास, जलच्छेदन या क्रियांमध्ये समतोलपणा घडवून आणण्यासाठी पालाशचं काम हे महत्वाचं आहे. वनस्पतीतील पिष्टमय पदार्थाची निर्मिती करतो, तसंच त्यांच्या स्थलांतरासही मदत करतो. धान्यातील दाणे भरगच्च आणि टणक तयार करण्यास तो मदत करतो. पिकाला जास्त नत्र दिले गेले तर त्यामुळे होणारे दुष्परिणाम जे आहेत ते नाहीसे करण्याचं काम काही प्रमाणात पालाशमुळं घडून येतं. एकंदरीतच पिकांचा आणि उत्पादनाचा दर्जा सुधारण्याचं काम ही तिन्ही प्रकारची खतं करत असतात. मंडळी, अशा प्रकारे नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्य घटकांचे पिकांच्या वाढीस आणि पीक उत्पादनाच्यासाठी महत्त्वाचे कार्य आहेत.
0: कृषी वार्ता यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश यांचं कार्य याविषयी माहिती आपण ऐकली वाचक स्वरूपा महेश इनामदार यांचा. श्रोत्यांनी यानंतर ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आजपासून नेत्रदान पंधरवडा सुरू होतोय. या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याबद्दलच माहिती करून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे सर यांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: नेत्रदान म्हणजे नेमकं काय असतं ते जरा

0: सविस्तर सांगा.
1: नेत्रदान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे किंवा आशक असलेले नेत्रबुबुळ वैद्यकीय पद्धतीने मिळून ते गरजू रुग्णाच्या उपचारासाठी वापरणे. मृत व्यक्तीचा कॉर्निया काढून जो अंध व्यक्ती आहे त्याला बसवण्यात येतो, ह्यालाच प्रत्यारोपण असे म्हणतात.
0: बर, आपल्या भारतामध्ये नेत्रदानासाठी काही नियम आहेत का?
1: डेथ सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये डेथ कशामुळे झालेली आहे मृत व्यक्तीची ते कारण महत्वाचं आहे. नॉन इन्फेक्टिव्ह जर असेल तर आपण नेत्रदान करून घेऊ शकतो.
0: बरं सर, हा जो राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो आपल्याकडे, तो साजरा करण्यामागे उद्देश काय आहे?
1: नेत्रदानाबाबत समाजामध्ये अजूनही अनेक गैरसमज आहेत, तर ते आपण वेगवेगळ्या माध्यमातून जसे की पथनाट्य आणि ह्या पंधरवड्यामध्ये रांगोळी स्पर्धा घेणे, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रॅली काढणे ह्या मार्फत आपण जनजागृती करत असतो. आणि वर्षभर आपल्याकडे आय डोनेशन काउन्सिलर आहे, तो तुम्हाला सर्व माहिती देऊ शकतात.
0: श्रोतेहो, आता आपण नेत्रदानाचा संकल्प केलेल्या डॉक्टर

0: तर ते आपण वेगवेगळ्या माध्यमातून जसं की पथनाट्य आणि ह्या पंधरवड्यामध्ये रांगोळी स्पर्धा घेणे, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रॅली काढणे ह्या मार्फत आपण जनजागृती करत असतो. आणि वर्षभर आपल्याकडे आय डोनेशन काउन्सिलर आहे, तो तुम्हाला सर्व माहिती देऊ शकतात.
1: श्रोतेहो, आता आपण नेत्रदानाचा संकल्प केलेल्या डॉक्टर रश्मी आठले यांचे विचार जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: मॅडम, आपल्या कुटुंबियांपैकी कुणी नेत्रदान केलं आहे का?
2: हो, माझ्या सासऱ्यांचं मरणोत्तर नेत्रदान केलेलं आहे.
1: बर.
2: देहदान पण केलेलं आहे.
1: बरं, यामागची तुमची भूमिका काय होती?
2: आम्ही स्वतः दोघेही डॉक्टर असल्यामुळे आमच्याकडून समाजाला काहीतरी देणं म्हणून नेत्रदान करायचं होतं. आम्ही दोघांनी नेत्रदानाचे फॉर्म तर भरलेलेच आहेत, परंतु माझ्या सासऱ्यांनाही नेत्रदान प्रथमपासूनच करायचं होतं म्हणून आम्ही ते केलं. आणि नेत्रदानाचं कसं आहे, आपल्या दोन नेत्रांमुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टीदान मिळतं ना, त्यामुळे आम्ही ते करायचं ठरवलं होतं.
1: या दृष्टीनं लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी तुम्ही काय आवाहन कराल?
2: मी लोकांना असं सांगेन की आपल्या जीवलगांचे नेत्ररूपी अवयव असेल किंवा कुठलाही अवयव असेल, तर तो जर आपण दुसऱ्या व्यक्तीला दान केला तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातला अंधकार दूर होऊन त्याला जीवन जगण्याची एक नवीन संधी मिळते.
1: बरोबर.
2: तुम्ही विचार करा, एखादी अंध व्यक्ती असते, तुम्ही डोळे मिटून 5 मिनिटं चालायचा प्रयत्न करा, नाही ना आपण चालू शकत.
1: खरं.
2: तर त्या व्यक्तींना कसं वाटत असेल, पण त्यांना एका डोळ्याला जरी फायदा झाला तर त्यांना हे सुंदर जग बघायची एक संधी मिळू शकते, अशी एक भावना माझी तरी आहे. आणि आम्हीही आमचं मरणोत्तर नेत्रदान करणार आहोत, अवयवदान करणार आहोत. आणि सांगायला मला आनंद होईल की आमच्या कुटुंबातील इतरही व्यक्ती म्हणजे आमचे काही जे नातेवाईक आहेत त्यांनी सुद्धा यापूर्वी नेत्रदान सुद्धा केलेलं आहे, देहदान सुद्धा केलेलं आहे.
1: म्हणजे मला असं वाटतं की सगळे आपले श्रोते जे आहेत ते या गोष्टीपासून प्रेरणा घेऊन या मार्गावरती पुढे चालू शकतील निश्चितच. थँक्यू मॅडम.
2: धन्यवाद.
1: या होत्या डॉक्टर रश्मी आठले मॅडम. बरं, तर श्रोते हो, उद्या पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.
3: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्य धनसंपदा कार्यक्रम आपण ऐकणार आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोत्यानंतर ऐकूया कार्यक्रम परिसर. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार, परिसर या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय आणि ते कसं करायचं याविषयी आज जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये वल्लभ वणजू आलेले आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर सुरुवातीला सांगा की रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र म्हणजे नेमकं काय.
2: त्यापूर्वी मी एक सांगू इच्छितो की 1995 साली स्टॉकहोम येथे बोलताना त्यावेळेचे वर्ल्ड बँकेचे व्हाईस प्रेसिडेंट इस्माईल सेरागेल्डिन म्हणाले होते की या शतकातील युद्ध जर तेलासाठी झाली असतील तर पुढच्या शतकातील युद्ध हे पाण्याचं योग्य नियोजन केलं नाही तर होतील.
1: खरं
2: हे वाक्य खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर.
2: आता आपल्याला एक सांगता येईल की भारतामध्ये सरासरी 1170 मिलीमीटर पाऊस पडतो ह्या जमिनीवरती आणि बरंचसं पाणी म्हणजे धरणामध्ये ओढ्यांमध्ये तलावांमध्ये पाणी साठवलं जातं आणि वाहून जाणारं पाणी हे नदी नाले ओढे ह्या मार्गे समुद्राला जाऊन मिळतं.
1: खरंय.
2: हे वाहून जाणारं पाणी आहे ते आपल्याला अडवलं पाहिजे. म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पाण्याची शेती करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
1: बरोबर. आता ही पाण्याची शेती कशी करायची.
2: रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धती अवलंबता येतील. आता रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पाणी साठवणं ते जमिनीत मुरवणं आणि त्याचा योग्य वापर करणं.
1: मग आज पावसा

0: पाणी साठवण्याची गरज नेमकी का भासते?
1: याला कारण अनिर्बंध पद्धतीने झालेला पाण्याचा उपसा, वाढलेलं शहरीकरण, शेतीचं वाढलेलं प्रमाण, वाढलेली लोकसंख्या, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत.
0: खरंय.
1: आपण काय करतोय की नुसतं जमिनीतलं पाणी उपसून येतोय, आपण त्याच्यात परत भरत नाहीये.
0: बरोबर.
1: म्हणजे जसं आपण आपली जी ठेव असते बँकेमध्ये ती आपण काढतो, आपल्याला गरजेनुसार आपण ते पैसे काढतो, पण ते काढल्यानंतर आपण परत त्या बँकेमध्ये आपले पैसे भरतो, कारण ते आपल्याला पुढे कधीतरी आपल्या संकटाच्या काळात आपल्याला उपयोगी पडतील.
0: पाण्याचं पण असंच आहे,
1: पाण्याचं पण
0: आपण वापरतोय पण उद्यासाठी ते साठवणं गरजेचं आहे
1: आणि आपण ते करत नाही आहोत.
0: बरोबर. पण हे पाणी साठवण्याच्या पद्धती मगाशी तुम्ही म्हणालात त्या कोणत्या आहेत?
1: प्रथम आहे ते शेततळ. मोठ्या प्रमाणात शेततळी बांधता येतात आपल्याला, सरकार त्याच्यासाठी अनुदान देतं. त्याच्यानंतरची दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मोठ्या मोठ्याले हौद बांधणं किंवा टँक बांधणं, त्या टँकमध्ये हे पाणी साठवणूक करणं. दुसरी गोष्ट आहे जिथे मातीची जमीन असेल त्या मातीच्या जमिनीला वेगवेगळ्या ठिकाणी चर मारून, खास करून उतारावरची जी जागा आहे तिथे चर मारायची मोठ्या प्रमाणात, म्हणजे ते पाणी त्या चरात येतं आणि ते पाणी जमिनीत मुरतं. आता आपण कोकणाचा विचार केला तर आपल्याकडे बरेचसे सडे आपण ज्याला म्हणतो की जे कातळ सडे आहेत, त्या कातळ सड्यांवरती आपण जमिनीला छेद देऊन म्हणजे आर्टिफिशियली त्याला ब्रेक करून आपण त्याच्यामध्ये पाणी सोडू शकतो, किंवा आपल्या विहिरीमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने आपण उतारावरचं पाणी चॅनलाइज करून ते आपण आपल्या विहिरीमध्ये सोडून आपल्या विहिरीची पातळी आणि पर्यायाने भूजल पातळी आपण वाढवू शकतो.
0: नक्कीच. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला पाणी टंचाईवर मात करता येईल?
1: नक्कीच करता येईल. जर आपण उपसलेलं पाणी, पाणी हे जीवन आहे, अत्यावश्यक आहे, आपल्याला त्याची गरज आहे, पण आपण जे पाणी उपसतोय तेच पाणी परत आपण जमिनीच्या पोटात भरणं गरजेचं आहे. हे जर आपण नाही केलं ना, तर जसं मी पहिलं वाक्य सांगितलं हेरॉल सरांचं, तर ती युद्ध आपल्याला टाळता येणार नाहीत.
0: निश्चितच. श्रोते हो, याविषयीच आपण अधिक माहिती घेणार आहोत उद्याच्या भागात. नमस्कार. परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे. श्रोतो, यानंतर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपशांतर 7 वाजता सुविचार आणि काही निवेदन. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल आणि सहक्षेपित करू. 7:20 आणि रात्री 8 वाजता 1 गाणे ताजे तवाने. 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आणि सहक्षेपित करू. 7:40 अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम. गाणे मनातले आपण ऐकू शकाल 7:45. 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. लखलख चंदेरी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 8:55. 9:10 अमृत कलश आजच्या कार्यक्रमात शिक्षण सेवेत योगदान देणारे चंद्रशेखर गोबी यांची मुलाखत. हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:30 पुन्हा प्रसारित करण्यात येईल. प्रभातीचे रंग काही घटना माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम सकाळी 9:30. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 उमंग एनसीआरटी प्रायोजित कार्यक्रम. गाता रहे मेरा दिल चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम सकाळी 11:00. 11:40 भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

आजच्या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका आणि त्यानंतर योग अभ्यासक मंदार आपटे यांची मुलाखत. दुपारी 1 वाजता हिंदीतून बातम्या, 1:05 गीतबहार, 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:00 कृषीवाणी, 2:05 आरोग्य धनसंपदा आणि 9:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण, 2:15 दोपहर समाचार हे बातमीपत्र, 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धनंजय जोशी यांचं गायन, त्यांनी गायलेला रागभेम पलास आपण ऐकू शकाल, 3:00 प्रादेशिक बातम्या.

यांच्या सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात होईल ठीक 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवावाणी या श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात यादवराव कनुळकर आणि सहकारी यांनी सादर केलेली डहाका गीतं. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:15 वृत्तविशेष. 7:30 किसान वाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आणि 8:05 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 8:15 हिंदी भक्तिगीतं. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:00 आपली आवड श्रोत्यांच्या मनपसंत मराठी गीतांवर आधारित पत्रोत्तरांचा कार्यक्रम. 9:30 नादब्रह्म या कार्यक्रमात निखिल बॅनर्जी यांच्या सतारावादनात रागचंद्र कंस आपण ऐकू शकाल. 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. मध्यमधारी 239.18 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM 100.6 MHz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह प्रसार भारतीच्या वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्मवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते, आज दिनांक 25 ऑगस्ट 2026. सकाळचे 7 वाजलेत. शारीरिक सामर्थ्य इतकंच मानसिक सामर्थ्यही आवश्यक आहे. मनाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला तर असाध्य गोष्टीही साध्य करता येतात.

0: अहो ही यादी घ्या आणि उपासाचे जिन्न सणा.
1: इतके एकादशी आणि दुप्पट खाशी म्हणजे तब्येतीचे बारा.
2: बंडू, या दिवसातल्या हवामानावर सण उपास आधारलेले असतात. सात्विक पौष्टिक शुद्ध उपासाचे जिन्नस आपल्या दांडेकरांच्या कडून आण, म्हणजे उपास सुद्धा मानवतील.
1: काही म्हटलं म्हणजे दांडेकर
2: आहेस तसं. परवा मी केळेवालीला म्हणाले, केळीत की महा कशी, तर म्हणाली दांडेकर क्वालिटी आहे. दांडेकर म्हणजे क्वालिटी हे तिला सुद्धा कळलं.
1: उगीच म्हणालो आई, दांडेकर आणि कंपनी म्हणजे उत्तम क्वालिटी, रास्त दर आणि नाविन्य हे आता सर्वमान्य झालंय.
3: दांडेकर, मारुती चौक आणि विश्राम बाग, सांगली.
4: श्रोते हो, मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमात. शिक्षण सेवेत महत्वाचे योगदान देणारे चंद्रशेखर गोब्बी यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

रसिक श्रोते हो, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटक संध्या पाटील यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात. येत्या शुक्रवारी 28 ऑगस्ट

0: जी सकाळी 9:30 आणि याचं पुन्हा प्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.81 अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 MHz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि रसिक हो आता आकाशवाणी सांगली केंद्र प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही।
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं।
2: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात।
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा।
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा।
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम
1: प्रभातीचे रंग
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

श्रुती आज प्रसारित होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाअंतर्गत 2:30 नादब्रह्म या कार्यक्रमात धनंजय जोशी यांनी गायलेला राग भीम पलास आपण ऐकू शकाल, तर 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात निखिल बॅनर्जी यांच्या सतारवादनामध्ये राग चंद्रकांस आपण ऐकू शकाल.

0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी. सदा सतेज, सदा तरुण, आकाशवाणी.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

स्वर्गीय डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या आदर्श व प्रेरणेनं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळानं आणि डॉक्टर भरत अमळकर यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात कार्यरत केशव स्मृती प्रतिष्ठान या परिवाराचे प्रमुख

0: डॉक्टर भरत दादा अमळकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: श्रोते हो, येत्या बुधवारी वनिता मंडळ कार्यक्रमात अवश्य ऐका केल्याने होत आहे रे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तांबणकर हिने घेतलेली मुलाखत.
3: वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही 2 घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची 4-5 घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात हो, कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे. पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलांनी विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्राम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
2: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून. सूत्रसंचालन विद्यागौरी तांबणकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
4: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
5: गॅस्ट्रो, कॉलेरा, कावी हे रोग टाळण्यासाठी
4: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी घ्यावं.
5: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
4: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
5: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित. अमरावती जिल्हा रुग्णालय दुर्घटनेतल्या बालकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा. राज्यात साखरेचा पुरेसा साठा असल्याची साखर संचालकांची माहिती. मराठी भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ यास्मिन शेख यांचं निधन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 503 धावांवर घोषित. दिवस अखेरीस श्रीलंकेच्या 2-8 धावा. आता सविस्तर बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील 6,36,036 पात्र शेतकऱ्यांना 5,086 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल ऑनलाईन पद्धतीनं वितरित करण्यात आला. या योजनेच्या अंमलबजावणीअंतर्गत आतापर्यंत 12,58,243 शेतकऱ्यांना 10,115 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू आणि त्यांचे मार्गदर्शक यांना रोख पारितोषिक देऊन गौरवण्याच्या योजनेत सुधारणा करण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यात आता केंद्र शासन आणि इतर राज्यांच्या धर्तीवर रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठीच्या रोख पारितोषिकात भरीव वाढ करण्यात आली असून सुवर्ण पदकासाठी 7 लाख, रौप्यासाठी 5, तर कांस्यासाठी 3 लाख रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. टेनिस, बॅडमिंटन आणि हॉकी स्पर्धांचाही यात समावेश करण्यात आला आहे. खेळाडूंच्या यशात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकास खेळाडूच्या रोख पारितोषिक रकमेच्या 10% रक्कम बक्षीस म्हणून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे

0: पार्श्वभूमीवर या दुर्घटनेतील मृत नवजात बालकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जखमी बालकांवरील उपचाराचा खर्चही शासनाकडून करण्यात येणार आहे. दरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दुर्घटनेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचंही स्पष्ट केलं. नवजात शिशु कक्षातील व्हेंटिलेटरमध्ये काल पहाटे 3:30 सुमाराला स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. दुर्घटनेच्या वेळी कक्षात 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते, त्यातील 36 बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं. दहशतवाद, नक्षलवाद तसंच व्यसनांचं निर्मूलन हेच केंद्र आणि राज्य शासनाचं ध्येय असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. सुदृढ, सुशिक्षित आणि सक्षम समाज घडवण्यासाठी पाटील यांच्या संकल्पनेतून सांगलीत काल नशामुक्ती निर्धार पदयात्रा काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील साखरेच्या भावामध्ये गेल्या 3 दिवसात प्रति क्विंटल 1500 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. केंद्र सरकारनं साठेबाजी रोखण्यासाठी उचललेल्या कडक पावलांमुळे बाजारातील कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं साखरेचे भाव नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे. साखरेच्या भावामध्ये झालेली वाढ कृत्रिम होती अशी माहिती राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे यांनी दिली आहे. घाऊक बाजारात 67 रुपयांवर गेलेले दर खाली आले असून किरकोळ बाजारातही प्रति किलोमागे 7 रुपयांची घसरण झाली आहे. राज्यात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती साखर संचालक डॉ केदारी जाधव यांनी दिली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ज्येष्ठ मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. पुण्यात काल त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भाषाशास्त्र आणि प्रमाण मराठीच्या संवर्धनासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या डॉक्टर शेख यांनी 34 वर्ष अध्यापन केलं होतं. त्यांच्या निधनानं मराठी भाषा विश्वातील अभ्यासू, व्रतस्थ आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. जाणून घेऊयात त्यांच्या कार्याचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: डॉक्टर यास्मिन शेख यांनी मराठी भाषाशास्त्र आणि मराठी व्याकरणाच्या क्षेत्रात अविरतपणे काम केलं. प्रमाण भाषा, बोलीभाषा आणि भाषेतील विविधता यांचा अभ्यासपूर्ण विचार त्या करत असत. त्यांनी भाषाशास्त्र आणि व्याकरण यांचा परस्पर संबंध अधोरेखित केला. यास्मिन शेख यांचं मूळ नाव जेरुशा रुबेन. त्यांच्या वडिलांची नोकरीनिमित्त सतत बदली होत असल्याने यास्मिन यांचं शिक्षण वेगवेगळ्या गावी झालं. त्यांनी पुण्याच्या सर परशुराम महाविद्यालयातून मराठी भाषा आणि साहित्य या विषयातून पदवी घेतली. श्री म माटे हे त्यांचे शिक्षक होते. माटे सरांच्या उत्तम मराठी शिकवण्याचा, त्यातही मराठी व्याकरण शिकवण्याच्या पद्धतीमुळे त्यांनी मराठी भाषा आणि व्याकरणाला आपल्या आयुष्याचं ध्येय मानून मराठी भाषेला आपलं कार्यक्षेत्र बनवलं. मुंबईतील SIES महाविद्यालयात त्या मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तकांच्या संपादनात तसेच अनेक मराठी नियतकालिकांमध्ये त्यांनी व्याकरण सल्लागार म्हणून काम केलं होतं. त्यांच्या कार्याबाबत ज्येष्ठ कवी दासू वैद्य आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले,
2: प्राध्यापक यास्मिन शेख यांचं निधन ही मराठी भाषेसाठी खरंच खूप मोठी हानी आहे. आपल्याकडे गृहिणी जशी स्वयंपाक करताना निगुतीनं मेयतेने धान्य निसते टिपते, तशी यास्मिन बाईंनी मराठी भाषा निसरी टिपली जोपासली, त्यांचं निधन ही खरंच मोठी हानी आहे.
1: मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल राज्य शासनाच्या डॉक्टर अशोक केळकर सन्मानाने त्यांना गौरवण्यात आलं होतं. डॉक्टर यास्मिन शेख यांच्या जाण्यानं एक व्यक्ती नाही तर मराठी भाषेचा समृद्ध वारसा वृद्धिंगत करणारा एक दीपस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी शिवराज सणस यांच्यासह प्रशांत जाधव, पुणे.
0: खानदेशच्या मातीचा गंध, कष्टकरी जीवनाचं वास्तव, निसर्ग आणि माणसाच्या जगण्याचं तत्वज्ञान आपल्या कवितेतून मांडणाऱ्या लोककवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्याचं चिंतन करणारा बहिणाबाईंचं भावविश्व हा कार्यक्रम काल जळगावात उत्साहात पार पडला. बहिणाबाई यांच्या 146व्या जयंतीनिमित्त बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. देशभरातील उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान

21 अध्यापक प्राध्यापकांची 2026 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं जाहीर केलेल्या या पुरस्कारार्थींच्या यादीत डॉ विक्रम मिशाल, डॉ अमर ताकसांडे आणि डॉ संदीपा नरोटे या महाराष्ट्रातील 3 प्राध्यापकांचा समावेश आहे. शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांना काल सोलापूरमध्ये दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. दत्ता हलसगीकर यांच्या नावाने मिळणारा हा सन्मान आपल्यासाठी अतिशय मोलाचा आहे असं मनोगत किशोर कदम यांनी व्यक्त केलं. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दुसऱ्या दिवशी भारतानं आपला पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित केला. ध्रुव जुरेलच्या 9 बाद 115 धावा हे कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. त्यानंतर श्रीलंकेच्या डावाची सुरुवात डळमळीत झाली असून ते आज आपला खेळ 2 बाद 8 धावांवरून पुढे सुरू करतील. हवामान. राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तसंच चंद्रपूर, गडचिरोली इथं आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित. अमरावती जिल्हा रुग्णालय दुर्घटनेतल्या बालकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा. राज्यात साखरेचा पुरेसा साठा असल्याची साखर संचालकांची माहिती. मराठी भाषा शास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ यास्मिन शेख यांचं निधन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 503 धावांवर घोषित. दिवसअखेरीस श्रीलंकेच्या 2 बाद 8 धावा. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्रोतेहो, स्वरातून साधना, साधनेतून संस्कार आणि संस्कारातून घडणारी पिढी हे संगीताचं खरं सौंदर्य आहे. आपल्या आवाजा इतकाच आपला अभ्यास, आपलं संशोधन आणि अध्यापनातून संगीत समृद्ध करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे या मॅम ज्या आहेत, त्यांनी अतिशय मोलाचं कार्य केलेलं आहे आणि एक संगीत क्षेत्रातली जी चळवळ आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे. आणि या संगीत क्षेत्रातील चळवळीसाठी कशा पद्धतीनं त्या कार्य करतात आणि हा जो वारसा आहे तो पुढच्या पिढीला हस्तांतरित करण्यासाठी किती प्रयोगशील प्रयत्न करतायत, याचविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण आज निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भारतीय चित्रपट संगीत म्हटलं की एक आत्मा आहे आपला सगळ्यांचा आणि त्यावरच आपण जगतोय की काय असा एक म्हणजे संभ्रम म्हणण्यापेक्षा तीच आहे की संगीतावर आपण जगतोय आणि ती एक आपला आधार आहे जगण्याचा. मात्र याचा जर आपण

0: विचार केला पूर्ण अगदी पहिल्यापासून तर तो कसा विशद करता येईल? खरं तर हा इतिहास सांगायला गेला तर खूप मोठा आहे, पण थोडक्यात जर तुम्ही सांगायचं झालं तर काय सांगाल?
1: आपली चित्रपट संगीताची परंपरा खूप मोठी आहे आणि नेहमी मी दाखला देते, कारण हे माझं म्हणणं नाहीये तर प्रख्यात संगीत तज्ज्ञ फार मोठे विशेषज्ञ होते आमचे डॉक्टर अशोक रानडे सर, त्यांनी एके ठिकाणी हे सांगितलंय की आपलं जे चित्रपट संगीत आहे आणि विशेषत आपलं जे हिंदी चित्रपट संगीत आहे ते खऱ्या अर्थाने भारताचं लोकसंगीत आहे, कारण ते लोकांनी निर्माण केलं आणि लोकांच्या ओठी ते रुळतं आहे अनेक वर्ष. आपण लहानपणापासून ते अगदी आपल्या वृद्धत्वापर्यंत ती हिंदी गाणी आपली काही साथ सोडत नाहीत, आणि आजही तो जो सुवर्ण काळ होता म्हणजे 50 गाणी, 60 गाणी, 70 गाणी, त्या सुवर्ण काळात खूप अतिशय मोलाचं काम झालेलं आहे आणि त्यावर आजची पिढी उभी आहे.
0: हो,
1: आजचे संगीतकार त्यावर उभे आहेत, आजचे गायक त्यावर उभे आहेत, ह्या सगळ्यांनी मिळून एक तो इतिहास घडवला. आणि मग ते अगदी राजा हरिश्चंद्र पासून जो आपला इतिहास आहे, आधी मोकपट होते मग बोलपट आले आणि 1934 साली मुळात पार्श्वगायन सुरू झालं, त्यानंतर मग उसना आवाज देणं, म्हणजे मग तिथे दोन भूमिका वेगळ्या झाल्या की गायिका वेगळी किंवा गायक वेगळा आणि नट वेगळा. आधी गायक नटच होते,
0: हो,
1: त्यामुळे नंतर ह्या दोन भूमिका झाल्यावर खऱ्या अर्थाने गायिकांचा प्रवेश झाला, खऱ्या अर्थाने गायकांचा प्रवेश झाला, तेव्हा संगीतकारांना चांगलं काम आणखीन करता येऊ लागलं. नाहीतर संगीतकाराला छान चाल सुचली तरी उपयोग नाही, कारण जो समोर आहे तो नट गायक आहे आणि तो गाणे शिकलेला नाहीये, त्यामुळे मग आपोआप तडजोड ही करायला लागणार. कारण त्यांना जर वाटलं की इथे या वरच्या स्वरापर्यंत मला ही चाल न्यायची आहे पण त्या नटाचा गळा तसा तयार नाहीये, मग कुठेतरी तडजोड करा, मग ती चाल सोपी करा, या सगळ्या प्रकारात त्यांच्या प्रतिभेवर मर्यादा येत होत्या.
0: अच्छा,
1: त्या मात्र नंतर दूर होत गेल्या, कारण उत्तम शिकलेले चांगले गायक आपल्याला लाभायला लागले आणि तिथून ही पहिला हा ज्याला आपण ट्रान्झिशन म्हणू किंवा मोठा एक संक्रमण म्हणू, ते संक्रमण इथं प्रथम झालं. आणि जसजसे विषय चित्रपटांचे बदलत गेले तसतशी गाणी आणि संगीताची जातकुळीही बदलत गेली. सुरुवातीच्या काळात पौराणिक विषय होते बघा, म्हणजे अगदी कोणी जोखीम पत्करली नाही, आपली भारतीय जनता अतिशय श्रद्धाळू आहे आणि त्यामुळे राजा हरिश्चंद्र, भक्त प्रल्हाद असे सगळे पौराणिकच विषय घेऊन सिनेमे निघाले, त्यामुळे आपोआप संगीत त्या पद्धतीचं होतं. हळूहळू हा जो बदल झालाय ना, तो पौराणिक ते सामाजिक, सामाजिक ते कौटुंबिक असा हा बदल होत गेला, त्यातून संगीताची जातकुळी बदलत गेली. आणि मग ही सगळी आव्हानं त्या गीतकारांनी संगीतकारांनी पेलली आहेत. आधी अगदी भक्तिरस प्रधान गाणी होती, मग जे आपण म्हणतो देमार सिनेमे होते, काही ऍक्शनपट होते, त्यात संगीताला असा वाव नव्हता, पण तरीही त्यात एक मारधाडीची का होईना गाणी होती. हळूहळू हा सगळाच बदल जो होत गेलेला आहे की अरे नाही, देवदेवता नाही, आपल्याकडे सामाजिक विषय आहेत, ते सुद्धा हाताळले गेले पाहिजेत. नंतर सामाजिक तर आहेतच, मग त्यात तुम्ही बघाल तर मदर इंडिया सारखा सिनेमा आहे, पौराणिक पण सामाजिक सुद्धा असा मुघले आजम सारखा सिनेमा आहे, पाकिजा सारखे सिनेमे, हे कल्ट मूवीज आहेत आपले.
0: हो,
1: मग ह्यातनं पुढे हा सगळा प्रवास होत गेला, नंतर लोकांच्या लक्षात आलं की सामाजिक तर आहेच पण नातेसंबंधांमध्ये पण तणाव येत चाललाय.
0: हो,
1: मग त्यावर चित्रपट बनायला लागले, मग ते संगीत हे थोडं आणखीन सॉफ्ट होतं. आता तुम्ही अनुभव सारखा सिनेमा घ्या, त्यात मेरी जा मुझे जान कहो हे गाणं काही फार वाद्य संगीताचं असूच शकत नाही, कारण ते एक अगदी नाजूक क्षणांचं गाणं आहे. मग तसे तसे बदल होत गेले, जसे विषय बदलले तसे संगीतही बदललं. आणि दुसरं ट्रान्झिशन ज्याला म्हणून ते फार मोठं झालं, ते आपल्या सगळ्यांचा आवडता महानायक अमिताभ बच्चन, त्याचा ज्या क्षणी प्रवेश झाला तिथे जातकुळी आणखीन बदलली. कारण आधीचे जे नायक होते ते नायक थोडे सुशिक्षित, पांढरपेशा, ज्याला आपण चॉकलेट हिरो असंही म्हणतो त्या टर्मिनॉलॉजीमध्ये, तसे होते. असा मारामारी करणारा नायक नव्हता, म्हणजे नायिकेला वाचवण्यापुरती तो मारामारी करत असेल, पण मुळात जिथे नायक आम्ही म्हणतो की नायकच जिथे अँग्री यंग मॅन

0: चिडलेला आहे मुळात तो, या सगळ्या रचनेवर चिडलाय, विषमतेवर चिडलाय, अन्यायावर चिडलाय, तर मग तो सॉफ्ट कसा होईल, तो तरल कसा होईल? त्यामुळे ती गाणी थोडी तिथे बदलली. पण ह्यातूनही, ह्या संक्रमणातून सगळ्या, एक लोकप्रियता काही हिंदी चित्रपट संगीताची कमी होऊ शकत नाही, कारण ते आपल्या तनामनात अगदी भिनलेलं आहे.
1: निश्चितच. आणि भारतीय चित्रपट सृष्टीची स्थित्यंतर जी आहेत, त्यामध्ये संगीतामध्ये सुद्धा ही स्थित्यंतर झालेली पटकन आपल्याला कळत नाहीत, पण ती खूप मोठी आहेत आणि ते बदल खूप आहेत. म्हणजे जसं अगदी सुरुवातीला तरल भावनिक म्हणूया आपण, आणि नंतर लगेच कॅबरे पर्यंत येऊन आपण पोहोचलो, आणि ती सुद्धा अजूनही आपल्या मनावर रुंजी घालतात ती गाणी.
0: म्हणजे तुम्हाला जर आता गुंड दाखवायचे, गुंडांचे अड्डे दाखवायचे, तर मग तिथे तरल संगीत कसं असेल? म्हणजे ते संगीत हे अतिशय तीव्र स्वरूपाचं, भडक स्वरूपाचंच असणार. म्हणजे शोले मधलंच आता मेहबूबा मेहबूबा या गाण्याचं चित्रण, त्याचं टेकिंग, त्याची चाल, हे भडकच असलं पाहिजे. आणि असं गाणं बनवणं किंवा असं गाणं करणं सोपं अजिबात नाहीये. याला आम्ही म्हणतो सिच्युएशनल सॉन्ग. खास त्या सिच्युएशन साठी तयार झालेली म्हणून जी गाणी असतात, ती त्या त्या सिच्युएशनला न्याय देणारीच असतात.
1: निश्चित.
0: त्यात तुम्ही राग वापरलाय का किंवा गायकीचे काही विभ्रम आहेत का हे शोधायलाच जायचं नसतं. गाणं त्यासाठीच बनलंय, त्या सिच्युएशन साठी बनलंय. मग मेहबूबा मेहबूबाचं टेकिंग, त्यात गायकी काय आहे, किती वेगळ्या आवाजात ते आर डी बर्मननी गायलं, कारण ते असं अंगावर येणारच झालं पाहिजे. त्यामुळे ती मागणी असते त्या त्या प्रसंगाची.
1: आणि तेही एक संशोधनच आहे. संशोधनाअंतीच अशा पद्धतीनं अगदी आपण माइल स्टोन म्हणूया,
0: बरोबर,
1: ते आपल्याला आजही मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आपण भारतीय शास्त्रीय संगीत आपण पाहायला गेलं तर त्यामध्ये घराणे परंपरा आहे आणि आजही आहे ती. आणि घराणे परंपरा म्हणूया, गुरु परंपरा, तर हा सुद्धा फार महत्वाचा विषय आहे. आणि तो म्हणूया आपण प्रवास तुमचा होत असताना, गुरु गायकी म्हणूया किंवा घराणे परंपरा, त्याचा कसा प्रभाव पडला?
0: मला फार सांगायला आनंद वाटतो की मला अतिशय उत्तम गुरु जे लाभले त्यांनी. मी आधी ग्वाल्हेर घराण्याची गायकी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, कारण ती सगळ्या घराण्यांची जननी मानली जाते. शास्त्रीय संगीत हे, ज्याला आपण म्हणू की बंधनातलं स्वातंत्र्य आहे. आता तुम्ही म्हणाल बंधन आणि स्वातंत्र्य दोन ह्या विसंगत किंवा एकमेकाशी न पटणाऱ्या गोष्टी कशा एकत्र येतात, तर बंधनही आहे आणि स्वातंत्र्यही आहे. बंधन काय आहे, तर राग संगीत गाताना रागाचं व्याकरण सांभाळणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे रागाचे आरोह अवरोह असतात, त्याच्यात एक नियम असतात, हा अमुक स्वर ह्यात वर्ज्य आहे हे भान ठेवावं लागतं, म्हणजे नियम आले. व्याकरण आलं तिथे नियम आले. पण त्या नियमांमध्ये राहून तुम्ही जर सारे गप धसा हा जर भूप आहे, तर तुम्ही म्हणून त्यातही अनेक कॉम्बिनेशन जी करू शकता स्वतःच्या मनाने, त्याला उपज म्हणतो. की मी एकदा सारे ग म्हणेन, एकदा सागरे म्हणेन, तर ती मला परवानगी आहे. एका व्यक्तीने आता आवर्तनात सारे ग सारे गप म्हटलं म्हणजे मला तसंच म्हटलं पाहिजे का? नाही, तू पगर ऐसा करून सुरुवात कर, ह्याला स्वातंत्र्य म्हणतो आपण. म्हणजे आहे त्या स्वरांमध्ये माझ्या मनाच्या स्वररचना रागाचे नियम सांभाळत मी करते, ते शास्त्रीय संगीत आहे. म्हणून त्याचं भान राखणं, म्हणजे घराण्यांमध्ये प्रत्येक गोष्टीला किती तुम्ही महत्व दिलंय त्यावर घराणं ठरतं. एखादं घराणं म्हणतं की आम्ही सुरांची पद्धतशीर बढत करू, आम्ही लय अतिशय विलंबित ठेवू. विलंबित लय म्हणजे काय? दोन मात्रांमध्ये जास्त अंतर आहे. थोडक्यात हळू स्लो, ज्याला म्हणू सामान्य माणसांना सांगायचं तर हळू, ज्याला टेम्पो स्लो म्हणाल तुम्ही तुमच्या भाषेत, त्याला विलंबित लय म्हणतो आपण. मग सुरांकडे लक्ष द्यायचं आहे म्हणून लय त्यांनी धीमी ठेवली आहे किराणा घराण्यानी. तेच काही तालप्रधान घराणी आहेत, आग्रा घराणं आहे, ग्वाल्हेर घराणं आहे, ज्याच्यात तालक्रिया पण चालते. म्हणजे तालाच्या अनुसरून तुम्ही जेव्हा उपज मांडायला लागता एखादं आवर्तन, तेव्हा थोडी लय ही जास्ती ठेवली जाते, कारण त्यांना तालाच्या कप्प्यात कसे ते आम्ही स्वर उपज आमची बांधतोय हे सांगायचं आहे. म्हणजे तालही आहे स्वरही आहे, पण दोन्हीला दिलं गेलेलं महत्व, त्यात फरक पडतो, म्हणून घराणी होतात. आणि अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की शास्त्रीय संगीतात नाही आहेत फक्त घराणी. मी जो विचार मांडण्याचा प्रयत्न केलाय माझ्या लेखनाद्वारे, माझ्या व्याख्यानाद्वारे, की सुगम संगीतालाही स्वतःचं सौंदर्यशास्त्र आहे आणि त्यातही घराणी आहेत.
1: वा.

आणि खरंच म्हणजे आपण जेव्हा खोलवर जाऊन याचं संशोधनच करणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला कळतं. वरवर या गोष्टी आपल्याला फार साध्या आणि सोप्या वाटतात. श्रोते हो, तर अशा पद्धतीनं संगीत म्हणजे स्वरांची साधना आणि त्या साधनेतून निर्माण होणारी संस्कृती, त्याचबरोबर त्यामध्ये केला जाणारा अभ्यास आणि संगीत ऐकताना आपण कशा पद्धतीनं ऐकलं पाहिजे किंवा शब्द जे आहेत, लय आहे, सूर आहे, ताल आहे, याचा अंतर्मुख होऊन आपण कसा आस्वाद घेतला पाहिजे आणि त्यासोबतच अभ्यास कसा केला पाहिजे, या एकंदरीतच संपूर्ण संगीताबद्दल आणि या संगीत क्षेत्रात केलेल्या अलोखनीय किंवा अगदी अमूल्य अशा कार्याबद्दल आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होत्या सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचे संगीत केंद्र आहे. श्रोत्या सकाळसाठी 7:40 झालेत. प्रसारित करीत आहोत अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
4: नमस्ते.
3: खर तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातून बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
4: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
4: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण

0: कराल सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साइट्स वर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून न जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोतेहो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991, वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:45 झालेत. ऐकूया गाणी मनातली.

0: या पर्वांच्या राजा जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं अनिल अरुण यांचं.
1: बाळे कोण शिवल्यागत का बंधाय?
2: दाट लावून खालिया मंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून घाऊ येतात वे, उठा दी आणि माधव मिशनला जात फास्टात.
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.
4: श्रोते हो, मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमात. शिक्षण सेवेत महत्वाचे योगदान देणारे चंद्रशेखर गोब्बी यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

0: माधव महाले यांची गीतरचना पण ऐकली. संगीत आणि स्वर होता श्रीधर पडके यांचा.
1: अहो ही यादी घ्या आणि उपासाचे जिन्नस आणा.
2: इतके एकादशी आणि दुप्पट खाशी म्हणजे तब्येतीचे बारा.
1: बंडू या दिवसातल्या हवामानावर सण उपास आधारलेले असतात. सात्विक पौष्टिक शुद्ध उपासाचे जिन्नस आपल्या दांडेकरांच्याकडून आण, म्हणजे उपास सुद्धा मानवतील.
2: काही म्हटलं म्हणजे दांडेकर
1: आहेस तसं. परवा मी केळेवालीला म्हणाले केळी इतकी महाग कशी, तर म्हणाली दांडेकर क्वालिटी आहे. दांडेकर म्हणजे क्वालिटी हे तिला सुद्धा कळलं.
2: उगीच म्हणालो आई, दांडेकर आणि कंपनी म्हणजे उत्तम क्वालिटी, रास्त दर आणि नाविन्य हे आता सर्वमान्य झालंय.
3: दांडेकर मारुती चौक आणि विश्राम बाग सांगली.
4: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असत, बिघडत असत.
5: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
4: कधी दिग्मूड होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
5: तर कधी असते अपेक्षा.
4: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
5: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
4: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
5: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
6: दर मंगळवारी सकाळी 9:30
5: प्रभातीचे रंग,
4: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

आशा भोसले यांच्या स्वरात सुरेश भट यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं रघुनाथ मंगेशकर यांचं. श्रोते या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. यासाठी 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून प्रसारित होणारे राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सुरक्षित करीत आहोत.

0: country's youth ahead of National Sports Day. Jammu and Kashmir reopens probe into 1998 massacre of 23 Kashmiri pundits, writes the Indian Express. Ajit Dobhal lands in China, border dialogue with Wang Yi today, informs the Asian Age. Jaishankar meets Putin in Moscow, reports the Pioneer. UPI turns a decade old, sees 13,000-fold surge in transaction volume, reports the Hindu. And finally, Maradona's Hand of Gold ball of 1986 FIFA World Cup sells for $3.3 million, reports Hindustan Times. And with that, it's back to you, Abhishek.
1: Thank you, Shagun. And in some more news, Union Finance Minister Nirmala Sitharaman will undertake an official visit to Canada and the United States beginning today. The Finance Ministry said the focus of the visit will be on strengthening bilateral economic and financial partnerships, deepening investment linkages, and advancing cooperation on shared global economic priorities. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi calls upon young diplomats to build strong grassroots level engagement in the countries of posting and deepen India's connection with local communities. Union Home Minister Amit Shah asks all secret agencies to take strict measures against infiltration. UPI completes 10 years of digital payments revolution, clocks nearly 13,000-fold rise in transaction volume. Government lifts export restrictions on wheat flour and related products. BJP to contest all 117 seats in upcoming Punjab Assembly elections. National Security Advisor Ajit Dobhal to hold special representative talks with Chinese Foreign Minister Wang Yi on India-China boundary issue in Beijing today. And in men's cricket, centuries by Dhruv Jurel and Devdutt Padikkal give India command over Sri Lanka in the second and final test in Colombo. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी ते कार्यरत असलेल्या देशांमध्ये स्थानिक समुदायांची बळकट भारतीय बंध तयार करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूचना. गव्हाचं पीठ आणि अनुषंगिक पदार्थांवरच्या निर्यातीवरचे निर्बंध सरकारकडून मागे. घुसखोरीबाबत सर्व यंत्रणांनी कडक पावलं उचलण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निर्देश. इराणच्या उत्पन्नाचे स्रोत बंद करणं हे निर्बंधांचं उद्दिष्ट असल्याचं अमेरिकेचं स्पष्टीकरण. आणि कोलंबो इथं सुरू असलेल्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताचा डाव 9-503 धावांवर घोषित, तर दिवस अखेरीस श्रीलंकेच्या 2-8 धावा. आता सविस्तर बातम्या. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी ते कार्यरत असलेल्या देशांमध्ये शेवटच्या स्तरापर्यंत संवाद साधत स्थानिक समुदायांची घट्ट भारतीय बंध तयार करावेत अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. भारतीय परदेश सेवा म्हणजे आयएफएसच्या 2025 तुकडीच्या अधिकाऱ्यांशी सेवातीर्थ इथं ते काल संवाद साधत होते. आयएफएस अधिकाऱ्यांनी पारंपरिक राजनैतिक वर्तुळांपलीकडे जाऊन आपलं वर्तुळ वाढवावं असं ते म्हणाले. भारताच्या नागरी ताकदीला तंत्रज्ञान, नाविन्य आणि परिणामकारक संवादाची जोड देऊन भारताचं स्थान जागतिक स्तरावर बळकट करावं असंही त्यांनी नमूद केलं. भारत को जानिये प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून जगभरातल्या तरुणांमध्ये भारताबाबत रस तयार करावा अशी सूचनाही त्यांनी केली. गव्हाचं पीठ आणि अनुषंगिक पदार्थांवरच्या निर्यातीवरचे निर्बंध सरकारनं उठवले आहेत, त्यामुळे आटा, मैदा, रवा आणि इतर उत्पादनांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. परकी व्यापार महासंचालनालयानं म्हणजे DGFT याबाबत अधिसूचना जारी केली आहे. निर्यात धोरणातले हे बदल लगेच लागू होतील असं DGFT म्हटलं आहे. गहू आणि दुरुमच्या काही विशिष्ट जातींची विभागवारी निर्बंधांवरून निर्बंधमुक्त अशी बदलण्यात आली असल्याची ही अधिसूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात आली आहे. घुसखोरीबाबत सर्व यंत्रणांनी कडक पावलं उचलावीत असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिले. 9व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते झालं, त्याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी

योग्य चौकट तयार करण्यासाठी उपलब्ध माहितीच्या विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा अशा सूचनाही त्यांनी केल्या. दहशतवाद आणि मूलतत्ववादाशी परिणामकारकपणे लढण्यासाठी गृह मंत्रालयाच्या प्रहार योजनेच्या अंमलबजावणीसाठी योग्य प्रशिक्षण द्यावं, तसंच बेकायदा कृत्य प्रतिबंध कायदा म्हणजे UAPA प्रकरणांबाबत चौकशी करताना सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवावा असंही अमित शहा म्हणाले. केंद्र सरकारनं नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजे CAA अंतर्गत सुनावणी घेण्याचे आणि पात्र अर्जदारांना नागरिकत्व प्रमाणपत्र जारी करण्याचे अधिकार पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत. या संदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आतापर्यंत 2,30,000 अर्जदारांपैकी 23,000 नागरिक पात्र ठरले असून त्यांना ओळखपत्र जारी केल्याची माहिती पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी वार्ताहरांना काल दिली. धार्मिक छळामुळे बांगलादेशातून यावं लागलेल्या नागरिकांनी CAA अंतर्गत अर्ज करण्याचं आवाहनही सुवेंदु अधिकारी यांनी केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल रशियात क्रेमलिनमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. द्विपक्षीय व्यापार, आर्थिक सहकार्य आणि आगामी शिखर परिषदांबाबत चर्चा झाली. भेटीत जयशंकर यांनी बळकट भारत रशिया संबंध अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक संदेशही जयशंकर यांनी पुतीन यांच्याकडे दिला. भारताला खतांचा पुरवठा वाढवण्याची तयारी पुतीन यांनी दाखवली आणि भारतातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी रशिया पावलं उचल योजत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना होत आहेत. अर्थ मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार द्विपक्षीय आर्थिक भागीदारी बळकट करणं, गुंतवणूक संबंध दृढ करणं तसंच सामायिक जागतिक आर्थिक प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करणं यावर भेटीत भर दिला जाणार आहे. या दौऱ्यात सीतारामन कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची भेट घेऊन संवाद साधतील. शिवाय प्रमुख कंपन्यांचे अध्यक्ष आणि वरिष्ठ प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात अमेरिकेत त्या गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होतील. तसंच एश्विले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. अमेरिका इराणवर घालत असल्याच्या नवीन निर्बंधांचं उद्दिष्ट इराणच्या उत्पन्नाचे संभाव्य स्रोत बंद करणं हा असल्याचं अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी म्हटलं आहे. देशांनी इराणशी आर्थिक संबंध तोडावेत, अन्यथा अमेरिकेकडून निर्बंधांची कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. कोणत्या देशांवर निर्बंध लादले जातील त्या देशांची नावं त्यांनी स्पष्ट केली नाहीत. अमेरिकेच्या धोरणाबाबत कोणतीही अस्पष्टता नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. जे देश इराणशी कोणताही आर्थिक व्यवहार करतील त्यांना अमेरिकेच्या ताकदीची पळ भोगावी लागतील असं ते म्हणाले. दरम्यान इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद गलिबफ यांनी या धमक्या फेटाळून लावल्या. इराणचे इतर देशांशी असलेले संबंध तोडण्याची आर्थिक शक्ती अमेरिकेकडे राहिली नसल्याचा दावा त्यांनी समाज माध्यमांवर केला. अमेरिकेवर कोणीही विश्वास ठेवत नाही हे त्यांना माहीत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर या दुर्घटनेतल्या मृत नवजात बालकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5,00,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जखमी बालकांवरील उपचाराचा खर्चही शासनाकडून करण्यात येणार आहे. पहाटे 3:30 सुमारास नवजात शिशु कक्षातल्या व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात भेज्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माओवाद्यांच्या गोदामातून सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारुगोळा, स्फोटकं हस्तगत केली. शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे काल राज्य सुरक्षा दल, राज्य राखीव दल आणि बस्तर फायटर्स यांनी भांडारपादर आणि मनुरकोंडा इथल्या जंगल आणि डोंगराळ भागात संयुक्तपणे शोध मोहीम राबवली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे आज बीजिंगमध्ये 25व्या भारत चीन विशेष प्रतिनिधी संवादाअंतर्गत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी चर्चा करणार आहेत. उभय देशांमधला सीमेबाबतचा प्रश्न तसंच द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही दोन्ही नेते संवाद साधणार आहेत. अजित डोवाल चीनचे उपाध्यक्ष हान झेंग यांचीही भेट घेणार आहेत. कोलंबो इथं सुरू

0: कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी पावसानं व्यत्यय आणला. भारतानं काल ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांच्या शतकांच्या जोरावर यजमान श्रीलंकेविरुद्धचा पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित केला. ध्रुव जुरेलनं 9 बाद 115 धावा केल्या तर देवदत्त पडिक्कलनं 117 धावांची दमदार खेळी करत भारताच्या धावसंख्येचा पाया रचला. या मालिकेत भारत 1-0 असा आघाडीवर आहे. श्रीलंका कालच्या 2 बाद 8 या धावसंख्येवरून आपला पहिला डाव आज सुरू करेल. हवामान. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, तमिळनाडू, केरळ, कर्नाटकचा किनारी प्रदेश इथंही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राजस्थान, ओडिशा, अंदमान आणि निकोबार बेटं आणि कर्नाटकात विजांसहित जोरदार वारे वाहतील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. दरम्यान बिहारमध्ये पाटणा आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये गंगा नदीची पातळी वाढल्यामुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी पूरस्थितीचा फटका बसलेल्या जिल्ह्यांची हवाई पाहणी केली आणि मदत आणि पुनर्वसन कार्य तातडीनं करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी ते कार्यरत असलेल्या देशांमध्ये स्थानिक समुदायांची बळकट भारतीय बंध तयार करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूचना. गव्हाचं पीठ आणि संबंधित पदार्थांवरच्या निर्यातीवरचे निर्बंध सरकारकडून मागे. घुसखोरीबाबत सर्व यंत्रणांनी कडक पावलं उचलण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निर्देश. इराणच्या उत्पन्नाचे स्रोत बंद करणं हे निर्बंधांचं उद्दिष्ट असल्याचं अमेरिकेचं स्पष्टीकरण. आणि कोलंबो इथं सुरू असलेल्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताचा डाव 9 बाद 503 धावांवर घोषित तर दिवसअखेरीस श्रीलंकेच्या 2 बाद 8 धावा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमारी 2.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर आणि एफ एम वाणीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपसह प्रसार भारतीच्या वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्मवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळी 8:40 झालीत. प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले. श्रोत्यांनी प्रसारित करीत आहोत चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रतिशत खरा प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।

अभ्यासाचं महत्व ज्ञानेश्वर महाराजांनी या शब्दात उत्तम रीतीनं सांगितलेलं आहे. अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, म्हणून तू मज ठाई अभ्यास मिळ. त्याचप्रमाणे तुकाराम महाराज सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. चिकाटीनं आणि निष्ठेनं अभ्यास करणाऱ्यालाच तप असं म्हणतात. तप करणं म्हणजे शरीराला विविध प्रकारे ताप देणं नव्हे. अशा पद्धतीनं शरीराला ताप देण्याचा प्रकार अर्थशून्य असून त्यातून माणसाला केवळ नैराश्य आणि वैफल्य प्राप्त होतं. थोडक्यात तप म्हणजे योग्य दिशेनं अभ्यासपूर्वक शारीरिक आणि मानसिक प्रयत्न करणं हे होय. जीवनामध्ये अभ्यासाचं महत्व वादातीत आहे. अभ्यासाचे परिश्रम घेऊनच माणसं मोठी होत असतात. अभ्यासाला सर्व काही शक्य आहे एवढं प्रचंड सामर्थ्य अभ्यासामध्ये आहे. अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा. वास्तविक अभ्यास करणं हे निसर्ग नियमांना धरून असल्यामुळं अभ्यास करण्यात टाळाटाळ करणं म्हणजे निसर्ग नियमांना लाथाडण्यासारखं होय. म्हणून अभ्यासाला पर्याय नाही हे प्रत्येक माणसानं सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. अभ्यासपूर्वक प्रयत्न ही गोष्टच अशी आहे की प्रयत्न करत असताना प्रयत्न करणाऱ्याला पावलोपावली प्रकाश दिसून प्रभूचा प्रसाद प्राप्त होतो. या संदर्भात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की जीवनाच्या प्रवासामध्ये माणसाला यश आणि अपयश या दोन्ही गोष्टीला सामोरं जावं लागतं. सामान्य माणसं यशानं हुरळून जातात किंवा अपयशानं होरपळून जातात. वास्तविक यशाचे आणि अपयशाचे प्रसंग सर्वांच्याच वाट्याला येत असतात, मग ते संत असोत, पंत असोत, महंत असोत किंवा भगवंत असोत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसानं अपयशाच्या अंधारात गोंधळून न जाता काही काळ मन स्थिर ठेवून प्रकाश दिसण्याची वाट पाहणं आवश्यक असतं. दिवसा उजेडी बाहेरून आपण जेव्हा एखाद्या काळोखाच्या खोलीत प्रवेश करतो तेव्हा प्रथम आपल्याला काहीच दिसत नाही. अशा अवस्थेत आपण हालचाल करण्याचा प्रयत्न केला तर भिंतीवर आपटण्याचा किंवा ठेचकाळण्याचा दाट संभव. परंतु त्याच अवस्थेत आपण जर काही काळ स्थिर उभे राहिलो तर खोलीत सर्व काही स्पष्ट दिसायला लागतं. म्हणून अपयशानं गोंधळून न जाता काही काळ मन स्थिर ठेवून तसंच राहणं माणसाच्या हिताचं असतं. अपयशाची पायरी पायाला लागली म्हणून निराश होण्याचं कारण नाही. अपयशाच्या पायरीवर पाय देऊनच यशाच्या दिशेनं खंबीरपणे वाटचाल करायची असते. म्हणूनच जीवनविद्या सांगते, वस्तुस्थितीचा स्वीकार करून त्याला सुरेख आकार देण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. दुसरा मुद्दा असा की हृदयस्थ आत्मशक्तीवर निष्ठा ठेवल्यानं आणि प्रयत्नांची कास धरल्यानं माणसाला त्या आत्मशक्तीकडूनच आवश्यक तो प्रकाश मिळत असतो. या संदर्भात डॉक्टर मर्फी यांचं हे वचन लक्षणीय आहे. यू विल राइज व्हिक्टोरियस ओव्हर एनी डिफीट अँड रिअलाइज द चेरिश्ड डिझायर्स ऑफ युअर हार्ट थ्रू द मार्वलस पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. प्रत्यक्षात मात्र बहुतेक लोक दैववादाच्या आहारी जातात आणि अभ्यासाचा कंटाळा करून प्रयत्नवादाला सोडचिठ्ठी देतात. असं का घडतं? याचं कारण कर्म आणि कर्माचं स्वरूप याबद्दल लोकात असलेलं अज्ञान हे होय. ज्याला आपण कर्म असं म्हणतो ते कर्म प्रत्यक्षात स्वानंदाचं स्फुरणच असतं. आपल्याच हृदयात नित्य वास करणारा स्वानंदच कर्मरूपानं प्रगट होत असतो. हे फार मोठं गुपित आहे. परंतु स्वानंद कर्मरूपानं प्रगट होतो हेच माणसाला ज्ञात नाही, हे माणसाचं फार मोठं दुर्दैव होय. या स्वानंदाचा आपल्या मनाशी संबंध येतो. क्रिकेट खेळण्यात मन रंगतं त्यामुळे मनाला स्वानंदाचा स्पर्श होऊन आनंद होतो. परंतु अभ्यास करण्यात मुलाचं मन रमत नाही, कारण अभ्यास म्हणजे एक शिक्षाच आहे ही कल्पना करूनच अभ्यास केल्यामुळं अभ्यासाचा कंटाळा येतो आणि कंटाळा आल्यामुळं मन अभ्यासामध्ये स्थिर होत नाही, त्यामुळे मुलांना अभ्यासाचा त्रास वाटू लागतो. पण अभ्यास म्हणजे शिक्षा ही कल्पना सोडून अभ्यास म्हणजे भविष्यातील आपलं परमकल्याण ही भावना जर एखाद्या मुलानं स्वीकारली तर अभ्यास करण्यात त्याचं मन स्थिरावेल, रमेल, रंगेल आणि त्यामुळे अभ्यास करताना सुद्धा त्याला स्वानंदाचा स्पर्श घडून आनंद प्राप्त होईल. जी गोष्ट छोट्यांची तीच गोष्ट मोठ्यांची. नावडीचे विषय आवडीचे करण्यासाठी भगवन नाम किंवा विश्वप्रार्थना

आपल्या जीवनात फार मोठं कार्य करते. अत्यंत कष्टाचं दळणाचं काम करत असताना संत जनाबाई आवडीने गोडीने देवाचं नामगायन करायची आणि नाम गाता गाता नामात इतकी रंगून जायची की दळणाचं काम केव्हा संपलं हे सुद्धा तिला कळत नसे. भाविक लोकांचा मात्र असा भोळसट गैरसमज आहे की प्रत्यक्ष विठोबा येऊन तिला मदत करायचा. संत गोरा कुंभार माती वळण्याचं काम करत असताना अखंड नामस्मरण करायचा. नाम घेता घेता नामात रंगून जाऊन तो देहभान

येत होत. या संदर्भात मला एक गोष्ट आठवते ती अशी की माझे एक मित्र एकदा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्या ठिकाणी एक झाडू मारणारी महिला यायची. ती येताना गाणं गुणगुणत यायची, गाणं गुणगुणत झाडू मारायचं काम करायची आणि गाणं गुणगुणतच ती तिथून निघून जायची. एक दिवस न राहून माझ्या मित्रानं तिला विचारलं, अहो बाईसाहेब, तुम्ही संसारात सुखी आहात असं दिसतं, कारण तुम्ही येताना गाणं गुणगुणत येता, गाणं गुणगुणत झाडू मारण्याचं काम करता आणि गाणं गुणगुणत तुम्ही निघून जाता. तुमचं असं आनंदी असण्याचं रहस्य काय? यावर ती जे काही म्हणाली ते चिंतनीय आहे. ती म्हणाली, अहो साहेब, झाडू मारण्याचं काम हे तर मला करायचंच आहे, ते मला टाळता येणार आहे का? मग हे काम मी रडत रडत का करू, हसत हसत का करू नये? थोडक्यात, मुखानं नाम, हातानं काम आणि हृदयात राम अशी माणसाची जीवन जगण्याची जीवनशैली असली पाहिजे असा जीवनविद्येचा दृष्टिकोन आहे. मुखानं नाम घेणं हा भक्तियोग, हातानं काम करणं हा कर्मयोग, तर हृदयात राम ही धारणा म्हणजे ज्ञानयोग होय. अशा विशिष्ट पद्धतीनं व्यवसाय किंवा उद्योग केल्यानं माणसाला भक्तियोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग अशा तीन योगांचा त्रिवेणी संगम साधता येतो. या त्रिवेणी संगमात स्नान केल्यानं माणसाला अगणित पुण्याची प्राप्ती होते. अशा त्रिवेणी संगमात स्नान करून धन्य आणि कृतकृत्य होण्याऐवजी लोक सिंहस्थ पर्वणीला जाऊन नदीच्या पाण्यात डुबक्या कशाला मारतात हेच कळत नाही. या संदर्भात आणखीन एक मुद्दा स्पष्ट करणे इष्ट वाटतं. या सर्व उदाहरणातील व्यक्ती नामात किंवा गाण्यात रंगून काम करायचे आणि काम करायचं हातानं, परंतु नुसतं हातानं काम करणं सर्वांना शक्य नाही, कारण एकाग्र मनानं आणि बुद्धीला ताण देऊन जी कामं करायची असतात ती कामं गाणं गुणगुणत किंवा नाम घेत करता येणं शक्य नाही. याचा भावार्थ असा की प्रामाणिकपणे जीव ओतून काम केल्यानं मन एकाग्र होतं, स्थिर होतं आणि त्या प्रक्रियेत स्वानंदाचा स्पर्श घडून मनाला आनंद होतो. या संदर्भात तुकाराम महाराजांचं हे वचन चिंतनीय आहे, मन हे निश्चळ झाले एके ठाई, मग उणे काही निज सुखा. अखंड आनंद हे आपलं स्वरूप आहे. हा आनंद आपल्या हृदयातच वास करत असतो, म्हणूनच त्याला स्वानंद असं म्हणतात. स्वानंद स्फुरद्रूप असल्यामुळं तो कर्मरूपानं प्रकट होत असतो. हा स्वानंद प्राप्त करून घ्यायचा नसतो, तर त्या स्वानंदाचा स्वाद घ्यायचा असतो. विशिष्ट पद्धतीनं कर्म करण्यातून या स्वानंदाचा स्वाद घेता येतो. ही प्रक्रिया म्हणजे तल्लीन होऊन काम करणं ही होय. तल्लीन होऊन काम करत असताना स्थिर झालेल्या मनाला स्वानंद स्वरूपाचा स्पर्श होऊन त्या माणसाला कामातूनच आनंद मिळू लागतो. गोष्ट गुरुचरित्रातली आहे. गुरुदेव श्री दत्तात्रयानं 24 गुरु केले असं म्हणतात. त्यातील एक गुरु लोहार होता. श्री दत्तात्रयाला एकदा एक विलक्षण दृश्य दिसलं. लोहाराचं काम करणारा एक माणूस अत्यंत तल्लीन होऊन काम करण्यात इतका रंगून गेला होता की त्याच्याजवळून एक मिरवणूक वाजत गाजत गेली तरी सुद्धा त्या लोहाराचं लक्ष त्या मिरवणुकीकडे गेलंच नाही, किंवा त्या आवाजानं त्या लोहाराचं चित्त जरासुद्धा विचलित झालं नाही. लोहाराची ती एकाग्रता आणि काम करण्यातली तल्लीनता पाहून तो लोहार गुरु करण्यास योग्य आहे असं श्री दत्तात्रयाला वाटलं. तल्लीन होऊन काम करणाऱ्या त्या लोहाराची लागलेली कर्मसमाधी ही गुहेत बसून किंवा जंगलात बसून योगसमाधी लावणाऱ्या योग्यापेक्षा सहस्रपटीनं श्रेष्ठ होय असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. प्रत्यक्षात मात्र बहुतेक लोक काम करतात ते अत्यंत कंटाळून, नावडीनं आणि कपाळाला हजार आठ्या पाडून. कंटाळा करून काम करण्यानं कामात चुका तर होतातच, पण कामाचा शीण मात्र प्रमाणाबाहेर वाढतो, त्यामुळे जीवनामध्ये प्रगती होत नाही, तो भाग वेगळाच. याच्या उलट जे आवडीनं काम करतात त्यांना कामाचा शीण तर होत नाहीच, पण त्यांच्याकडून उत्कृष्ट दर्जाचं काम केलं जातं. आवडीनं काम करणाऱ्या माणसाच्या वाट्याला उत्कृष्ट काम केल्याचा आनंद तर येतोच. शिवाय अपवादात्मक प्रसंग सोडल्यास यश येतच, आणि अशा माणसाची जीवनामध्ये सर्वार्थानं प्रगती होऊन त्याचं जीवन कृतार्थ होतं. क्वचित प्रसंगी आवडीनं काम करून सुद्धा जरी यश मिळालं नाही तरी आपण उत्तम काम केल्याचं समाधान त्याला मिळतंच. याला जॉब सॅटिस्फॅक्शन असं म्हणतात. या संदर्भात एका इंग्रजी लेखकाचं हे वचन चिंतनीय आहे, रिवॉर्ड ऑफ अ थिंग वेल डन इज टू हॅव डन इट.

0: ओम शांति शांति शांति।
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले। चिंतन हाच चिंतामणी।

आकाशवाणीच्या संगणकीवरून बोलत आहोत. श्रोत्यांना प्रसारित करीत आहोत लख लख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत.

श्रोते हो, मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमात शिक्षण सेवेत महत्त्वाचे योगदान देणारे चंद्रशेखर गोब्बी यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

0: हाऊसफुल फाईव्ह या चित्रपटासाठी मधुमंती बागची, सुमंत मुखर्जी आणि सहकारी यांच्या आवाजात कुमार यांची गीतरचना पण ऐकली.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
5: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
6: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
5: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
6: तर कधी असते अपेक्षा.
5: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
6: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
5: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
6: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम
5: प्रभातीचे रंग.
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
5: प्रभातीचे रंग, फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

0: राज बर्मन आणि सहकारी यांच्या आवाजात रोहित शर्मा यांची गीतरचना आपण ऐकली. राघव साचर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं मिशन मजनू या चित्रपटातील. श्रोत्या, या गीताबरोबरच लख लख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या संगीत केंद्राचं प्रसारण. श्रोत्या, सकाळचे 9:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवण्याचे साधन नसून समाज घडवण्याची प्रक्रिया आहे. अशाच शिक्षण सेवेला आयुष्य वाहिलेल्या बीएड आणि डीएड महाविद्यालयांच्या उभारणीत महत्वाचे योगदान देणाऱ्या आणि SNDT विद्यापीठाच्या सिनेटवर कार्य करून शिक्षण व्यवस्थेला दिशा देणारे असे पाहुणे आज आपल्याला लाभले आहेत. त्यांचं नाव आहे श्री चंद्रशेखर गोबी सर. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार.
2: थँक्यू.
1: कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि मला सगळ्यात पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की आपल्या बालपणाविषयी थोडंसं सांगा आणि या शिक्षणाच्या प्रवासाविषयी आपण काय सांगाल.
2: हो, माझं बालपणाविषयी सांगायचं झालं तर मी टिकोंडी सारख्या एक खेडेगावात, ज्या खेडेगावाचं लोकसंख्या 1,000-1,500 आहे, सांगली जिल्ह्यातून 150 किलोमीटर अंतरावरचं एक खेडेगाव, त्या खेडेगावात माझा 1954 साली जन्म झाले. मी एक अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा असून माझा मातृभाषा कन्नड आहे आणि त्या अशा खेडेगावात माझं शिक्षण झालं. त्यावेळी एकच शिक्षक आणि आम्ही विद्यार्थी, अशा माझ्या खेडेगावात 1 ते 5वीपर्यंत शिक्षण झाले. माझं प्राथमिक शिक्षण म्हणजे पूर्व प्राथमिक, त्यावेळी त्या आत्ताच्या काळाचे. 5वीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर मी जत येथे माझ्या मावशीकडे 6वी आणि 7वी कन्नड शाळा जत येथे मी शिक्षण घेतलो. 8वी ते 11वी मी कन्नड माध्यमिक शाले कन्नड जत येथे मी प्रवेश घेतलो आणि तिथं मी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले. मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्या काळात प्री डिग्री होते परत, म्हणजे आत्ताची जी 11वी PUC वगैरे म्हणतात त्यावेळी प्री डिग्री फर्स्ट आणि सेकंड असं होते. मी प्री डिग्री कोर्स पूर्ण केलो. माझा CA करण्याचं खूप इच्छा होतं परंतु आर्थिक परिस्थितीमुळे मी CA आर्टिग्रीशिप संपल्यानंतर मी थांबलो आणि मी जत येते माझा अकाउंटिंगचे व्यवसाय सुरू केलो आणि त्याबरोबर मी इन्कम टॅक्स सेल टॅक्स सल्लागार म्हणून काम करत जतमध्ये माझा 1980 जतमध्ये एक स्वतंत्र व्यवसाय सुरू केलो.
1: बर सर, शिक्षण क्षेत्रातच कार्य करण्याचा निर्णय आपण का घेतलात आणि तसंच जत सारख्या ग्रामीण भागात शिक्षक शिक्षण संस्था उभारण्याची प्रेरणा आपल्याला कशी आणि कुठे मिळाली?
2: मी जे शिक्षण सांगलीत घेतलो, म्हणजे मला जे शिक्षण घेत असताना काय अडचण आले, म्हणजे तिकोंडीपासून जत प्रवास, जत पासून सांगली प्रवास, म्हणजे विद्यार्थ्यांना एवढं लांब येणे शक्यच नव्हतं. मी काही माझा आर्थिक परिस्थिती नसताना देखील मी काम करून पुढे आलो आणि किंवा माझ्या मावशीकडे शिकलो म्हणून मी शिक्षण घेऊ शकलो, परंतु ही लोकांना शिक्षण मिळणार नाही आणि आपल्या खेडेगावातील विद्यार्थ्यांना एवढं बाहेर जाऊ शकत नाही आहेत. आम्ही चालत पायी चालत चालत त्यावेळी जतला येत होतो तिकोंडीवरून. त्यावेळी तिकोंडीवरून जतला यायला फक्त एकच बस होतं, संघपासून तिथून 10 किलोमीटर आणि चालत जायचं आणि पुढे बस पकडायचं. अशा परिस्थितीचे विद्यार्थ्यांना हाल होत होता. म्हणून माझा जन्म गावी तिकोंडी येते मी काहीतरी ऋण फेडावं म्हणून एक SMSK ग्रामीण विकास प्रतिष्ठान म्हणून एक शिक्षण संस्था सुरू केलो आणि

0: त्या शिक्षण संस्थातून आम्ही आज तिथं इंग्लिश मिडियमचं स्कूल पण सुरू केले आणि तिथे आम्ही आज 400 ते 500 विद्यार्थी आमच्या गावात जे खेडेगाव आहे त्या खेडेगावात शिक्षण घेतात आणि आमच्या संस्थेचे 6 बस असून आता उलट प्रवाह झाले. पूर्वी आम्ही खेडेगावातून शेरगावात येतो आता तिकोंडीला तिकोंडीचा आसपासच्या 10 गावातील लोक तिकोंडीला येतात ही मला अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून तिकोंडीला एक शिक्षण प्रवाह सुरू झाले. एका खेडेगावात 2000 वस्ती असलेले खेडेगावात मी शिक्षण संस्था स्थापन केलो आणि तिथं नंतर आम्ही डीएडचं पण आम्ही संस्था सुरू केले. डीएडचं कॉलेज सुरू केले आणि त्यावेळी डीएडला प्रवेश शासनाकडून होत असल्यामुळे महाराष्ट्रभरातले विद्यार्थी तिकोंडीला शिकायला येत होतं ही एक मला अभिमानाची गोष्ट आहे. तिकोंडीसारख्या खेडेगावात एक डीएड कॉलेज आणि डीएड कॉलेजला विद्यार्थ्यांनी बाहेरचं शिकायला येत होतं. मी स्वतःहून तिकोंडीतनं शिकून तिकोंडीचा जन्म घेऊन मी बाहेर शिकत होतो आणि माझ्या गावी शिकायला बाहेर येत होत ही मला खूप म्हणजे आनंद होत होतो. मला
1: सर SNDT विद्यापीठाच्या सिनेटवर पण आपण काम केलेलं एक सिनेट सदस्य म्हणून सर तर तिथे आपली नियुक्ती कशी झाली आणि आपलं तिथलं कामकाजाचं स्वरूप काय होतं त्याबद्दल काय सांगाल?
0: मी 2005 प्राध्यापक लक्ष्मणराव डोळे यांच्या शाहू शिक्षण संस्थेमध्ये त्या प्रशासकीय संचालक म्हणून काम करत असताना मी माझ्या जत पासून मुंबईपर्यंत बरेचसे शिक्षण संस्था त्या शाहू शिक्षण संस्थेमधील डीएड व बीएड कॉलेजचे मी प्रमुख म्हणून काम करत होतो आणि त्यावेळी शिक्षण SNDT विद्यापीठात मी संचालक म्हणून सिनेट मेंबर भरण्याकरता मी अर्ज दाखल केलो संस्थेचे प्रतिनिधी म्हणून. सुदैवाने मला संचालक सिनेट मेंबर म्हणून माझा निवड झाले परंतु काही कारणामुळे त्यांचे अकाउंट्स वगैरे 10 पेंडिंग होते. मी अकाउंट्स असल्यामुळे आणि शाहू शिक्षण संस्थेतला जे अनुभव हे घेऊन मी विद्यापीठापर्यंत सिनेट मेंबरपर्यंत मी पोहोचलो आणि 5 मी खूप चांगलं काम केलो. म्हणजे विद्यापीठातले वेगवेगळे डिपार्टमेंट्स आणि BCVD मेंबर पण मी झालो म्हणजे बोर्ड ऑफ कॉलेज आणि युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंटचे त्याचा एक विभाग असतोय त्याचाही मी सदस्य म्हणून झालो. त्यावेळी मग नवीन सिलेबस कसा करायचं कॉलेजेस नवीन नवीन कॉलेजेस कुठं द्यायचं महिला विद्यापीठ असल्यामुळे मी महिला शिक्षणासाठी महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर पण देशातच त्याचं कार्यक्षेत्र आहे परंतु मी ऍक्च्युअली महाराष्ट्रात बघत होतो मग खेडेगावात वगैरे काहीतरी कॉलेजेस काढता येतील काय मग आपण त्या सर्वे करून द्यायचं सर्वे करून कुठं कुठं आपल्या कॉलेजेस कमी आहेत विद्यापीठाचं कॉलेजेस निघण्याकरता शासनाला प्रस्ताव पाठवणे आणि नवीन नवीन सिलेबस तयार करणे ह्यासाठी मी विद्यापीठात म्हणजे काम केलो आणि ही कामाचं दखल त्यावेळेचं व्हाईस चान्सलरने घेतले आणि ही दखल घेऊन मी 5 माझा कालकिर संपल्यानंतर पुढे मी फॉर्म देखील भरलो नव्हतो परंतु माझा 5 काम म्हणजे अकॅडमिक आणि कॉलेजला व्हिजिट्स करणे कॉलेजचं सिलेबस बदलणे नवीन नवीन कौशल्य आधारित नवीन नवीन कोर्सेस सुरू करणे ह्या कामात मी खूप मदत केल्यामुळे मला त्यांनी परत 5 त्यांच्या अखत्यारीतील व्हाईस चान्सलरचा जे कोटा असतो त्यातून मला परत सिनेट मेंबर म्हणून आणखीन 5 सेवा दिली. कायद्यातून 10 जास्त सिनेट सदस्य राहू शकत नाही म्हणून मी 10 काम केलो. माझा इच्छा नसताना देखील परत 5 मी काम केलो. विद्यापीठातलं नवीन नवीन संशोधन नवीन नवीन बांधकामातलं नवीन नवीन फर्निचर्स अद्ययावत करणे शासनाकडे प्रस्ताव पाठवणे UGC फंड्स मिळवणे ह्यावेळी मी प्रकरणा मी काम केलो विद्यापीठात.
1: बरं सर जसं तुम्ही जत तालुक्यासारख्या एखाद्या छोट्या खेड्यात बीएड आणि डीएड कॉलेजची स्थापना केली सुरुवात केली पण आपल्याला काय वाटतं सर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात अजून कोणत्या सुधारणा होण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं?
0: शिक्षणाचं सुधारणा व्हायलाच पाहिजे परंतु मी एक प्रयोग सुद्धा केलो तिकोंडीमध्ये. बर आम्ही खेडेगावातल्या लोकांना बाहेर जाता येत नाही मुंबई पुणे दिल्ली याला जाता येत नाही शिक्षण घ्यायला आर्थिक परिस्थितीमुळे वगैरे आपल्या गावातच एक MBA कॉलेज असावं म्हणून मी MBA कॉलेजचं पण परमिशन मिळवलं होतं आणि MBA कॉलेज सुद्धा सुरू केलं होतं. मी जवळजवळ तिकोंडीसारखे ठिकाणे मी चांगल्या अद्ययावत इमारत बांधून 1 crore खर्च करून आम्ही एक MBA कॉलेज सुरू केलं पण दुर्दैवाची गोष्ट आहे लोकांना शेर गावात जायचं ओढ आहे. शिवाजी विद्यापीठाचं पदवी तिकोडीत बसूनही मिळतोय सांगलीत मिळू शकतोय सोलापूरमध्ये मिळू शकतोय किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रातील इतर ठिकाणी मिळू शकतोय परंतु आम्ही तिकोडीत सुद्धा ते शिक्षण घेऊ शकतो. परंतु एक मुलांचा कल असा आहे कुठेतरी लांब जायला पाहिजे मग मी शिकलो असं त्यांना वाटतंय म्हणून खेडेगावात आम्ही शिक्षण संस्था काढून देखील त्या उच्च शिक्षणा बाबतीत आम्ही थोडं मागं पडलोय. म्हणून आता मी हेच

0: उच्च शिक्षणात मागं पडलं म्हणून आम्ही आता परत मी माझा जिद्द न सोडता मी इंग्लिश मिडियमचं पहिलीपासूनचे दहावीपर्यंतचे इंग्लिश मिडियमचे मी स्कूल सुरू केले. आता आम्ही म्हणजे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देतो.
1: अच्छा सर, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याबद्दल आपलं मत काय सर?
0: नॅशनल एज्युकेशन पॉलिसी खरंच चांगला आहे, परंतु अजून आपल्याला एवढं लोकांना अजून त्याचा पूर्ण अभ्यास केला नाही लोकांना. कारण ज्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ठरवतात ही अभ्यास करून संसदेत लोकसभेत वगैरे पास करून नॅशनल लेवलने
1: हे
0: केलेले आहेत, परंतु आपल्याकडचं विद्यार्थ्यांना अजून आपण ह्या महाराष्ट्रातल्या सिलेबसमध्ये वेगवेगळे सिलेबस आहेत, स्टेट लेवलची सिलेबस, सीबीएसई सिलेबस, मग आता नॅशनल लेवल सिलेबस, मग एकच सिलेबस असावा म्हणून नॅशनल सिलेबसमध्ये केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर पॅटर्न पण ठरवले आता प्री एज्युकेशन, नर्सरी, मग नंतर पूर्व प्राथमिक, प्राथमिक, हायस्कूल, ज्युनियर कॉलेज, ह्याच्यातनं असं नवीन नवीन टप्पा केले आहेत. त्या टप्पा करून आता शिक्षण मिळते आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी चांगलंच आहे, परंतु एक दोन वर्षात ते रुजेल. आता अजून पाईपलाईनमध्ये असल्यासारखं आहे, म्हणून काही लोकांना जुन्या नवीन वळणामध्ये येत असताना थोडं अवघड वाटतंय, परंतु एखादा त्या पायरीवर गेल्यानंतर ती नॅशनल पॉलिसी सगळ्यांना योग्य वाटेल. आणि एज्युकेशन पॉलिसी अभ्यास करूनच नॅशनल पॉलिसी सुरू केली आहेत,
1: म्हणजे सर
0: परिणाम दिसायला अजून एक दोन चार वर्ष लागतील.
1: बरं सर, म्हणजे तुमच्या मताने शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ही नक्कीच फायदेशीर आहे?
0: हो चांगलंच आहे.
1: बरं सर, आपल्या कारकिर्दीत आता इतके हजारो विद्यार्थ्यांना तुम्ही घडवलेलं आहे, त्याच्यानंतर इतके शिक्षक पण तुमच्या संपर्कात असतील, तर आपल्या कारकिर्दीतील एखादा असा अविस्मरणीय प्रसंग सांगता येईल का आपल्याला जो आपल्या अगदी मनाच्या जवळचा आहे?
0: मी आमच्या शाळेतील एक विद्यार्थी वकील झाला होता, तो मला माहीत सुद्धा नव्हतं. मी सहज मी दुसऱ्या कामासाठी मी सांगलीत एखादा कोर्टात मी आलो होतो, तो सुटाबोटातला व्यक्ती, काळा कोट गाठलेली, मला पाया पडला तो. तो विद्यार्थी तो सांगितला, साहेब मी तुमच्या बोर्डीमध्ये शिकत होतो आणि मी आज तुम्ही बोर्डीमध्ये शिकलो म्हणून मी आज वकील झालो.
1: बर,
0: तुम्ही बऱ्याच दिवसांनी मला भेटला आणि माझा तुम्ही देवच आहे म्हणून तो मला सांगितला. ती मला खरं वाटलं, म्हणजे आम्ही बरेचसे विद्यार्थ्यांना शिकवतो आणि बरेचसे मुलांना मी मदत केलेले आहेत. मला दोन तीन प्रसंग असं भेटले आणि नुकतेच एक आमच्या तिकोंडीमध्ये 12वी झालेला एक विद्यार्थी आज जो परदेशात नोकरी करतोय तो एक 8 दिवसांपूर्वीच मला भेटला आणि आमच्या शाळेतून लोकांना आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केला. मला खूप आनंद वाटला. माझ्या शाळेत तिकोंडीसारख्या खेडेगावातलं 12वी होऊन तो पुढं एका विद्यापीठापर्यंत पोहोचला तो आणि संशोधन केला, PhD झाला, डॉक्टरेटचं पदवी मिळवला. असे एक 10-12 विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं असं वाटतं. म्हणजे खेडे आम्हाला जे जमलं नाही ती मुलांनी आज करून आमच्या शाळेत शिकून.
1: बरोबर आहे, म्हणजे सर तुमच्या एका थोड्या योगदानामुळे एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य बहरलं, त्यांनी आपल्या आयुष्यात काहीतरी करून दाखवलं, मला वाटतं हे सगळ्यात मोठं समाधान आहे. बरोबर सर, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण गेल्या इतक्या वर्षापासून आहात, तसंच आपलं समाजकार्यही भरपूर आहे, तर त्याबद्दल काय सांगता येईल?
0: मी 40 वर्षापासून जत तालुक्यातलं एक श्री दानम्मा देवी एक देवस्थान आहे, त्या देवस्थानचं मी 40 वर्ष विश्वस्त म्हणून काम करत असताना एक छोटस मंदिर होता, श्रद्धेने लोक येत होते. आजचं घडीला तर प्रति पंढरपुरासारखं वर्षाला 7 ते 8 लाख लोक पायी चालत येतात. त्या एक देवीच मंदिराचं मी विश्वस्त म्हणून काम करतो. त्या मंदिराचं विश्वस्त म्हणून काम करत असताना आम्ही भक्तांना इतकं सोयी उपलब्ध केले, दर्शनाचं तरी सोय केले, परंतु भक्तांचा सुख सोय व्हावं म्हणून त्यांना भक्त निवास बांधले आणि अन्नक्षेत्रालय सुरू केले आणि अन्नक्षेत्रालय भक्त निवास त्यानिमित्तानं आम्ही तिथं हॉस्पिटल पण सुरू केलं. गुड्डापूर येथे लोकांचं भाविकांचं हे जे वाढल्यामुळे आम्ही तिथं ही सोय केली. ह्याच्याबरोबरच या देवस्थानच्या ह्या आध्यात्मिक ह्याच्यातून जे 4 पैसे मिळतात ह्याचा सुद्धा सोय हो म्हणून तिथे मी परत एक शिक्षण संकुल सुरू केले आणि तिथे मी पहिली ते 5वीपर्यंत इंग्लिश मिडियमचं स्कूल सुरू केले. म्हणजे एक देवीचं ठिकाण म्हणून लोक येतात, 4 पैसे तिने दान म्हणून देतात, त्या दानाचा उपयोग शेवटी कुठेतरी शिक्षणाला व्हावा म्हणून मी शिक्षणातलं जे प्रेम असल्यामुळे त्या परत आम्ही ते दान रूपाने आलेले पैसे सुद्धा आम्ही शिक्षणासाठी वापरतो.
1: बर सर, आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायत सांगली शाखेचे सदस्य पण होतात, तर तिथे पण आपण काम केलेलं आहे, तर त्याचा अनुभव कसा होता?
0: अखिल भारतीय ग्राहक पंचायत एक संघटना आहे देश पातळीवरील. आम्ही ग्राहक चळवळ म्हणून ग्राहकांना जे लुभावणूक होत आहे ही कुठेतरी याचा अवेअरनेस यायला पाहिजे, लोकांना आम्ही शिकवायला पाहिजे, लोकांना त्या काय काळजी घ्यायला पाहिजे हे सांगण्याकरता आम्ही सांगली जिल्हा स्तरावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने आम्ही ग्राहक पंचायत सांगली म्हणून काम करत होतो. मला बिंदू माधव

0: शिक्षण बरोबर काम करण्याची संधी मिळाली. 1990 पासून आम्ही चांगलं काम केलं, लोकांपर्यंत पोहोचलो, लोकांना विविध विषयाबद्दल त्यांना जागरूक निर्माण करून दिलं. वस्तू खरेदी करताना काय करायला पाहिजे, वस्तूचे एक्सपायरी डेट बघायला पाहिजे, वस्तू बरोबर आहे का नाही बघायला पाहिजे, खोटी जाहिरात येतात त्याला बळी पडायचं नाहीयेत, किंवा हे करत नसताना बी शेतकऱ्यांसाठी बी बियाणे योग्य मिळतात का नाही पाणी, वीज पुरवठा बरोबर होतो का नाही पाण्याचं, ग्राहकांचा जे हक्क आहे ही हक्क आपल्याला आपल्या पदरी पडून घ्यायला पाहिजे. म्हणून आम्ही त्याकरता आपल्या ग्राहकांचा जे हक्क आहे ही आपण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी खेडेगावच्या ठिकाणी आम्ही जाऊन संघटनेच्या वतीनं आम्ही लोकांना प्रबोधन करून त्यांना अवेअरनेस निर्माण केले. आणि ह्याचाच मला ही जे काम करतो आम्ही ग्राहक चळवळीतलं काम, ग्राहकांना प्रबोधन करणे आणि ग्राहकांना हे समजून देणे ह्या कामाचं म्हणून एक मला बक्षीस म्हणून नुकतेच मला आता ग्राहक संरक्षण परिषदेवर एक अशासकीय सदस्य म्हणून 8 दिवसापूर्वीच माझा निवड झालेली आहे आणि ती 3 वर्षाकरता निवड आहे. आणि या निवडीमुळे आपल्याला ग्राहकांना चांगल्या सोयी देण्याकरता विविध डिपार्टमेंटली सगळ्यांचं मीटिंग असतो आमच्याकडे, विद्युत पुरवठा, अन्न भेसळची खातेदार किंवा वजन काटे ह्या वेगवेगळे, पाणी पुरवठा, आरोग्य विभाग ह्या सगळ्यांशी माझा संबंध होतो. ह्या संबंधातलं ग्राहकांना जे जे उपयोग मिळालं पाहिजे, एखादा सरकारी दवाखाना आहे त्याला तो वेळेत त्याला सोय मिळते का नाही, त्याला औषध मिळते का नाही, या सगळं आपल्याला ग्राहकांच्या चळवळीतून आपण लोकांना प्रबोधन केलंय.
1: अच्छा सर, तसंच आपण अनेक पतसंस्था आणि सहकारी बँकांमध्ये पण संचालक म्हणून मार्गदर्शन केलेलं आहे, तर तिथला अनुभव कसा होता सर?
0: माझा जन्मगावीच, आता जे मी सांगितलं मी तिकोंडीपासूनच माझा प्रवास सुरू झाला.
1: बर,
0: जसं शिक्षणासाठी लोकांना त्रास होतोय तसं आता नॅशनलाइज बँक वगैरे खूप झालेत, त्यावेळी आमच्या तिकोंडी गावात बँकच नव्हतं, सावकारीचं विळाखा होतं. लोकांना पैसे पाहिजे असेल तर सावकाराकडे जायचं, 10%, 20%, 25% प्रसंगी त्यांचा व्याजाचा आकडा जर सांगितला तर तुम्हाला पटणार नाहीत, 50% ह्या व्याजानं लोक खाजगी सावकाराकडून पैसे घेत होते. ह्या खाजगी सावकारांच्याकडनं पैसे घेतल्यामुळे कुठलाही माणूस जे गरजू माणूस आहे आयुष्यभर केव्हाही तो फुडं आला नसता, कारण त्याला तो व्याजाचाच मेला असता आणि तो व्याजाचा त्यांचा असलेली सुद्धा घर जमीन विकावं लागत होता. आणि आता आपण पेपर वाचतो रोज सावकारीचा विळखा किती आहे आपल्याला माहित आहे. मग मला एक लक्षात आलं, आपण एक पतसंस्था काढावा आणि ग्रामीण भागातील आपल्या गावातील जे गोरगरीब लोक आहेत त्यांना एक सहकार्य मदत करावं म्हणून आम्ही तिकोंडी येते श्री मल्लिकार्जुन पतसंस्था म्हणून एक पतसंस्था निर्माण केलो. आज या पतसंस्थेला 25 वर्ष होत आहेत आणि ह्या गावातील लोकांना, गरीब लोकांना आम्ही सुरुवातीला 10,000, 20,000, 25,000, 50,000 आताच्या काळात आम्ही आता लाखांना कर्ज द्यावं लागलो आहे, परंतु त्याचा उद्देश एकच आहे, त्या लोकांना योग्य मोबदल्यात कमी व्याजदरात त्यांना रक्कम मिळावा आणि त्याच्यात त्यांचा उदरनिर्वाह व्हावा. काही लोकांनी गाई म्हशी घेतले आहेत, काही शेळी पालन केलेले आहेत, काही छोटं दुकानं आणलेत, काही हॉटेल व्यवसाय केलेले आहेत, काही लोकांनी म्हणजे वेगवेगळे दुकानं थाटलेले आहेत. आणि आता आमचं पतसंस्था मोठं झालं असल्यामुळे आम्ही आता वाहनाला सुद्धा कर्ज देतो, 4-चाकी वाहनाला सुद्धा कर्ज देतो आणि ही नियमित पण फेड पण करतात. आणि शहर गावातून खेडेगावापर्यंत पूर्वी पतसंस्था वगैरे येत होतो, आम्ही एक नवीन प्रयोग केले, 25 वर्ष झाले माझा तिकोंडीचं पतसंस्थाचे एक शाखा म्हणून आम्ही तालुक्याच्या ठिकाणी नुकतेच एक महिन्यापूर्वी फार मोठ्या प्रकरणात 25 वर्षामध्ये आम्ही जतमध्ये सुद्धा शाखा सुरू केले. आणि त्यातून आम्ही त्याच दिवशी एक होतकरूंना आम्ही एक जेसीबी मशीन आणि एक पोकलँड मशीनसाठी कर्ज दिलो, तर खूप आनंद झाला त्या माणसाला. आणि आम्ही ती नुसतं कर्ज देत नाही, कर्ज देऊन त्यांना कसं नियमित परतफेड करावा ही पण आम्ही त्यांना शिकवतो. त्यामुळे ती बँक पण फायद्यात राहील आणि बँकेच्यावर विश्वास ठेवून जे लोक ठेवीदार ठेवी ठेवतात त्यांचाही विश्वासावर आम्ही पात्र होतो. ठेवीदारांचं काळजी घेणे गरजेचं आहे, आपण फक्त एक दुवा म्हणून काम करतो, ठेवीदारांचे पैसे सुरक्षित ठेवणे आणि ती योग्य वाटप करणे हे आमचं कसरत आहे. ह्या कसरतातून आम्ही 25 वर्षाचा अनुभव घेतला तर आम्ही यशस्वी झालो आहे.
1: म्हणजे सर, कमी व्याजदरामध्ये गरीब लोकांना किंवा गरीब शेतकरी म्हणा त्या लोकांना तुम्ही अशा प्रकारे मदत केली आणि त्यांच्या कुटुंबाला मला वाटतं हा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली एक आसरा दिलेला आहे.
0: हो, हजारो लोक आमचं नाव घेतात, भाजीपाला विकणारे लोक सुद्धा आम्हाला म्हणतात आम्ही सहज भाजी पडलो तर साहेब तुमच्यामुळे आम्ही भाजी विकायला लागलो.
1: अच्छा सर, जाता जाता आपल्याला एक प्रश्न विचारावासा वाटतंय की आपल्या श्रोत्यांसाठी आणि विशेषतः विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आपला प्रेरणादायी संदेश काय असेल?
0: प्रेरणादायी संदेश आता बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, शिका आणि संघर्ष.

0: करा.
1: बरोबर,
0: तेच वाक्य आपण पाळायचं आहे, शिकायलाच पाहिजे. शिकून संघर्ष केले की आपल्याला पाहिजे ती मिळतोय, त्याचा पूर्ण चांगला उपयोग करून घ्यायला पाहिजे. त्या संघर्षातून, त्या परिस्थितीतून मग आप उच्च शिक्षण घेणे आता क्रमप्राप्त झाले आहेत. आता नवीन AI आलेले आहेत आणि नवीन काही अद्ययावत शिक्षण आहेत, अद्ययावत शिक्षण घ्यायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे, प्रवाहाबरोबर पुढे जायला पाहिजे, मागे न वळता पुढे जावं असं माझ्या विद्यार्थ्यांना माझा एक प्रेरणा आहे.
1: सर, आज आपण इथे आलात आणि आपला जीवन प्रवास आमच्या श्रोत्यांसमोर मांडला, आपलं शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य आपण काय काय केलं त्याबद्दल सुद्धा आपण मनमोकळेपणाने बोललो, त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: श्रोता, अमृत कलश हा कार्यक्रम संध्याकाळी 6:30 पुन्हा प्रसारित करण्यात येईल. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.

0: हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे. सकाळचे 9:30 झालेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम प्रभातीचे रंग काही क्षणातच.
1: बाळे तोंड शिवल्यागत का बंद आहे?
2: दाढ लावून खालिया मंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय. उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
2: दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.

प्रभातीचे रंग, काही घटना, माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम. लेखन शिवराज काटकर. निवेदन वेदवती गोखले. सादरकर्ते श्रीनिवास चरंडीकर.

नमस्कार मंडळी. मनात काय चाललंय असं कोणालाही विचारा. त्यांच्या मनात घोळत असेल श्रावणाची रंगत, मंगळागौरी, नारळी पौर्णिमा आणि राखीचा धागा. हा श्रावणाचा मौसम. श्रावण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो हिरवागार निसर्ग, अंगणात पडणारा पावसाचा रिमझिम शिडकावा, देवळातून ऐकू येणारा घंटानाद आणि त्यातच कुठंतरी घराच्या अंगणातून कानावर पडतं मंगळागौरी आली ग साजणी. मग कळतं श्रावणाची रंगत आता चांगलीच खोलायला लागलीय. श्रोतेहो, सध्या श्रावण महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये यंदा श्रावण महिन्याला 13 ऑगस्टपासून सुरुवात झाली आणि 11 सप्टेंबरपर्यंत हा सणवारांचा महिना रंगणार आहे. आता मंगळागौरीच्या कार्यक्रमांना उदाहरण आलंय. नवविवाहित मुलींच्या घरात लगबग सुरू आहे. कुठं गौर मानली जातीय, कुठं पूजा सुरू आहे, तर कुठं रात्रीच्या जागरणाची तयारी. मंगळागौर म्हणजे फक्त पूजा नाही, स्त्रियांच्या मनमोकळ्या हसण्याचा, भेटण्याचा आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा हा उत्सव. झिम्मा, फुगडी, पिंगा, बस फुगडी, टाळ्यांचा कडकडाट, गाणी, उखाणे आणि त्यावर सगळ्यांचं खळखळून हसणं. पूर्वी घरातल्या आजी, आई, काकू, मावशी ज्या ओवी आणि मंगळागौरीची गाणी म्हणायच्या, तीच गाणी आजच्या मुलीही गुणगुणताना दिसतात. पिढ्या बदलल्या, मोबाईल आला, आता सोशल मीडिया आला, पण मंगळागौरीचा फेर अजूनही तसाच रंगतोय. आता तर त्याला खूप मोठे प्रायोजक, आयोजकही मिळत आहेत, त्यामुळं हे उत्सव आता सार्वजनिक उत्सव होऊ लागलेत. पूर्वी महाराष्ट्राच्या लोकपरंपरेत नवविवाहित मुली माहेरी येऊन मैत्रिणींसोबत रात्रभर जागरण करत, खेळ खेळत आणि गाणी म्हणत असत. खरं तर हीच आपल्या संस्कृतीची गंमत आहे.

परंपरा जुन्या असतात पण त्या प्रत्येक पिढीत नव्या होतात. आणि आता तर येतोय श्रावण पौर्णिमेचा मोठा सण, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन. यंदा 27 ऑगस्टला हा दुहेरी उत्सव साजरा होणार आहे. नारळी पौर्णिमा म्हटलं की आठवतो कोकणचा समुद्र. खवळलेल्या समुद्राला नारळ अर्पण करून कोळी बांधव समुद्र देवतेला म्हणतात, आता समुद्र शांत ठेव, आमच्या होड्या सुखरूप जाऊ दे आणि आमच्या जाळ्यात भरपूर मासळी पडू दे. मासेमारीच्या नव्या हंगामाची सुरुवात करण्याशी नारळी पौर्णिमेचा संबंध आहे. समुद्राला नारळ अर्पण करून त्याची पूजा करून कोळी बांधव नव्या हंगामाला सुरुवात करतात. आणि याच दिवशी घराघरात रंगतो प्रेमाचा सण रक्षाबंधन. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते पण तो धागा फक्त मनगटावर बांधलेला नसतो, त्यात असतं बालपणीच्या भांडणाचं प्रेम, एकमेकांना चिडवण्याच्या आठवणी, संकटात धावून जाण्याचं नातं आणि काही झालं तरी मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास. आज भाऊ बहीण दूर दूर राहतात, कुणी मुंबईत, कुणी पुण्यात, कुणी परदेशात, पण राखी आली की अंतर कमी होतं. मोबाईलवरचा व्हिडिओ कॉल असो की हातातली प्रत्यक्ष राखी, नात्याची उब मात्र तीच असते. मंगळागौरीचा फेर असो, नारळी पौर्णिमेचा समुद्र किंवा रक्षाबंधनाचा धागा, या सगळ्या सणांमध्ये एक समान गोष्ट आहे, माणसाला माणसाशी जोडण्याची ताकद. आजच्या धावपळीच्या जगात आपण एकमेकांसाठी वेळ काढतोय का, हा प्रश्न हे सण आपल्याला विचारतात. म्हणून यंदाच्या श्रावण महिन्यात देवापुढं दिवा लावताना त्याला प्रार्थना तर करूयाच, पण त्याचबरोबर घरातल्या माणसांशी 2 शब्द प्रेमानं बोलूया, एखादी जुनी मंगळागौरीची ओवी पुन्हा म्हणूया, बहिणीला राखी बांधताना तिचा हात घट्ट पकडा आणि समुद्रासारखं विशाल मन ठेवून निसर्गालाही धन्यवाद द्या. कारण श्रावण फक्त सणांचा महिना नाही, तो नात्यांना पुन्हा हिरवं करणारा महिना आहे. चला तर मग झिम्माच्या टाळ्या वाजू देत, फुगडीच्या गिरक्या रंगू देत, नारळाचा फराळाचा गोड सुगंध दरवळू दे आणि राखीच्या धाग्यानं नाती आणखी घट्ट होऊ देत. श्रावणाच्या या सुंदर दिवसांना मनापासून शुभेच्छा.

श्रोतेहो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडलेली एक घटना सध्या महाराष्ट्राच्या घराघरात चर्चेचा विषय बनली आहे. मुलाला वाचवताना त्याचे वडील दरीत कोसळले. डोळ्यांसमोर मुलगा आणि पती गेलेला पाहून आईही अस्वस्थ झाली आणि तिचाही दुर्दैवी अंत झाला. एका कुटुंबातली तीन माणसं आणि एका क्षणात सगळं संपलं. या घटनेचं कारण आयफोन होता असं सुरुवातीच्या काही बातम्यांमधून समोर आलं. काही ठिकाणी या गोष्टीवरून वाद झाल्याचंही सांगितलं गेलं, तर काही चर्चांमध्ये वेगळी कौटुंबिक पार्श्वभूमी समोर येते.

ती आहे. त्यामुळं नेमकं कारण काय होतं याचा तपास होणं गरजेचं आहे. कारण एवढ्या मोठ्या शोकांतिकेला, एका वस्तूला, एका हट्टाला किंवा एका वादाला जबाबदार धरून थांबणं योग्य ठरणार नाही. आणखी एक गोष्ट मनाला चटका लावून जाते. या आई मुलाचे समाज माध्यमावरचे जुने व्हिडिओ पाहायला मिळतात. कुठं दोघं चहा घेताना दिसतात तर एका व्हिडिओमध्ये मुलगा आईचे पाय धुवून तिचे आशीर्वाद घेताना दिसतो. कालपर्यंत जिथं मायलेकाचं एवढं प्रेम दिसत होतं तिथं असं काय घडलं की सगळं एवढं टोकाला गेलं? हा प्रश्न फक्त त्या एका घराचा नाही, आपल्या घरातही आपण मुलांशी खरंच बोलतोय का? हा प्रश्न आता प्रत्येक आई वडिलांनी स्वतःला विचारायची वेळ आली आहे. मानसशास्त्र सांगतं, एखादी व्यक्ती आत्महत्येचा विचार करते तेव्हा त्यामागं एकच कारण असत नाही. मानसिक ताण, कौटुंबिक वाद, अपेक्षांचं ओझं, अपमानाची भावना, एकटेपणा, नात्यांमधला ताण, भविष्याची भीती, अशा अनेक गोष्टी एकमेकात मिसळलेल्या असू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेनंही आत्महत्येचा संबंध अनेक सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि मानसिक घटकांशी जोडला आहे. म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून एवढं केलं असं सरळ गणित मांडणं धोक्याचं आहे. कधीकधी वस्तू कारण नसते, ती फक्त शेवटच्या वादाची ठिणगी असते. मुलाला एखादी महागडी वस्तू हवी असते, आई वडील म्हणतात आत्ता नको. मुलाला वाटतं माझं कुणी ऐकतच नाही. आई वडिलांना वाटतं आपण त्याच्यासाठीच तर सगळं करतोय. दोघांचंही म्हणणं आपापल्या जागी खरंच असतं, पण मध्ये संवाद थांबतो आणि संवाद थांबला की गैरसमज मोठे व्हायला वेळ लागत नाही. दक्षिण भारतातील तरुणांवर झालेल्या एका अभ्यासातही पिढ्यांमधला संघर्ष, सोशल मीडिया, करिअरच्या अपेक्षा आणि कौटुंबिक भूमिका यांच्याशी संबंधित तणाव दिसून आला. संवाद नीट न झाल्यानं काही तरुणांना आपण कुणालाच समजत नाही, आपण एकटे पडलोय अशी भावना निर्माण झाल्याचं या अभ्यासात आढळून आलं. म्हणून घरात नियम हवेत, पण त्याहून आधी नातं हवं. मुलानं चूक केली तर त्याला ओरडण्याआधी काय झालं रे एवढं विचारणारे वडील हवेत, मुलानं हट्ट केला तर तुला हे एवढं का हवंय असं विचारणारी आई हवी. आणि मुलांनीही आई वडिलांना फक्त पैसे देणारी माणसं समजू नयेत, त्यांच्या चिंता, मर्यादा आणि कष्ट समजून घ्यायला हवेत. आजची मुलं डिजिटल जगात वाढतायत, त्यांच्या डोक्यातलं जग कधी कधी आई वडिलांच्या जगापेक्षा पूर्ण वेगळं असतं. म्हणून पालकांनी त्यांच्या मोबाईलच्या भाषेपासून त्यांच्या मनाच्या भाषेपर्यंत पोचायला हवं. तू काय करतोयस एवढंच नको, तुला आतून कसं वाटतंय हेही विचारायला हवं. आणि मुलांनाही मनात काही काळकुट दाटून आलं तर ते एकट्यानं पेलायचं नाही. आई वडील, मित्र, शिक्षक किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञ असं कुणाशी तरी बोलायला हवं. कारण संकटाच्या क्षणी माणसाला उपदेशापेक्षा माणूस हवा असतो. आणि या घटनेतून माध्यमांनी एक धडा घ्यायला हवा. आत्महत्येच्या घटनेचं सनसनाटी वर्णन, पद्धतीचं तपशीलवार चित्रण किंवा एका कारणाला अंतिम कारण म्हणून मांडणं टाळायला हवं. कारण अशा बातम्यांचा असुरक्षित व्यक्तींवर परिणाम होऊ शकतो आणि असं जागतिक आरोग्य संघटनेचे मार्गदर्शन सांगतं. त्याऐवजी मदत घेणं, संकटातून बाहेर पडणं आणि आशेचे मार्ग यावर भर देणं अधिक उपयुक्त ठरतं. श्रोते हो, त्या घरात आई मुलाचं प्रेम होतं, वडिलांचं लेकरावर प्रेम होतं हे व्हिडिओ सांगतात. मग प्रश्न असा नाही की प्रेम होतं की नव्हतं, प्रश्न असा आहे की त्या प्रेमाला योग्य वेळी संवादाची वाट मिळाली का? कदाचित आपल्याला या घटनेचं उत्तर कधीच पूर्णपणे मिळणार नाही, पण एक गोष्ट आपण आजपासून नक्की करू शकतो. घरातल्या माणसांशी बोलूया. मुलं मोठी झाली म्हणून त्यांच्याशी बोलणं बंद करू नका. आई वडील जुने झाले म्हणून त्यांना जुन्या विचारांचे म्हणून बाजूला करू नका. राग आला तरी बोलणं थांबवू नका. कारण कधी कधी एका घराला वाचवायला मोठमोठ्या गोष्टी लागत नाहीत, लागतो तो फक्त एक प्रश्न. काय झालं रे, मला सांग, मी तुझ्या सोबत आहे. हा संवाद जिवंत राहिला तर नाती जिवंत राहतील, आणि नाती जिवंत राहिली तर कितीतरी घरं,
कितीतरी जीव एका क्षणाची

श्रोतेहो, भाषा म्हणजे केवळ बोलण्यासाठीची साधन नाहीत. भाषा म्हणजे माणसाला माणसाशी जोडणारा एक जिवंत सेतू आहे. शब्दांमधून विचार पोचतात, पण संवादातून भावना पोचतात, आणि भावना पोचल्या की नात्यांना ओलावा मिळतो. आजच्या डिजिटल युगात हा ओलावा जपण्याचं आव्हान अधिक मोठं झालंय. हातातला स्मार्टफोन आपल्याला जगाशी जोडतो, पण कधी कधी आपल्या अगदी जवळच्या माणसांपासून मात्र दूर नेतो. एका घरात चार माणसं असतात, पण प्रत्येकाच्या हातात वेगवेगळ्या स्क्रीन असतात. संवादासाठी शब्द आहेत, इमोजी आहेत, मेसेज आहेत, पण प्रत्यक्ष बोलण्यासाठी वेळ कमी होत चाललाय. याच पार्श्वभूमीवर जनरेशन झीची भाषा आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते. आजची तरुण पिढी ओके म्हणण्यापेक्षा एक इमोजी पाठवते, खूप छान ऐवजी फायर म्हणते. मला माहीत नाही यासाठी IDK किंवा बाय द वेसाठी BTW वापरते. क्रिंज, व्हाईब, स्ले, OP, लोकी, हायकी असे शब्द तिच्या रोजच्या संवादाचा भाग झालेत. जुन्या पिढीला ही भाषा कदाचित अनोळखी वाटते, कधी मजेशीर तर कधी विचित्रही वाटते. पण नव्या पिढीला समजून घ्यायचं असेल तर तिची भाषा समजून घ्यावी लागेल, आणि इथंच सुसंवादाचा खरा मार्ग आहे. नव्या पिढीनं जुन्या पिढीची भाषा, तिचे अनुभव आणि तिच्या भावविश्वाचा आदर करायला हवा. पण त्याचवेळी जुन्या पिढीनंही नव्या पिढीच्या शब्दांना, तिच्या संवादशैलीला समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण मुलगा काय बोलतोय हे समजून घेण्याआधी तो काय अनुभवतोय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आई वडिलांशी बोलणं, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकणं, मित्रांशी प्रत्यक्ष भेटणं, शेजाऱ्यांशी संवाद साधणं, समाजातील वेगवेगळ्या घटकांना समजून घेणं, या सगळ्यामुळं व्यक्ती एकटेपणातून बाहेर येते. म्हणून भाषेचा प्रश्न हा केवळ भाषेचा प्रश्न नाही, तो नात्यांचा प्रश्न आहे, कुटुंबाचा प्रश्न आहे, सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे. आपण मुलांना किती भाषा शिकवतो यापेक्षा त्या भाषांमधून ते किती माणसांशी जोडले जातात हे अधिक महत्त्वाचं आहे. आता या संदर्भात एका वेगळ्या भाषेकडे वळूया, वारली भाषा. वारलीकडे केवळ आदिवासी समाजाची बोली म्हणून पाहणं म्हणजे तिचं महत्त्व कमी करणं ठरेल. वारली ही एका समृद्ध जीवन पद्धतीची, निसर्गाशी असलेल्या नात्याची आणि लोककलेची भाषा आहे. वारली चित्रकलेत जशी काही मोजक्या रेषांमधून संपूर्ण जीवनकथा उभी राहते, तशीच या भाषेतही माणूस, निसर्ग, शेती, उत्सव आणि जगण्याचा अनुभव सामावलेला आहे. म्हणून वारली शिकण्याची, जपण्याची गरज केवळ वारली समाजाला नाही, इतरांनीही ती शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखादी भाषा आली नाही म्हणून ती परकी का मानायची? उलट, दुसऱ्याची भाषा शिकली की त्याच्या जगात प्रवेश करण्याची एक नवी खिडकी उघडते. श्रोतेहो, आज हे पूर्वीपेक्षा अधिक सहज शक्य आहे. विद्यापीठांनी बोलीभाषांच्या अभ्यासासाठी आपले दरवाजे खुले केले पाहिजेत. वारलीसारख्या भाषांचे अभ्यासक्रम, प्रमाणित शब्दसंग्रह, ध्वनिमुद्रित संभाषणं, लोककथा, गाणी आणि साहित्य डिजिटल स्वरूपात उपलब्ध झालं पाहिजे. इंटरनेटवर एखाद्याला सहजपणे वारली आणि तिच्याच सारखी दुसरी कुठलीही भाषा ऐकता, शिकता आणि तिच्या मागची संस्कृती समजून घेता आली पाहिजे. कारण भाषा वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तिला संग्रहालयात बंद करून ठेवणं नव्हे, तर तिला वापरात आणणं. आज एक व्यक्ती 2, 3, 4 किंवा त्याहून अधिक भाषा शिकते, यात काहीच आश्चर्य नाही.

मग मराठीसोबत हिंदी, इंग्रजी, एखादी बोलीभाषा आणि एखादी नवी भारतीय भाषा शिकणारी पिढी आपण का तयार करू नये? अनेक भाषा येणं म्हणजे केवळ ज्ञान वाटणं नाही, अनेक संस्कृती समजून घेण्याची क्षमता वाढणं आहे, दुसऱ्याच्या भावविश्वात प्रवेश करण्याची ताकद मिळणं आहे. उद्या अशी एक पिढी तयार झाली जी आजी आजोबांशी त्यांच्या भाषेत बोलेल, आई वडिलांशी मनमोकळा संवाद साधेल, मित्रांशी डिजिटल भाषेत गप्पा मारेल आणि समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या बोलीही समजून घेईल, तर ती पिढी अधिक समृद्ध, अधिक संवेदनशील आणि अधिक समाजप्रिय असेल. कारण भाषा जोडते, संवाद जवळ आणतो आणि जवळीक नात्यानं ओलावा देते. तंत्रज्ञान आपल्याला जगाच्या जवळ घेऊन आलंय. आता भाषेच्या माध्यमातून आपण माणसांच्या आणखी जवळ जायला हवं. जुन्या पिढीनं नव्या पिढीची भाषा शिकावी, नव्या पिढीनं जुन्या पिढीचे शब्द जपावेत. वारलीसारख्या वेगवेगळ्या बोलींकडून कुतूहलानं आणि सन्मानानं पहावं. विद्यापीठा

त्यांच्या भाषेत बोलेल, आई वडिलांशी मनमोकळा संवाद साधेल, मित्रांशी डिजिटल भाषेत गप्पा मारेल आणि समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या बोलीही समजून घेईल, तर ती पिढी अधिक समृद्ध, अधिक संवेदनशील आणि अधिक समाजप्रिय असेल. कारण भाषा जोडते, संवाद जवळ आणतो आणि जवळीक नात्यांना ओलावा देते. तंत्रज्ञान आपल्याला जगाच्या जवळ घेऊन आलंय. आता भाषेच्या माध्यमातून आपण माणसांच्या आणखी जवळ जायला हवं. जुन्या पिढीनं नव्या पिढीची भाषा शिकावी, नव्या पिढीनं जुन्या पिढीचे शब्द जपावेत. वारलीसारख्या वेगवेगळ्या बोलींकडून कुतूहलानं आणि सन्मानानं पहावं. विद्यापीठांनी आणि डिजिटल माध्यमांनी या भाषांचे दरवाजे सर्वांसाठी खुले करावेत. मग कोणतीच भाषा लुप्त होणार नाही. उलट अनेक भाषा जपणारी, अनेक संस्कृती समजणारी आणि अनेक माणसांशी सहज संवाद साधणारी एक नवी पिढी घडेल. कदाचित भविष्यात भाषेची खरी ओळख अशीच असेल. ज्याला अनेक भाषा येतात तो अनेक जगांशी जोडला जातो आणि जो अनेक जगांशी जोडला जातो तो कधीच एकटा राहत नाही.

0: आसार।
1: श्रोते हो, आपण रात्री आकाशाकडे पाहतो, असंख्य तारे दिसतात, पण त्या काळ्या कुट्ट आकाशाच्या पलीकडे काय आहे? हा प्रश्न माणसाला हजारो वर्षापासून पडतोय. याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेत माणसानं अंतराळात झेप घेतली आणि या शोधयात्रेत काही मोहिमा अशा घडल्या की त्या मानवाच्या इतिहासात कायमच्या कोरल्या गेल्या. त्यातलं विलक्षण नाव म्हणजे व्होयजर 1. 5 सप्टेंबर 1977 रोजी नासानं हे छोटंसं अंतराळयान अवकाशात पाठवलं. उद्देश होता गुरु आणि शनी या महाकाय ग्रहांचा अभ्यास. पण त्यावेळी कोणालाही कल्पना नव्हती की हे यान जवळपास 50 वर्षांनीही मानवासाठी विश्वाच्या अज्ञात प्रदेशातून बातम्या पाठवत राहील. 1979 व्होयजर 1 गुरुजवळून गेलं आणि 1980 शनीजवळून. गुरुच्या उपग्रह आयोवर ज्वालामुखी असल्याचे पहिले पुरावे या यानानं दिले. शनीचे कड, त्याचे उपग्रह आणि वातावरण याबद्दलची अनेक नवी माहिती पृथ्वीवर पाठवली. त्यानंतर त्याचा मूळ प्रवास संपला. पण व्होयजर थांबलं नाही, ते सूर्याच्या प्रभावक्षेत्राच्या सीमेकडे निघालं. आणि मग आला तो ऐतिहासिक दिवस 25 ऑगस्ट 2012. व्होयजर 1 सूर्याभोवतीच्या हेलिओस्फिअरचा बाहेरचा भाग ओलांडला आणि आंतरतारकीय अवकाशात प्रवेश केला. मानवाच्या हातानं तयार झालेलं एखादं यान पहिल्यांदाच तारकांमधल्या अवकाशात पोचलं होतं. 2018 व्होयजर 2 हा टप्पा गाठला. आज ही दोन्ही यानं सूर्याच्या पलीकडच्या वातावरणाचा, चुंबकीय क्षेत्रांचा आणि प्लाझ्माचा अभ्यास करत आहेत. व्होयजरची आणखीन एक आठवण म्हणजे पेल ब्लू डॉट. 14 फेब्रुवारी 1990 रोजी तब्बल 6 अब्ज किलोमीटर अंतरावरून व्होयजर 1 पृथ्वीकडं वळून एक छायाचित्र घेतलं. त्या चित्रात आपली पृथ्वी दिसते, एका सूर्यकिरणातला अगदी छोटासा निळसर ठिपका. एवढ्या अफाट विश्वात आपलं घर किती छोटं आहे याची जाणीव करून देणारं हे छायाचित्र आजही मानवाला अंतर्मुख करतं. आता येतोय आणखी एक ऐतिहासिक क्षण. 18 नोव्हेंबर 2026 रोजी व्होयजर 1 पृथ्वीपासून 1 प्रकाश दिवस अंतरावर पोचणार आहे. म्हणजे प्रकाशाला पृथ्वीपासून व्होयजरपर्यंत पोचायलाही

तब्बल 24 तास लागतील. त्यावेळी ते पृथ्वीपासून सुमारे 25.9 अब्ज किलोमीटर दूर असेल. मानवानं बनवलेली कोणतीही वस्तू एवढ्या अंतरावर यापूर्वी पोहोचलेली नाही. पण आता व्हॉयेजरसमोर मोठं आव्हान आहे, ऊर्जा. याला वीज मिळते ती प्लुटोनियमच्या क्षयातून निर्माण होणाऱ्या उष्णतेपासून. दरवर्षी साधारण 4 वॅट ऊर्जा कमी होते. त्यामुळं नासाचे शास्त्रज्ञ एक एक उपकरण बंद करत आहेत. एप्रिल 2026 मध्ये कमी ऊर्जा आवेशित उपकरणांचं उपकरण बंद करण्यात आलं. सध्या चुंबकीय क्षेत्र मोजणारं उपकरण आणि प्लाझ्मा तरंग ऐकणारं उपकरण काम करत आहेत. पण वैज्ञानिकांनी हार मानलेली नाही. बिग बँग नावाचा ऊर्जा बचतीचा प्रयोग व्हॉयेजर 2 वर यशस्वी करण्यात आला. काही जास्त वीज घेणारी यंत्रणा बंद करून कमी वीज लागणाऱ्या पर्यायांचा वापर करण्यात आला. आता हाच प्रयोग व्हॉयेजर 1 वर करण्याची तयारी सुरू आहे. यामुळं या वृद्ध अंतराळ यानाला आणखी काही काळ जिवंत ठेवता येईल अशी आशा आहे. एक दिवस व्हॉयेजरचा पृथ्वीशी संपर्क कायमचा तुटेल, पण त्याचा प्रवास थांबणार नाही, कारण त्याच्यासोबत आहे गोल्डन रेकॉर्ड. पृथ्वीवरील माणूस, निसर्ग, आवाज, संगीत आणि संस्कृती याची ओळख करून देणारी ही सोन्याचा मुलामा दिलेली ध्वनिमुद्रिका आहे. त्यावर 55 भाषांमधील शुभेच्छा आहेत. भारताकडून शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांनी गायलेलं जात कहा हो हे गीतही त्यामध्ये आहे. म्हणजे जवळपास 50 वर्षापूर्वी पृथ्वीवरून निघालेला आपल्या संस्कृतीचा एक छोटासा संदेश आजही विश्वात प्रवास करतोय. व्हॉयेजर 1 कदाचित एक दिवस शांत होईल. त्याचे संदेश थांबतील, पण त्याची वाटचाल थांबणार नाही. तो पुढे आणखी पुढे तारकांच्या दिशेनं प्रवास करत राहील. आणि म्हणूनच व्हॉयेजर 1 ही केवळ एक अंतराळ मोहीम नाही, ती माणसाच्या जिज्ञासेची कहाणी आहे. अंधारातही प्रश्न विचारण्याची, उत्तरांच्या शोधात अनोळखी वाटेवर निघण्याची आणि संकट आली तरी पुढे जात राहण्याची ही गोष्ट आहे. विश्व कितीही मोठं असो, माणसाची जिज्ञासा त्याहून मोठी असते. आणि त्या जिज्ञासेचा एक छोटासा दूत व्हॉयेजर 1 आजही अंतराळाच्या अथांग शांततेतून आपल्याला सांगतोय, शोध सुरू ठेवा, प्रवास सुरू ठेवा.

बरोबर श्रोतो, याबरोबरच आजचा प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. नमस्कार. प्रभातीचे रंग, काही घटना, माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम आपण ऐकला. लेखन शिवराज काटकर, निवेदन वेदवती गोखले, सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर.

रसिक श्रोते हो, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटक संध्या पाटील यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात। येत्या शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनः प्रसारण रात्री 10 वाजता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: मध्यमलहरी 249.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि रसिकहो आता आकाशवाणी सांगली केंद्र प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण सकाळचे 10 प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. श्रोतेहो ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की म्हणजे चित्रपट भावगीत नाट्यसंगीत दूरदर्शन मालिकांची गीतं अगदी जाहिरातीची जिंगल सुद्धा त्यांनी आपल्या सुराने स्वराने साथ चढवला असे संगीतकार म्हणजे अशोक पत्की. आज त्यांचा वाढदिवस. त्यांना शुभेच्छा देऊया आणि ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेल्या काही सुरेल गीतरचना.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: काश्यपद या चित्रपटासाठी साधना सरगम यांच्या हातात सौमित्र यांची गीतरचना पण ऐकली.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com.
2: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: आपण केला मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेच्या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या काही सुरेल गीतरचना आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी संगीत. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 106.6 मेगा हर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

श्रोत्यांनो दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी नादवरम्य या कार्यक्रमात धनंजय जोशी यांनी गायलेला राग भीम पळसपणे कुशकल, तर रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी नादवरम्य या कार्यक्रमात निखिल बॅनर्जी यांच्या सतारवादनात राग चंद्रकंस आपण ऐकू शकाल. श्रोत्यांनो आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया

स्वप्नील बांदोडकर, साधना सरगम, उदित गुप्ते यांच्या वजात सुधीर मोघे यांची गीतरचना आपण ऐकली. हा चित्रपट होता सखी.

0: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा
1: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा
0: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुनःप्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
1: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही

सावली या चित्रपटासाठी अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली गीते रचना पण ऐकली. श्रोत्यांनी या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

श्रोते संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या काही सुरेल भावगीतं आपण ऐकणार आहोत 11:40 भावधारा या कार्यक्रमात. तेव्हा ऐकत राहा आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.

अपाय घेतात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळ 10:30 झालेत. प्रसारित करत आहोत उमंग, NCERT प्रायोजित कार्यक्रम.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
0: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटसृष्टीतील साधारण 1960-70 दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या सायरा बानो आजच्या कार्यक्रमात जाणून घेऊया त्यांच्या कारकिर्दीविषयी. ऐकूया त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील काही गीतं.

0: रसिक श्रोते हो, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटक संध्या पाटील यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात. येत्या शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमधारी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि रसिक हो आता आकाशवाणी सांगली केंद्र प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: श्रोतो, सन 1960 वयाच्या 16व्या वर्षी साराभाईने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये या चंदेरी दुनियेत पदार्पण केलं. त्यांचा पहिला चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. शमी कपूर यांच्याबरोबर त्यांनी जंगली या चित्रपटात काम केलं. ऐकूया त्या चित्रपटातील हे गीत.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात जॉनी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं.
1: क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
2: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
1: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
2: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका
2: प्रत्येक बुधवारी
1: सकाळी 9:10
2: आणि याचं पुनःप्रसारण
1: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही.
0: श्रोतेहो, त्या काळात म्हणजे साधारण 1960 दरम्यानच्या काळामध्ये प्रामुख्याने अभिनेत्री या अभिनयाबरोबरच नृत्यकलेमध्येही पारंगत असत. मात्र सायरा बानू यांच्या बाबतीत तसं नव्हतं. अभिनयाची प्रतिभा होती, मात्र नृत्यकलेचा अनुभव फारसा नव्हता. त्यासाठी त्यांनी कथक आणि भरतनाट्यम शिकायलाही सुरुवात केली आणि अभिनया इतकंच नृत्यकलेमध्येही प्रावीण्य मिळवलं. श्रोते, आपण जाणून घेणार आहोत आणखीनही पण या गीतानंतर.

0: लता मंगेशकरांची स्वरात, हसरत जयपुरी यांची गीत रचनापण ऐकली. शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं आई मिलन की बेला या चित्रपटातील.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: श्रोत्याच्या गातारही मला दिल या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री सायरा बानू यांच्याविषयी आपण जाणून घेत आहोत. त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील काही गीतही आपण ऐकत आहोत कार्यक्रमात. यानंतर ऐकूया बैराग या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरात अनिल बक्षी यांची गीतरचना. संगीत आहे कल्याण जैन यांचं.

0: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत, उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात। भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र। उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।
1: त्याकाळच्या आघाडीच्या नायकांसोबत अनेक चित्रपटातून काम केलं। राजेंद्र कुमार, मनोज कुमार, विनोद खन्ना, जय मुखर्जी, सुनील दत्त यासारख्या नायकांसोबत त्यांची जोडी हिट झाली होती। अनेक हिट चित्रपट या अभिनेते आणि या सायरा बनियांनी दिलेले आहेत। आता असाच एक चित्रपट म्हणजे पूरब और पश्चिम। ऐकूया त्या चित्रपटातील हे गीत लता मंगेशकर, महेंद्र कपूर, मनोहर दास आणि सहकारी यांच्या आवाजात।

अभिनेत्री सायरा बानू यांनी हिंदी चित्रपटांबरोबरच भोजपुरी चित्रपटाची निर्मितीही केली होती. त्यांनी काम केलेल्या चित्रपटांची यादी खूप मोठी आहे. अभिनय नसीम बानू यांच्याकडून मिळालेला अभिनयाचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे चालू ठेवला. श्रोत्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया प्लफ मास्टर चित्रपटातील हे गीत.

रसिक श्रोते हो, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटक संध्या पाटील यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात. येत्या शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुन्हा प्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमधारी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि रसिक हो आता आकाशवाणी सांगली केंद्र प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि

अशोक पत्कीनी सांगितलं केलेल्या काही सुरेल गीतांच्या आपण ऐकल्या. श्रोत्यात सुमन कळणपूर यांच्या वजात अशोकजी परांजपी यांची गीतरचना आपण ऐकली. या गीताबरोबरच भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.

मध्यमान दोनशे एकोणचाळीस अंश ठीक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर एफएम आणि 100.6 मेगाहर्ट्झवर न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या व्हॉइस ओटीटी प्लॅटफॉर्मवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात यानंतर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. यामध्ये सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो श्रोते हो, श्रावण महिना म्हटला की एक वेगळीच लगबग सुरू होते. सणवारांची तर रेलचेल असते. एकीकडे या निसर्गातल्या झाडा फुलांना एक वेगळाच बहर आलेला असतो. हे छान हिरवाई बघून आपलं मन तृप्त होतं. तो फुलांचा सुगंध तर सगळीकडे दरवळत असतो. मग अशा वेळेला या सणांमध्ये होणारी मजा, मस्ती आणि त्यासोबतच्या गप्पांना अक्षरशः ऊत येतो. आणि अशाच गप्पा रंगतात त्या घराघरात. तेव्हा मैत्रिणींनो श्रोते हो, तुम्हालाही उत्सुकता असेलच ना की आजच्या आपल्या आपुलकी या घरात या कौटुंबिक श्रुतिकेमध्ये नेमक्या काय गप्पा रंगल्यात ते. चला तर मग ऐकूया कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. आणि यात सहभागी झाले आहेत अर्चना दिनेश, मधुलिका नेरूरकर आणि दिनेश अडावतकर.

0: एनर्जी.
1: अरे अरे अरे आज तुला झालंय तरी काय? आज एकदम उदास झालायस काय रे दादा?
0: हो ग शर्वरी, काय सांगू तुला, सुखदाची ट्रीप अजून काय संपायला मागत नाहीये. आठवडा झाला आता कोकणातून आता पुढे म्हणे गोव्याकडे गेले आहेत फिरत फिरत. म्हटलं आता फिरत फिरत घरी ये भाई एकदाची.
1: हो ना रे, सुखदा नाही इतर घरात करमतच नाहीये. आमच्या दोघींची बडबड, गप्पा, चेष्टा मस्करी हे सगळं मिस करते रे मी.
0: सध्या तरी ना म्हणजे परत येण्यासाठी मला तारीख पे तारीख देते ती.
1: ओ
0: एका अर्थी बरंच आहे म्हणा, थोडं फिरून येईल असं म्हणायचं होतं मला.
1: बर बर बर.
0: अगं मित्रमैत्रिणींसोबत असे दिवस सारखे येत नाहीत. बरं ऐक शर्वरी, चहा झाला का? आणि हो माझा पेपर कुठे ठेवलायस?
1: अरे काय हे दादा, कमालच आहे तुझी. अरे तुझ्या हातातच आहे हा काय?
0: अरे हो की. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे सकाळपासून मी पेपर हातात घेऊन शोधत फिरतोय. हे कसं झालं माहिती का? काखेत कळसा आणि गावाला वळसा.
1: वा वा वा. पण एक सांगू का, ही तुझी सवय ना ती काही नवीन नाही.
0: माहिती
1: लहानपणी तू एखादी वस्तू शोधायला घर भर फिरायचास आणि शेवटी ती तुझ्याच जवळ सापडायची.
0: काय गे शर्वरी, तू इथे आली असती म्हणजे माझ्या जुन्या चुका शोधायला आली असत.
1: अरे सुखदा नाहीये ना म्हणून तुला करमत नसणार याची खात्री होती, म्हणून तुला पिडायला आलेले आहे.
0: अगदी अगदी अगदी, रोहितला पिडणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच असं तू लहानपणी म्हणायचीस, ते विसरलेलो नाहीये मी अजून.
1: असू दे असू दे. बर सुखदा कधी येणार आहे काही म्हणाली का?
0: हे बघ, काल मी तिला फोन केला होता. तिथे इतकं छान आहे की तिला इथे यावंच वाटत नाहीये म्हणते. अगं फिरतात मस्त ते लोक, फोटो पाठवतायत वर, कुठेतरी समुद्र किनारी वगैरे बसल्या होत्या सगळ्या जणी.
1: छान छान, मस्तच केलं तिने हे. आपण स्वतःसाठी मित्रांसाठी वेळ काढायला हवा, हो की नाही?
0: पण गंमत बघ, सुखदा मैत्रिणींबरोबर फिरायला गेली आणि मला पहिल्यांदा जाणवलं की आपण

0: म्हणजे मोठं झाल्यानंतर मित्रमैत्रिणींसाठी किती कमी वेळ देतो नाही का?
1: हो ना, कारण आयुष्य व्यापून टाकतं आपल्याला. नोकरी, घर, जबाबदाऱ्या, मुलं, आजारपण, पैसे, आणि मग मित्रांसाठी वेळ काढणं ही तर एखादी नंतर करायची गोष्ट आहे असं वाटायला लागतं.
0: म्हणजे वेळ मिळाला की भेटू असं म्हणता म्हणता किती वर्ष जातात आणि वेळ काही मिळत असते शेवटपर्यंत.
1: आणि मग अचानक एखादा जुना फोटो हातात पडतो आणि वाटत अरे आपण याच्या किती जवळचे होतो नाही का.
0: खरंय, फोटोवरून आठवलं, काल तुम्हाला एक फोटो पाठवला होताच बघ तो.
1: कोणता रे?
0: आपल्या शाळेतला ग.
1: त्याच्यात तू, मी आणि
0: ती स्वाती.
1: बरोबर.
0: किती वर्ष झाली तिला भेटून.
1: खूप.
0: आपण तिला कधी शेवटचं भेटलो होतो का आठवतंय तुला?
1: मलाही काही नेमकं आठवत नाही पण खूप वर्ष झाली हे नक्की.
0: आणि गंमत म्हणजे त्यावेळी काय वाटायचं माहितीये की आयुष्यभर आपण असेच मित्र राहणार, भेटणार.
1: तेव्हा मैत्री टिकवण्यासाठी काही ठरवावं लागत नव्हतं.
0: तर काय, शाळा सुटली की भेटायचं रोजच्या रोज, सुट्टीमध्ये सुद्धा भेटायचं, एखाद्याच्या घरी जायचं, मैदानात खेळायचं, काही कारण असं नसायचं ग.
1: कारण मैत्रीचं कारण असायचं.
0: हो, आज मात्र भेटायला कारण लागतं नाही का?
1: आणि वेळही.
0: खरंच शर्वरी, आपल्या आजूबाजूला खूप लोक असतात पण त्यातले मित्र किती आहेत?
1: हा प्रश्न हल्ली खूप महत्वाचा झालाय दादा.
0: का सांग.
1: कारण जगभरात मैत्री कमी होत चालली असं दिसतंय. अगदी याला एक नावही दिलं गेलंय.
0: काय?
1: फ्रेंडशिप रिसेशन.
0: हो, फ्रेंडशिप रिसेशन. आर्थिक मंदीचं ऐकलं होतं पण मैत्रीत सुद्धा मंदी असते. काहीतरी नवीनच ऐकतोय मी.
1: अरे हो, त्याचं झालंय असं की आर्थिक मंदीमध्ये व्यवहार कमी होतात, तशीच माणसांमधली जवळीक कमी होतीये.
0: पण आज तर आपण आधीपेक्षा जास्त जोडले गेलेलो आहोत. फोन आहे, व्हॉट्सअप, सोशल मीडिया, किती माध्यम आहे.
1: तू बरोबर बोलतोय दादा, जोडलेलो आहोत पण जवळ आलोय का?
0: जोडलेलो आहोत पण जवळ आलोय का? खरंच हा विचार मी काही केला नव्हता शर्वरी.
1: फोन मध्ये शेकडो नावं असतात, सोशल मीडियावर कित्येक लोक असतात, पण एखाद्या रात्री मन खूप अस्वस्थ असेल तर आपण कुणाला फोन करणार सांग बघू.
0: खरे प्रश्न अवघडच आहे
1: म्हणूनच. अरे बेल वाजले दाराची.
0: या वेळेला कोणाला असेल ना?
1: ते दार उघडल्यावरच कळेल.
0: तू चिडवायची एकही संधी सोडू नकोस हा मला.
2: आत येऊ का?
0: अरे स्वाती.
1: अरे देवा स्वाती.
2: काय झालं, भूत पाहिल्यासारखे काय बघताय दोघ?
0: अग तू इथे कशी काय?
2: काल शर्वरीनी तो जुना आपला फोटो पाठवला, फोटो पाहिला आणि मग बराच वेळ बसून राहिले
1: आणि
2: वाटलं फोटो मध्ये आपण तिघ इतके जवळ आहोत, मग आयुष्यात एवढे दूर का?
0: अच्छा, म्हणून आलीस तर.
2: विचार केला मैत्रीची सुरुवात करण्यासाठी कदाचित पुन्हा एकदा बेल वाजवावी लागते.
1: वा वा वा.
0: पण आधी सांग, तू इतकी वर्ष कुठे होतीस स्वाती?
2: तुमच्या सारखीच. अरे आयुष्य जगत होते, काम, घर, मुलं, जबाबदाऱ्या, आणि मध्ये मध्ये वाटायचं की तुम्हा दोघांना फोन करावा, मग विचार करायचे आता नको नंतर करते.
1: आणि ते नंतर कधी आलंच
2: नाही.
0: सुखदा असती ना तर तिला आज खरंच खूप आनंद झाला असता. बरं का स्वाती, ती ट्रिप वर गेलीये.
2: अरे वा, किती मस्त ना.
0: मैत्रिणी बरोबर फिरतीये आपली आणि मी आपला एकटे एकटाच घरात.
1: असो असो असो, खरंच. कारण मैत्रीसाठी वेळ काढणं ही आता चैनीचीच गोष्ट ठरली आहे.
0: कसं बरोबर बोललीस अगदी, कधी नव्हे ते.
1: मी काल एक रिपोर्ट वाचत होते अमेरिकेतल्या लोकांमध्ये जवळच्या मित्रांची संख्या किती कमी होतीये याबद्दल. 1990 आसपास माझा एकही जवळचा मित्र नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण सुमारे 3% होतं. आता ते जवळपास 12% पोहोचलंय.
0: बापरे, म्हणजे चक्क चौपट झाली मैत्रीची ही सगळी प्रमाणबद्धता.
2: हो, आणि 10 किंवा त्याहून अधिक जवळचे मित्र असणाऱ्यांचं प्रमाणही खूप घटलंय.
1: म्हणजे काय, ओळखी वाढतायत आणि जवळचे मित्र कमी होत आहेत.
2: अगदी. आणि हे फक्त अमेरिकेपुरतच मर्यादित राहिलेलं नाहीये बर का. आपल्या शहरांमध्ये बघा, आपण रोज कितीतरी लोकांना भेटतो, ऑफिस, सोसायटी, जिम, कॅफे, कार्यक्रम, पण त्यापैकी किती लोकांशी आपण खरंच मनापासून बोलतो?
0: हो ना, पूर्वी लोकलमध्ये 2 अनोळखी लोक बाजूला बसले तरी एखाद्या विषयावर गप्पा अगदी सहज सुरू व्हायच्या.
1: आता दोघेही मोबाईल मध्ये बघत बसतात.
2: आणि सगळ्यात गंमत

0: म्हणजे गर्दीत सुद्धा माणूस एकटा असतो.
1: हे मात्र खरं, गर्दीत सुद्धा माणूस एकटा असतो.
2: कधी कधी एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला गेलो की आजूबाजूला शेकडो लोक असतात, पण आपण कोणाशीच बोलत नाही,
0: कारण अनोळखी व्यक्तीशी बोलायची सवयच कमी झालीय.
1: हो, आणि कदाचित थोडी भीती सुद्धा वाटते.
2: स्वाती, तू म्हणालीस ना मैत्री कमी होते, त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो म्हणतात.
1: एकटेपणा किंवा सामाजिक तुटलेपणा यांचा हृदयरोग, मानसिक आरोग्याच्या समस्या, संज्ञानात्मक क्षमतेमध्ये घट आणि प्रसंगी अकाली मृत्यूच्या जोखमीशी संबंध असल्याचं संशोधनातून दिसून आलेलं आहे.
0: म्हणजे मित्र असणं ही फक्त भावनिक गरज नाही.
1: मजबूत सामाजिक संबंध हे आरोग्यासाठी सुद्धा महत्वाचे असतात. काही अभ्यासांमध्ये दीर्घकाळ समाजापासून तुटलेपणाच्या परिणामांची तुलना दिवसाला 15 सिगरेट्स ओढण्या इतक्या धोक्याशी करण्यात आलेली आहे.
0: बाप रे, किती भयंकर आहे.
2: आणि म्हणूनच हॉवर्डचा जवळपास 80 वर्षांचा अभ्यास खूप महत्वाचा वाटतो. इतके वर्ष लोकांच्या आयुष्याचा मागोवा घेतल्यानंतर एक गोष्ट पुन्हा पुन्हा समोर आली, फक्त पैसा, यश किंवा प्रतिष्ठा नव्हे तर चांगली जवळची नाती माणसाला अधिक आनंदी आणि निरोगी ठेवतात.
1: म्हणजे आपण आयुष्यभर कमाई करत राहतो, पण खरं तर जपायचं काही वेगळंच असतं, नाही का?
2: पैसा कमी जास्त होतो, पद बदलतात, घर बदलतात, शहर बदलतात, पण संकटाच्या वेळी मी आहे असं म्हणणारा मित्र असेल तर माणूस सावरतो.
0: आणि तो मित्र नेहमीच आपल्याशी सहमत असेल असं मात्र नाही.
1: अगदी
0: खरा मित्र कधी कधी आपल्याला आपली चूकही सांगतो, कारण त्याला आपल्याला खुश करण्यापेक्षा आपल्यासाठी खरं काय चांगलंय याची काळजी असते.
1: तुला आपले शाळेतले दिवस आठवतात का ग स्वाती?
0: कोणते? तुम्हाला सायकल वरन पाडलं होत असते.
1: तो विषय आता कशाला काढतेस तू?
2: का काढू नये, मला सगळं आठवते. रोहितने शर्यत लावली होती, तू म्हणालीस सुद्धा की मला सायकल नेट चालवता येत नाही, पण याला कुठे ऐकायचं होतं?
1: अगं, पण स्वतःच म्हणाली होती की मी चालवते.
0: हो, पण मला माहित नव्हतं की तू एवढ्या जोरात चालवशील.
2: आणि मग तिघ घरी आलो तेव्हा आईने आधी तुझ्या गुडघ्यावर औषध लावलं आणि मग रोहित दादाची चांगलीच धुलाई केली. ही साबणाशिवाय मशीन मध्ये न टाकता.
0: किती वर्ष झाली नाही या गोष्टीला?
1: नेमकं आठवत नाही किती वर्ष, पण 20-25 तरी झाली असतील.
0: पण आठवण मात्र अजून ताजी आहे. नाही,
2: म्हणूनच मित्र म्हणजे संपत्ती.
1: हो, बँकेत ठेवलेल्या पैशांवरती व्याज मिळतं, तसं मित्रांच्या आठवणींवर आयुष्यभर आनंद मिळतो.
0: आणि ती संपत्ती वाटली की कमी होत नाही.
1: पण आजच्या काळात ना आणखी एक गोष्ट जाणवते, म्हणजे लोकांना एकटं राहण्याची सवय लागतीये.
2: सवय की व्यसन,
0: दोन्हींच्या मध्ये कुठेतरी सतत स्वतःच्या जगात राहणं, कुणाला भेटायची गरज नाही असं वाटणं, फोनवर सगळं मिळतंय असं मानणं, हळूहळू एकटेपणा आरामदायक वाटायला लागतो.
1: आणि मग माणूस बाहेर पडतच नाही.
0: हो, पण एकटं राहणं आणि एकटेपणात अडकणं वेगळं आहे. स्वतः सोबत वेळ घालवणं ही सुंदर गोष्ट आहे, पण आपल्याला कोणाचीच गरज नाही असं वाटायला लागलं तर तिथे मात्र धोका आहे.
2: कारण माणूस मुळात सामाजिक प्राणी आहे.
0: आणि म्हणूनच आता काही विद्यापीठांमध्ये मैत्री हा अभ्यासाचा विषय झालाय. स्टॅनफोर्ड मध्येही निरोगी मैत्री कशी निर्माण करावी आणि कशी टिकवावी यावर अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय.
1: वा वा वा, म्हणजे भविष्यात मैत्री कशी करावी हे सुद्धा शिकावं लागणार तर.
2: आपल्याला शिकायची काय गरज, आपल्याला तर हे माहीतच आहे.
1: हो, कारण मित्र मिळवणं म्हणजे फक्त लोकांना भेटणं नाही, मित्र टिकवणं म्हणजे वेळ देणं, ऐकणं, क्षमा करणं, गैरसमज दूर करणं आणि पुन्हा पुन्हा पुन्हा भेटत राहणं. बरं, आता ऐका, राष्ट्रीय क्रीडा दिन जवळ आलेला आहे.
2: हो, मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस, त्यांच्यामुळेच हा दिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो.
1: ध्यानचंदजी म्हणजे हॉकी आणि हॉकी म्हणजे ध्यानचंदजी असं एक समीकरणच झालं होतं, नाही का?
2: हो ना, त्यांच्या खेळाबद्दल इतक्या कथा ऐकल्या आहेत, चेंडू त्यांच्या हॉकी स्टिकला जणू चिकटूनच राहायचा असं म्हणतात, म्हणून त्यांना हॉकीचा जादूगार असं म्हटलं जायचं.
1: पण मला त्यांच्या गोष्टीतला आणखी एक भाग महत्वाचा वाटतो. त्यांचा खेळ फक्त वैयक्तिक कौशल्याची गोष्ट नव्हती, तर हॉकी हा संघाचा खेळ आहे. मैदानावर एकट्याने कितीही चांगलं खेळलं तरी संघाशिवाय विजय मिळत नाही.
0: म्हणजे खेळातूनही मैत्रीचा धडा मिळतो.
2: हो ना, मैदानावरचा साथीदार म्हणजे फक्त टीममेट नसतो, तो आपला बेस्ट बडी असतो, कारण त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा लागतो.
1: आणि तो विश्वास

0: म्हणजे मैत्रीचाच एक प्रकार आहे. खेळामध्ये तुम्ही एकमेकांना संधी देता, चुका झाल्या तर पुन्हा उभं करता, एकमेकांसाठी धावता, म्हणजे मी पेक्षा आपण महत्वाचं होतं तिथे.
1: आज आपणही तसंच काहीतरी विसरलोय का?
2: कदाचित. आपण सगळं मी आणि माझं आयुष्य या भोवती बांधतोय
1: आणि मैत्री मात्र आपलं मागते.
0: ध्यानचंदजींचा काळ वेगळा होता ग, मैदान वेगळी होती, साधनं वेगळी होती, पण खेळाची भावना मात्र आजही तशीच आहे बरं का.
2: मेहनत, शिस्त, संघ भावना आणि एकमेकांवरचा विश्वास.
1: आणि हरलात तरी पुढच्या दिवशी पुन्हा मैदानात उतरायचं.
0: तर हे मैत्रीत सुद्धा लागू होतच की?
2: हो. तर एखाद्या मित्राशी भांडण झालं म्हणून मैत्री संपवायची नाही. कधी कधी पुन्हा पुन्हा कधी कधी पुन्हा सुरुवात करावी लागते.
1: मी आज इथे आले ते त्याच्याच साठी.
0: अच्छा, म्हणजे तू फक्त आमच्या दारावरची घंटी नाहीस तर जुन्या मैत्रीला नवीन उजाळा ठरलीस.
1: हे वाक्य जरा जास्तच जड झालं नाही का?
2: असो, पण रोहित दादा कधी कधी असं फार छान बोलतो.
0: कधी कधी काय?
1: हो, म्हणून आजचा दिवस लिहून ठेवायला हवा, आज रोहित काहीतरी छान बोलला म्हणून.
2: आता आपण एक ठरवूया.
0: काय काय काय?
2: आपण पुन्हा हरवायचं नाही.
0: म्हणजे
2: महिन्यातून एकदा भेटू, मोठा कार्यक्रमच करायला हवा असं काही नको. एखाद्या दिवशी साधं जेवण, फेरफटका, एखादा सिनेमा बघायला जाऊ किंवा नुसत्या गप्पा मारू.
1: आणि काय करायचं?
2: एकमेकांना फोन करायचा, मेसेजवर काय म्हणतोस असं लिहून मैत्री निभवायची नाही.
0: चालतंय की?
2: आणि सुखदा परत आली की तिलाही सांगूया.
1: नक्की. तिच्या ट्रीपने आपल्याला एक चांगली आठवण करून दिले. मैत्रिणींना भेटण्यासाठी सुट्टी घेणंही आवश्यक आहे.
0: आणि कधी कधी जुन्या मित्रांना भेटण्यासाठी सुट्टीची गरज नसते,
1: फक्त दारापर्यंत यायची हिम्मत करावी लागते
2: आणि फोन करण्याची.
0: हो. अरे बघ, सुखदाचा मेसेज आलाय ग.
2: वा वा वा, काय म्हणतीये?
0: ती म्हणतीये की हा, ट्रीप वरून लवकर परत येते आहे. घर स्वच्छ करून ठेव. हो. आणि माझ्या अनुपस्थितीत घरात काही गोंधळ करू नकोस. कशी लिहिते ही?
1: म्हणजे रोहित, तुझं काही खरं नाही आता.
2: हो. तर आता तुझी काही खैर नाही. हा.
0: हो. तर आता मला घर स्वच्छ करून ठेवावंच लागणार.
2: नाही तर लहानपणी आई तुझी धुलाई करायची. आता सुखदा करेल इतकं.
1: ऐका ना, आपण तिला आपला फोटो पाठवूया.
0: चालेल, पण त्यासाठी आधी फोटो काढावा लागतो.
2: चला चला चला, लगेच काढूया.
1: पण फोटो काढून झाला की फोन लगेच खाली ठेव, नाहीतर पुन्हा जाशील सोशल मीडियाच्या जगात आणि आम्हाला विसरशील.
2: हो हो हो. हा क्षण आणि ही वेळ महत्वाची आहे. सोशल मीडिया नेहमीचाच आहे.
0: थांबा, मी काढतो फोटो. क्लिक.
1: काढला.
0: हा फोटो मी लगेच सुखदाला पाठवतो.
1: आणि खाली काय लिहिणार?
0: तू ट्रीपवर गेलीस तर आम्ही सुद्धा आमच्या मैत्रिणीला भेटलो.
2: छान आहे.
0: आणखी एक ओळ लिहितो.
1: काय रे?
0: काही माणसं आयुष्यातून दूर जातात पण मनातून नाही.
2: आणि त्यांना पुन्हा जवळ आणायला फार काही लागत नाही,
0: फक्त एक फोन,
2: एक भेट
1: आणि थोडीशी आपुलकी.
2: अगं स्वाती, चल आपण निघूया का आता?
0: अगं इतकी काय घाई आहे, थांबा जरा.
1: नको नको, आम्ही निघतो, सुखदा आल्यावर पुन्हा येऊ.
0: अरे आलात काय, चाललात काय?
2: आता गेलो नाही तर तू आम्हाला घर साफ करायला लावशील.
1: हो ना, आम्हाला कामाला लावून तू बसशील, पेपर वाचत आणि चहा पीत आणि म्हणशील तो बघा तिकडे कचरा राहिलाय.
2: हो ना, त्यापेक्षा तूच कर, आम्ही आपल्या जातो कशा.
0: अरे यार, माझ्या पूर्ण प्लॅनला तुम्ही पाण्यात घातलं एकदम.
2: तुझ्या मनात काय चाललंय ते मला नीट कळतं बरं का रोहित दादा.
1: आणि मलाही आता पळतो आम्ही, तू कर साफसफाई.
2: हा गे झाडू आणि लाग कमाला. बाय बाय.
0: अरे यार, नसतेस घरी तू तेव्हा.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकत होतात कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. याचं लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते अर्चना दिनेश, मधुलिका नेरुरकर आणि दिनेश अडावतकर.

श्रोतेहो, आता आपण ऐकूया ध्यान साधना आणि योग साधना या विषयावर योगतज्ञ मंदार आपटे यांची दुहिता सोमणखेर यांनी घेतलेली मुलाखत. आता आपण ऐकूया या मुलाखतीचा भाग पहिला.

0: श्रोते हो, एकदा एका साधारण सभागृहामध्ये ध्यानधारणेचा एक वर्ग सुरू होता आणि त्या वर्गात वेगवेगळ्या वयाची वेगवेगळ्या स्तरांमधली माणसं एकत्र जमलेली होती. कोण असतील ती माणसं? तर शिक्षक होते, विद्यार्थी होते, डॉक्टर्स होते, पेशंट्स होते. एवढंच नाही तर या सामान्य नागरिकांबरोबरच पोलीस, गुन्हेगार आणि गुन्ह्यांचे बळी असे सगळेजण एकत्र मेडिटेशन करत होते. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण मी काही एखादी काल्पनिक किंवा रचलेली गोष्ट सांगत नाहीये. जगाच्या इतिहासात योग किंवा मेडिटेशन साधनेच्या इतिहासात घडलेली ही एक खरी घटना आहे. अमेरिकेतल्या लॉस एंजलिस मध्ये. पण असं घडलंच कसं आणि का, पुढे काय झालं हे सगळं जाणून घ्यायचं ना, मग त्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या बरोबर आत्मिक शांती आणि शांतीपूर्ण जीवनासाठी कार्य करणारे मंदार आपटे आपल्या सोबत आज संवाद साधण्यासाठी इथे हजर आहेत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे FM गोल्ड वाहिनीवरती.
1: नमस्कार. तुझं हे बोलणं आणि तुझं इंट्रोडक्शन ऐकून माझ्या आयुष्यात 7 वर्ष मागे गेलो आणि ती रूम मला अशी दिसली.
0: अरे वा.
1: सो रिअल लाईफ मधले टॉम आणि जेरी समोर होते.
0: आणि त्यांच्याबद्दल नक्की काय घडलं, त्या घटना कशा घडत गेल्या, हे सगळं कुठून सुचलं आणि त्याच्या नंतर त्याचे रिझल्ट काय आले, त्याचे परिणाम काय होते, हेही सगळं आपल्याला जाणून घ्यायचंच आहे. पण कसं होतं ना, दरवर्षी 21 जून अर्थात

0: जागतिक योग दिवस जवळ आला की आपल्याला आपल्या भारतीय परंपरेतून आलेली संतुलित जीवनशैली जी भारताने जगाला दिलेली देणगी आहे हे सगळं आपल्याला तेवढ्या काळापुरतं आठवतं आणि मग पुन्हा आपल्या रोजच्या रहाटगाडग्यामध्ये आपण हे सगळं विसरून जातो. पण तुम्ही स्वतः अमेरिकेत राहत असताना सुद्धा म्हणजे एका नामांकित कंपनीमध्ये तुम्ही नोकरी करत होतात, उच्च पदस्थ होतात आणि अमेरिकेतलं जे सगळ्यांना वाटतं अर्थात तर तसं उच्च असं राहणीमान अनुभवत असताना सुद्धा मेडिटेशनचं महत्व, ध्यानधारणेचं महत्व तिथल्या लोकांना सांगावं याच्या मागचा उद्देश काय होता आणि प्रेरणा काय होती?
1: सो दुसऱ्यांना शिकवायच्या आधी पहिली गोष्ट झाली की मला माझ्याच संस्कृतीमध्ये योग, धारणा, ध्यान, समाधी हे सगळं आहे ह्याची काहीच कल्पना नव्हती. कारण लहान असताना आम्ही क्रिकेट खेळायचो.
0: बर.
1: आई सांगायची योगा क्लासेसला जा. मुंबईमध्ये वाढलेला, शिवाजी पार्कला अभ्यासात चांगला असलेला, बारावीत चांगले मार्क, रुपारेल मग चांगले मार्क म्हणून UDCT या ज्या ट्रॅकमध्ये मी होतो आणि मला असं वाटायचं की यार थोडा मेहनत करेगा, टेक्निकल कॉम्पिटन्स आहे, सगळं होऊन जाईल. पण जेव्हा मी अमेरिकेत पोचलो तिकडे पण अगेन शिक्षणात पेट्रोलियम इंजिनिअरिंगचं शिक्षण केलं, टेक्निकल कॉम्पिटन्स वाढला म्हणून शेल नावाच्या छोट्या कंपनीमध्ये रिसर्च लॅबमध्ये सायंटिस्ट म्हणून नोकरी मिळाली. हे सगळं टेक्निकल कॉम्पिटन्सवर होतं.
0: बरोबर.
1: आणि 2001 जो 9/11 ची घटना झाली तिकडे, त्याच्या एक आठवड्यानंतर प्लेननी मी नायजेरियाला गेलो माझ्या पहिल्या इंटरनॅशनल बिझनेस ट्रिपवर.
0: बर.
1: नायजेरियामध्ये. आणि माझ्यावर एक मॉब अटॅक झाला. आम्ही 3 पेट्रोलियम इंजिनियर्स नायजर डेल्टा म्हणून जी जागा आहे तिकडे ऑइल फील्डवर काम करत होतो. पूर्ण गावच्या गाव अशा तलवारी आणि सुरे आणि काठ्या वगैरे घेऊन असं आमच्या अंगावर धावून आलं. पहिलं मिनिट किंवा क्षण मला वाटलं की काय होतंय, मूवीतला सीन दिसत होता. नंतर कळलं की ते आमच्यावर अटॅक करायला येत आहे. आणि बॉलिवूड पिक्चर आपण बघितलेले असते त्यामुळे पटकन कळलं की बॉस. आणि मी माझ्या टीममेट्सना सांगितलं भागो. आणि तिथे नायजेरियन मिलिटरी ट्रक उभा होता कारण ऑइल एक्झिक्युटिव्हना सगळे किडनॅप करतात असं होतं तिकडे. म्हणून आमच्या बरोबर तो मिलिटरीचं वाहन होतं. मग तिथपर्यंत आम्ही धावत धावत गेलो, मिलिटरी ट्रक मध्ये बसलो आणि पळालो. बाल बाल बच गे असं 2001 माझं झालं. 2-3 तिकडे नायजेरियामध्ये मला झोप तर आली नाहीच, पण ते सगळे जे झालेलं त्याचे फ्लॅशेस येत बसले. आणि मग असं सगळं झालं की कामात लक्ष लागत नाही, म्हणजे कोणी बोलत असेल तरी आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं, आपलं काहीतरी वेगळंच मनात चाललेलं असतं. तर त्या 3-4 असं आत्म हादरायला झालं की पेट्रोलियम किंवा पंप किंवा कॉम्प्रेसर हा बिघडला तर ते फिक्स करायला मला शिकलोय मी. पण सिस्टम जेव्हा मी असतो आणि मी जेव्हा बिघडतो तेव्हा मला कसं फिक्स करायचं याचं ट्रेनिंग नव्हतं काही. आणि मी हे सगळं माझे आई बाबा मुंबईत राहतात तिथून फोनवर पण कोणालाच सांगितलं नाहीये. कारण हे सांगणार कसं, असं काय होतंय? आणि तेव्हा तर 2001 काउन्सेलिंगचा पण ट्रेंड नव्हता की अरे काउन्सेलिंगला जा. ह्याला म्हणतात पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस. ट्रॉमा झालेला असतो पण तो विसरत नाही आपण. सो ह्याच्या अनुषंगाने मी ह्युस्टनला परत गेलो आणि 2-3 बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या. मूवीज, वेकेशन वर जा, समुद्रावर जाऊन बसा, पुस्तक वाचा, माइंड डिस्ट्रॅक्ट करायला.
0: बर.
1: पण हे जात नाही असं. त्यामुळे माझ्या एका खूप चांगल्या मित्राने सांगितलं की प्राणायाम ध्यान काय नाही शिकत तू, म्हणून मी आर्ट ऑफ लिव्हिंग नावाची जी संस्था आहे त्या वर्कशॉपला रजिस्टर केलं ह्युस्टन मध्ये 2002. आणि माझे टीचर्स 2 अमेरिकन होते, हजबंड वाईफ. आणि मी काही एनलाइटनमेंट साठी किंवा मला मुक्ती मिळेल ह्याच्यासाठी गेलो नव्हतो. मी गेलो होतो की मला झोप चांगली येईल. आणि 6 वर्कशॉप मी केला तिकडे. एक सुदर्शन क्रिया नावाची प्रक्रिया शिकवतात आणि त्या दिवशी शिकल्यानंतर मी एकदम मस्त झोपलो.
0: वा.
1: आणि हे 6 होत गेलं आणि तेव्हा मला वाटलं की अरे हे आधी का नाही शिकलो आपण. कारण इश्यूज बरेच असतात ना, एक्झामचं टेन्शन किंवा कॉलेजमध्ये अरे गर्लफ्रेंडनी नाही म्हटलं किंवा वॉट एव्हर, एवढ्या अमेरिकेत जाऊन राहणं एकटं त्याचं एन्झायटी. पण हे मला शिकल्यानंतर असं वाटलं की यार हे तो अच्छा आहे. माइंड ऑफ कसं करायचं हे मी शिकलो. कारण मन जर आपलं स्थिर नसेल किंवा क्लिअर नसेल तर आपले डिसिजन्स पण मे बी लेटर ऑन आपल्याला त्याच्याबद्दल पश्चाताप होतो की

0: यार छे चूक झाली. सो ते सगळं मी जुळवत गेलो. मला ज्या नॉलेजनी पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस मधनं बाहेर आणलं होतं ते आता मी शिकवायला इच्छा होती माझी. आणि अशा लोकांना शिकवायची इच्छा होती की ज्यांना पीटीएसडी आहे. सो 2003-04 मध्ये मी हे टीचर ट्रेनिंग प्रोग्राम केला आणि त्याच्यात बरंच काय काय शिकायला मिळालं. पतंजली योगसूत्र, नारद मुनींची भक्तीसूत्र, अष्टावक्र गीता जनक राजाला त्यांनी शिकवली. तर जनक राजा जेव्हा विचारतो प्रश्न की रियालिटी काय आहे, खरं काय आहे, त्याचं उत्तर त्याला कोणीच देत नाही. मग शेवटी अष्टावक्र म्हणजे आठ ठिकाणी वक्र असणारे एक साधू येतात आणि ते त्याला हे गीता सांगतात आणि त्याचं कल्याण होतं. पण मला असं वाटलं की अरे जनक तर राजा होता पण त्या गीतेमध्ये आणि या गीतेमध्ये फरक मोठा आहे की एका ठिकाणी अर्जुन लढाई सोडून हिमालयात जायचं म्हणत होता आणि इथे तर जनक राजा राजा होता म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती त्यांनी आणि हा रिस्पॉन्सिबिलिटी सोडून चालला होता. तर त्याला गीता जी शिकवली अष्टावक्र ऋषींनी आणि कृष्णानी ती वेगळी होती कारण स्टार्टिंग पॉइंट वेगळा होता. सो तिथे मी कनेक्ट केलं की अरे हे सगळं तर लीडरशिप डेव्हलपमेंट मध्ये आलं पाहिजे. म्हणून माझा कल 2004 पासून असा आहे की जगात जर चांगलं व्हायला हवं असेल ना तर जो लीडर असतो म्हणजे जो पॉलिटिशियन असू दे किंवा बिझनेस सीईओ असू दे किंवा घरी आई बाबा पण लीडर असतात ते असू दे, त्यांच्या माइंड मध्ये पीस हवं. आणि मग त्या ह्याने प्राणायाम योगा हे टूल्स आहेत. जसं आपण सकाळी उठून ब्रश करतो, पहिल्यांदा आपण जेव्हा ब्रश करायला शिकलो तेव्हा आईने एक काडी टाकली आणि आपण असं आम्हाला नको तोंडात काहीतरी असं, मग आईने आपल्याला थोडं फसवलं ना की अरे ढग बघ ई कर. जोपर्यंत आपल्याला त्याचा अर्थ कळला नाही की अरे दात घासणं चांगलं आहे माझ्यासाठी, तोपर्यंत आपल्याला एक गुरु लागला जो आपल्याला हात पकडून आपले ब्रश करायचा. हे आपण का करतो आता, घराच्या बाहेर निघायच्या आधी आपण ब्रश सगळे करतो, त्याच्यात आपल्याला काही आनंद मिळत नाही. तुला आनंद मिळतो का? नाही.
1: ती गरज आहे,
0: गरज आहे, पण ती मेकॅनिकल झालंय आता. तू चेहऱ्याकडे बघतेस आरशात, चूळ भरते दोनदा तीनदा आणि मग तू कामाला जातेस. तो ही जी ऍक्ट आहे 5 मिनिटाची वडेवर ब्रश करण्याची, ती आपण का करतो? कारण आपल्याला असं वाटतं की जर हे केलं नाही घाण वास येईल, मग माझे कोणी जवळच येणार नाही माझ्या आणि मला डेंटल डिके होईल मे बी केलं नाही तर. सो डेंटल हायजीन साठी आपण करतो 5 मिनिटं करतो. मेंटल हायजीन साठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो? त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही. तर तुम्ही घरात फ्रीज आणला, टीव्ही आणला, व्हॉटएव्हर फोन आणला, ते चोरून घेऊन जाऊ शकतो ना ते धन. पण इनर पीस ह्याला जे टूल्स लागतात ते चोरी कोणी करू शकत नाही ना, ते तुझी असतात, म्हणून त्याला साधना म्हणतात. सो ही 5 मिनिटाची जर आपण साधना केली स्टार्टिंगला की बाबा रात्री ना झोपायच्या आधी मी शांत बसणार आणि मनात कोणाबद्दलही वाईट विचार ठेवणार नाही, माझ्याबद्दलही नाही ठेवणार, नो रिग्रेट, नो ब्लेम, नो गिल्ट, अशी 5 मिनिटाची जर आपण साधना ठेवली तर झोप पण चांगली लागेल आणि झोप चांगली लागली की प्रकृती पण चांगली होईल. सो योगा दिवस हा जो आपला June 21 आहे तो फक्त काय योगा मॅटवर नाही आहे, तर योगा म्हणजे एक मेंटल एक्सरसाइज आहे खरा, की मनाला कसं जिंकायचं. तिथे प्राणायाम विद्या आणि ही सुदर्शन क्रिया जी प्रॅक्टिस आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वर्कशॉपमध्ये शिकवतो त्याचा मला प्रचंड फायदा झालाय. दुसऱ्यांना शिकवायच्या आधी आपण आपल्यावरच ह्या प्रॅक्टिसेसचा यूज करूनच मग दुसऱ्याला काही शिकवू शकतो अशी माझी भावना आहे.
1: खरं तर तुमच्या या प्रवासातले प्रत्येक टप्पे हे आम्हा सगळ्यांना श्रोत्यांना सुद्धा थक्क करणारे आहेत आणि नेमकं पुढे काय घडलं याबाबतची उत्सुकता आम्हा सगळ्यांना आहेच.
0: 2004 मध्ये मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा टीचर झालो आणि जसं सांगितलं की ज्यांना पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस आहे त्या लोकांना मी शोधून शिकवायला माझा वेळ द्यायचो.
1: बर,
0: म्हणजे नोकरी शेल मध्ये होती, पाईपलाईन डिझाईन करत होतो. संध्याकाळी आणि सॅटर्डे संडेजना मी डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये ज्यांना इम्पॅक्ट झालाय अशा बायकांना जाऊन शिकवायचो एनजीओ मध्ये. मग 2009 मध्ये अमेरिकेत दर 22 मिनिटांना सुईसाईड व्हायचा. अमेरिकन सोल्जर जो इराक आणि अफगाणिस्तान मध्ये लढाई लढून येतो तो पोस्ट ट्रॉमा स्ट्रेसनी यायचा आणि बेसिकली मेंटल डिझीज आहे ना. इतकं मोठं तेव्हा झालेलं आहे की अमेरिकन सोल्जर

0: परत आल्यानंतर जास्ती मेले, इराक आणि अफगाणिस्तान मध्ये लढाई मध्ये नाही मेले एवढे. सो असल्या लोकांना मी प्राणायाम विद्या शिकवायचो आणि असे हजारो मी सोल्जर्स बरोबर टाइम स्पेंड करून त्यांच्या फॅमिलीजना पण शिकवले. तर 2009 मध्ये ना एक सोल्जर आणि त्याची बायको मला कडक मिठी मारली त्यांनी आणि मला म्हणाले, मंदार माय हजबंड स्लेप्ट लाईक अ बेबी यस्टरडे, काल माझा नवरा लहान बाळासारखा झोपला. तू इतके वर्ष कुठे होतास? म्हणजे मला जे नायजेरियामध्ये झालेलं तेच ह्याला होत असणार की झोप नसेल मिळत. लाईक हे मोमेंट्स एकदम असे ट्रान्सफॉर्मेटिव्ह असतात ना, की आपण आपल्यालाच विचार करतो की यार क्या कर क्या रहू मैं, लाईफ मध्ये काय करतोय आपण. हा एक तो मोठा प्रसंग होता माझ्यासाठी.
1: बर,
0: मला माझा मॅनेजर म्हणाला की हे तू काम बाहेर करतोय, तू शेल मध्ये का नाही शिकवत?
1: अच्छा.
0: तर मी म्हटलं शेल मध्ये? तर तो म्हणाला की हे बघ, आपण जेव्हा रिसर्च किंवा इनोव्हेशन करतो तेव्हा फेलियर तर बरोबर येतच, आणि इंजिनिअरिंग ट्रेनिंग मध्ये फेलियरला प्रसंगाला कसं डील करायचं हे कुठे शिकवलं जातं? तो इंजिनियरचा इगो जो असतो तो फेलियर ऍक्सेप्ट नाही करत. सो तू तुझं प्राणायाम ध्यान असं चॉकलेट सारखं सजव आणि त्याला रॅपर घाल, हाऊ टू बी मोर क्रिएटिव्ह, हाऊ टू बी मोर इनोव्हेटिव्ह, हाऊ टू बी मोर एंटरप्रेन्योरियल, असं माझ्या बॉसनी मला विचारलं. सो असे प्रोग्राम त्याने मला करायला सांगितले. तर 3 वर्षांमध्ये मी ऑलमोस्ट 2000 स्टाफना जगभर ट्रॅव्हल करून सुदर्शन क्रिया प्राणायाम विद्याचं चॉकलेट शिकवलं. त्याच्यासाठी मला एक अवॉर्ड मिळाला. त्या अवॉर्ड मध्ये पण 2012 मध्ये एंटरप्रेन्योर माहिती आहे तुला, ऐकून जो नवीन काहीतरी येऊन काहीतरी नवीन प्रॉडक्ट तयार करतो, अवॉर्डच नाव होतं इंट्राप्रेन्योर. सो एंटरप्रेन्योर बट इनसाइड अ लार्ज कंपनी. तर माझा अवॉर्ड कशासाठी होता, मी माझ्या कंपनीमध्ये माझं पॅशन आणून 2000 माणसांना इनोव्हेशन लर्निंग प्रोग्राम शिकवला होता. आणि ते इझी नसतं, कारण जोपर्यंत आपल्याला आपला बॉस म्हणत नाही ना की अरे हे पण तू कर ना, तोपर्यंत हा इंट्राप्रेन्योर जो व्यक्ती असतो तो त्याचं पॅशन कधी दाखवत नाही लोकांना.
1: बरोबर.
0: सो हा अवॉर्ड मिळाल्यानंतर मला असं वाटलं की प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये ना हा इंट्राप्रेन्योर व्यक्ती शोधला पाहिजे.
1: अच्छा.
0: इंट्राप्रेन्योर जो असेल त्याला जर मी पकडला तर तो त्या ऑर्गनायझेशनला चेंज करण्याची इच्छा दाखवू शकतो.
1: बरोबर.
0: सो हा माझा विचार 2012 मध्ये होता की बॉस पोलीस मध्ये गँग मध्ये सगळ्या सिस्टम मध्ये ना इंट्राप्रेन्योर शोधले पाहिजे. सो असे अजून 3-4 वर्ष गेले, माझी नोकरी पण मस्त होती. अवॉर्ड मिळाल्यानंतर मला नवीन रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली सीईओ कडनं. कंपनीचं सोशल इनोव्हेशन डिपार्टमेंट स्टार्ट करून मॅनेज कर.
1: वा.
0: आणि हे करता करता असं कळत गेलं की काही काही सोशल इनोव्हेशन जे असतात ना ते सामाजिक गुड म्हणजे सोशल गुड करतात, पण त्याच्या बिझनेस व्हॅल्यूशी काही संबंध नसतो. म्हणजे कोणी कोणी झाडं लावतात, राईट, कोणी कोणी शाळा बांधतात, पण माझा जॉब मी असा तयार केला होता की अशा सोशल इनोव्हेशन आपण शोधल्या पाहिजेत ज्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होतात, सोशल चेंज पण होतोय आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पण आहे.
1: बर,
0: एक एक्झाम्पल देतो. मला एक माणूस भेटला लंडन मध्ये जो उंदरांना शिकवायचा लँड माईन कशा शोधायच्या.
1: बर.
0: ओके. सो पहिला म्हणजे असला माणूस मला कधी आयुष्यात भेटला नव्हता, अशी कल्पनाही केली नव्हती की उंदरांकडनं जमिनी खाली ज्या लँड माईन असतील त्या शोधून घ्या. आणि त्याने 300 उंदीर तयार केले होते. असे जसं कुत्र्याला लीश असतं तसं उंदराला पण लीश म्हणजे पट्टा असायचा, आणि उंदीर जिथे लँडमाईन आहे तिकडे नाकानी तो स्मेल करायचा आणि मग ह्या माणसाला कळायचं की तिकडे लँडमाईन आहे.
1: अच्छा.
0: सो मेंटली ब्लोन आउट म्हणतात ना, तसं माझं मेंटली माइंडच उडालं होतं की असं पण कोणी करू सकता है. तर मी त्या माणसाला विचारलं, तू हे का करतोस? तू 200 अजून गोष्टी करू शकतोस पण तू हे का करतोयस? 300 उंदीर म्हणजे आर्मी तयार केली आहे तू, ज्याचा भाऊ एका लँडमाईन मध्ये ब्लास्ट होऊन पाय त्याचा गेला असेल, असं होतच असेल ना कुठ ना कुठेतरी. त्या भावाला वाटत असेल की अरे हे कोणा दुसऱ्यावर नाही झालं पाहिजे म्हणून मी हे काम करतोय, कारण त्याचे उंदीर जायचे लँडमाईन शोधायला ना. सो मला असं वाटलं की या प्रश्नाचं उत्तर तो असं काहीतरी देईल की बॉस माझ्या आयुष्यात पण असं काहीतरी झालं आणि मला आता सोल्युशन शोधायचंय. पण त्याचं उत्तर ते नव्हतं. त्याचं उत्तर होतं, मंदार बिकॉज आय लव रॅट्स. आणि मी लिटरली असंच म्हटलं की क्या पागल आहे क्या. तर तो

0: मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा मला डिप्रेशन यायचं आणि मी रस्त्यावर झोपायचो आणि रस्त्यावर मी उंदरांना पाळायचो आणि ते माझे फ्रेंड्स होते.
1: बरं.
0: आणि मी आता लोकांना दाखवून दिला की उंदरांमध्ये पण काही क्वालिटी आहे जी बेनिफिट देऊ शकते म्हणून त्याने हे काम सुरू केलं होतं. तर मी त्याला म्हटलं बॉस तू तर उंदरांचा ब्रँड मॅनेजर आहेस तर माझं कार्ड तू घे बिझनेस कार्ड घे. ओके. बिझनेस कार्डवर टायटल होतं 10 लोकांची टीम होती माझी 10 जण सीईओला आम्ही रिपोर्ट करायचो आणि मी त्याला म्हटलं की मी एक फंड चालवतो मला तू आवडलायस मला तुझ्याबरोबर काहीतरी करायचंय काय करायचंय आत्ता माहिती नाही असं म्हणून मी लंडन मधनं ह्युस्टनला गेलो आणि माझ्या बॉसनी मला त्या दिवशी विचारलं की कोणाला भेटला तर मी म्हटलं ह्याला भेटलो. तर तो हसला तो कम्प्युटरवर गेला त्याने प्रिंट आउट घेऊन आला आणि म्हणाला शेल मध्ये किती लोक असतील पे रोल वर लँड माइन क्लीन अप करायला. मी म्हटलं तू विचारतोय तर 0 नसणार 100. तर तो हसला त्याने प्रिंट आउट दाखवला कंपनी इराक मधल्या 2000 लोकांना तिकडे जॉब दिले होते लँड माइन क्लीन करायचे कारण इराक आणि कुवेत मध्ये एक युद्ध झालं होतं 1992 मध्ये गल्फ वॉर झालं होतं.
1: बरोबर.
0: तर तिकडे त्यांनी माइन टाकल्या होत्या सगळीकडे इंजिनियर्सना त्या बॉर्डर मध्ये $1 billion ऑफ नॅचरल गॅसचं फील्ड मिळालं होतं म्हणजे जमिनी खाली.
1: बापरे.
0: सो त्यांनी विचार काय केला असेल की आपण प्रोडक्शन कसं करणार आपण रिफायनरी कशी बांधणार तर लँड डिमाइन करायला पाहिजे ना माइन्स काढल्या पाहिजेत आधी तर चला लोकांना जॉब्स देऊया. मग हे ह्याला म्हणतात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR म्हणतात. एक चांगला रिपोर्ट तयार होतो आणि आपण दाखवू शकतो की बघ आपण जॉब्स तयार केली मग गव्हर्नमेंट बरोबर रिलेशन चांगलं होतं एक्सेट्रा एक्सेट्रा आणि ऑफकोर्स लँड माइन क्लीन केल्यानंतरच आपण प्रोडक्शन करू शकू ना. सो त्याचा बिझनेस पण त्यांना दिसला होता. हे ऐकून मी आणि माझा बॉस ओरडलो रॅट्स आपण टॅन्झानिया मधल्या रॅट्स आणायच्या आणि आपण ह्या 2000 माणसांना हे रॅट्स द्यायच्या त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य सेफ होईल ना त्यांना कळेल कुठे लँड माइन आहे.
1: बर.
0: बिझनेस व्हॅल्यू अशी होती की हे जे उंदीर होते ते 1 किलोग्रॅम वजन होतं त्यांचं. ओके. म्हणजे ते पाऊच रॅट म्हणतात त्यांना मोठे रॅट्स असतात आणि कुत्रा 5 किलोग्रॅम वर असतो आणि लँड माइन ब्लास्ट होऊ शकतो पण उंदराचं वजन कमी असतं त्यामुळे तो करून पुढे पुढे जाऊ शकतो. सो एक तर ह्या माणसांचं आयुष्य सेफ होईल यांना कळेल कुठे लँड माइन आहे आणि दुसरी गोष्ट हे उंदीर माणसांपेक्षा 10 पट फास्ट काम करतात.
1: अच्छा.
0: हे आम्हाला त्या माणसांनी सांगितलं.
1: ओके.
0: म्हणजे काय की पोटेन्शियली आपल्याला ही जागा 10 पट जास्ती लवकर मिळेल ह्याला बिझनेस व्हॅल्यू म्हणतात की मला पटकन प्रोडक्शनला जाता येईल. सो ऍक्सिडेंटली मला असं कळलं की इनोव्हेशन हे एनर्जी टेक्नॉलॉजी रिलेटेड असायची गरज नाही हे सामाजिक पण काही असू शकतं सोशल कॉज पण असू शकतं.
1: बरोबर.
0: पण ते CSR नाहीये त्याच्यामुळे शेलला बिझनेस फायदा पण आहे. सो हे माझी स्कॉलरशिप होतो असा प्रोग्राम मी शेल मध्ये 4-5 वर्ष चालवला $multi-million प्रोग्राम इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम. की अजून असे काय आहेत का प्रोजेक्ट्स की दबंग माणूस काहीतरी अच्छा कर रहा है पण त्याने कधी विचार नाही केलाय की शेल ह्याचा बिझनेस फायदा आहे. सो असा माझा जॉब होता. असा जॉब करताना 2016 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये माझा एक मित्र मेक्सिको मधला तो पेट्रोल भरायला गेला होता आणि एक गोरा माणूस गन घेऊन आला आणि त्याने माझ्या मित्राच्या डोक्यावर गन ठेवली आणि त्याला धमकी दिली की गेट आउट ऑफ माय कंट्री.
1: बापरे.
0: आणि तो घाबरत माझ्या घरी आला आणि मला त्याने हे सांगितलं आणि त्याचं ऐकूनच मला असं बापरे झालं की तोपर्यंत ना आपण सगळं टीव्हीवर बघत होतो की असं होत आहे शूटिंग होत आहेत रेसिझम आहे पण आता ते टीव्हीवर नव्हतं ना आता ते माझ्या आयुष्यात आलं होतं माझा बेस्ट फ्रेंड. सो तो म्हणाला की काय तू इनोव्हेशन इनोव्हेशनचं बोलत असतो सारखा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर ना व्हायलन्स इन अमेरिका क्वेश्चन तर चांगला होता. असा प्रसंग जेव्हा येतो ना आपल्यावर की काहीतरी आपल्यावर घटना घडते तरच आपण त्याचं सोल्युशन शोधायला निघतो.
1: बरोबर.
0: तोपर्यंत जे असते टीव्हीवर असतं म्हणून त्या दिवशी संध्याकाळी मी बुक स्टोअर मध्ये गेलो आणि मार्टिन लुथर किंग नावाचे जे पॅस्टर होते त्यांची ऑटोबायोग्राफी मी विकत घेतली आणि ती रात्री वाचत होतो त्याच्यात त्यांचा एक चॅप्टर होता पिलग्रिमेज टू इंडिया आणि पहिलं वाक्य होतं इफ आय ट्रॅव्हल द होल वर्ल्ड आय विल गो ॲज अ टुरिस्ट इन इंडिया आय हॅव कम ॲज अ पिलग्रिम ॲज अ सीकर.

0: 30 पानं ते लिहितात. सो त्या दिवशी रात्री मी लाईक झोपूच नाही शकलो. म्हटलं बस इसने ऐसा इंडिया देखा है जो मैंने कभी देखा ही नाही आहे. असं झालं असेल ना की आपण आपल्याच आजूबाजूचं काही लक्ष देत नाही, पण बाहेरचा माणूस जेव्हा येऊन बघतो तेव्हा त्याला त्याची व्हॅल्यू कळते.
1: बरोबर.
0: आत्ताच्या माझ्या जनरेशनच्या अमेरिकेला याच मार्टिन लुथरच्या पावलांवर पाऊल ठेवून आपण भारतात घेऊन जाऊया आणि बघूया काय होतं.
1: भारताने जगाला दिलेली योग नावाची जी देणगी आहे त्याच्याशी तुमचा परिचय होऊन बराच काळ उलटलेला होता, आणि त्यानंतर जेव्हा मार्टिन लुथर किंग वाचनात आले तेव्हा कळलं की भारताबाहेरच्या लोकांना खरोखरच या गोष्टीबद्दलचं आकर्षण आहे. आणि मग या दोन्ही संस्कृती म्हणा किंवा हे दोन्ही प्रकारचे विचार एकत्र करून जेव्हा पाश्चिमात्य लोकांना तुम्ही हे सगळं सांगायचं की भारतीय सभ्यता, संस्कृती, भारताची परंपरा काय आहे आणि तिथे तुम्हाला आत्मिक शांती किंवा समाधान मिळणार आहे, तर हे नेमकं कधी घडायला सुरुवात झाली?
0: आपण हे मार्टिन लुथर भारतात आले होते हे मी तरी कधी शिकलो नव्हतो बाबा, मला तर माहिती नव्हतं. मला एवढं माहिती होतं की हे गांधीजींचे डिसायपल होते, पण ते भारतात आलेले 5 आठवड्यांसाठी हे मला माहिती नव्हतं.
1: बर.
0: आणि नंतर मग असं पण आपल्याला मला माहिती होतं की स्टीव जॉब्स हॅड कम टू इंडिया, मार्क झकरबर्ग इंडियामध्ये आला आहे, सेल्स फोर्स नावाची एक अमेरिकेत मोठी कंपनी आहे मार्क बेनियोफ, त्याने मला स्वतःने सांगितलं होतं की मी भारतात गेलो होतो 1 महिना हॉलिडेसाठी. सो असे बरेचसे जे लीडर्स आहेत ते त्यांच्या ग्रोथसाठी, प्रगतीसाठी टाइम आउट घेऊन भारतात आले होते.
1: बर.
0: हे माहिती आहे आपल्याला. तर मार्टिन लुथर किंग का इम्पॉर्टंट आहे, कारण मार्टिन लुथर किंग हा बिझनेस लीडर नाही आहे, मार्टिन लुथर किंग हा सोशल लीडर आहे, सोशल चेंज त्याने आणलाय. सो म्हणून मला असं वाटलं की अमेरिका, माझ्या जनरेशनची अमेरिका, म्हणजे जिथे गन व्हायलन्स होतोय, गँग व्हायलन्स आहे, डोमेस्टिक व्हायलन्स आहे, ड्रग्ज आहे, डिप्रेशन आहे, अशा लोकांना जर मी घेऊन माझ्या बरोबर आलो आणि त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि जर मी ते फिल्म वर कॅप्चर केलं तर अमेरिकेला जागवायला ही फिल्म यूज होऊ शकते.
1: बर. म्हणजे नेमकं काय केलं?
0: म्हणजे आयडिया, की ही आयडिया आली कुठून, ही आयडिया आली ते पुस्तक वाचून. हा माणूस गेलेला ह्याच्या पावलावर पाऊल ठेवून याच्या जर्नीवर असे अमेरिकन जाण्याचे की जे फॉर एक्झाम्पल गँग मध्ये त्यांनी ड्रग्ज विकलेत, मर्डर्स केलेत, राईट, क्रिमिनल्स आहेत, असे माणूस आणायचं की ज्याला डोमेस्टिक व्हायलन्स झालाय किंवा रेशियल व्हायलन्स झालाय, आणि अशी व्यक्ती आणायची की जिला गनचा दुष्परिणाम जाणलाय, की तिने सर्वायवर आहेत लोक, तर परपेट्रेटरला पण आणायचं, क्रिमिनलला पण आणायचं आणि सर्वायवरला पण आणायचं.
1: बर.
0: आणि अशा ह्याने मी 1 महिन्याची सुट्टी घेतली आणि त्या 1 महिन्यात मी उतरलो गंगेमध्ये आणि माझी ही फिल्म 1 महिन्यात तयार झाली.
1: अच्छा.
0: पुस्तक वाचल्यापासून 1 महिन्यात मी फिल्म मेकर झालो होतो.
1: ही जी काही फिल्म बनवली त्याच्यामध्ये नेमकं काय होतं आणि ज्याच्यामुळे त्याच्या नंतर म्हणजे अनेक लोकांना प्रेरणा मिळाली त्याच्यातून?
0: तर फिल्म बनवली मी अशी की काळा, गोरा, हिरवा, निळा, लाल सगळ्या कलरचे अमेरिकन झाले पाहिजेत, म्हणजे फक्त व्हाईट माणसं नाही, वेगळ्या वेगळ्या स्किन कलरची, इश्यूजची माणसं आणली पाहिजे. दुसरं एकच इश्यू नाही घ्यायचा, तर गन वापरणारा पण आला पाहिजे आणि गनचा इम्पॅक्ट ज्याच्यावर झालाय तो पण आला पाहिजे. त्यामुळे माझी फिल्म गन बद्दल नाही आहे, कारण अर्ध्या अमेरिकेला वाटतं गन हवी, अर्ध्या अमेरिकेला वाटतं गन नाही पाहिजे, मला त्याच्यात पडायचं नाही आहे. सो मी आणला एक मेक्सिकन गँगचा लीडर.
1: अच्छा.
0: लॉस एंजेलिस मधला ब्लॅक लाईव्ह मॅटर म्हणून एक तिकडे मुव्हमेंट आहे रेशियल जस्टिस साठी, त्याच्या 2 ऍक्टिव्हिस्ट, एक स्कूल मधला टीचर, अमेरिकेतल्या सर्वात डेडली व्हायलंट नेबरहूड मधल्या शाळेतला एक टीचर.
1: बर.
0: ज्याने त्या नेबरहूड मध्ये बराच व्हायलन्स बघितलेला आहे. आणि 6वं कॅरेक्टर होत एक गोरी अमेरिकन बाई जिचा मुलगा सँडी नावाच्या एका स्कूल शूटिंग मध्ये त्या घटनेमध्ये तो
1: गेला,
0: मेला होता. ती घटना एकदम त्यावेळेला, म्हणजे मी हे आता 2016 बोलतोय ना, तर ही घटना जस्ट झाली होती, म्हणजे 2014 झाली होती, की 15 वर्षाच्या एका मुलानी AK-47 घेऊन शाळेमध्ये जाऊन फर्स्ट

0: क्लासरूम मध्ये जाऊन 20 मुलांना गन्नी मारलं होतं. मग तो टीचर रूम मध्ये जाऊन 7 टीचर्सना मारतो, त्यातली एक त्याची आई असते, आणि मग तो स्वतःचा पण बळी घेतो. ही एकदम घाण डेडली मास शूटिंग झालं होतं. अशा शाळेमधल्या पेरेंट्सची माझी ओळख झाली आणि त्यातली एक बाई माझ्या बरोबर यायला तयार झाली. तिने मला विचारलं, मंदार आय लाईक दिस, व्हॉट इज द नेम ऑफ युअर फिल्म? मी म्हटलं, बघ मी आता मार्टिन लुथर किंगचं पुस्तक वाचलंय, तो ना अहिंसा घेऊन आला भारतातनं, आणि अहिंसा म्हणजे ना प्रेम आहे. अहिंसा इज नथिंग बट प्रेम. सो माझ्या फिल्मचं नाव आहे फ्रॉम इंडिया विथ लव्ह.
1: वा,
0: ओके. बनवलं मी हे नाव त्या दिवशी. ती म्हणाली साइन मी अप.
1: अच्छा.
0: तर तिचा माझ्यावर भरोसा, म्हणजे फोन कॉलवर, व्हिडिओ कॉलवर, हे बघून त्या दिवशी मलाच एकदम असं वाटलं, बापरे मी खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय, कारण एवढ्या ट्रॅजेडीमधनं गेलेली एक बाई जर यायला तयार असेल ना, तर तिचं काळजी घेतली पाहिजे. असे माझे एक्सपिरियन्सेस होत गेले की असे 6 लोक माझ्यावर यायला तयार झाले.
1: त्यांना तुम्ही भारतात घेऊन आलात?
0: त्यांना मी भारतात घेऊन आलो. त्यांचं

0: तिचा माझ्यावर भरोसा म्हणजे फोन कॉलवर व्हिडिओ कॉलवर हे बघून त्या दिवशी मलाच एकदम असं वाटलं बापरे मी खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय कारण एवढ्या ट्रॅजेडीमधनं गेलेली एक बाई जर यायला तयार असेल ना तर तिचं काळजी घेतली पाहिजे असे माझे एक्सपिरियन्सेस होत गेले की असे सहा लोक माझ्यावर यायला तयार झाले
1: त्यांना तुम्ही भारतात घेऊन आलात
0: त्यांना मी भारतात घेऊन आलो त्यांचं सगळं खर्च बिर्च मीच केला आणि ते मार्टिन लुथर किंग सगळ्यांना एकदम असा रोल मॉडेल आहे ना त्यामुळे ते तयार झाले
1: मग ही फिल्म शूट कशी केली गेली आणि त्या अमेरिकेतून इकडे आणलेल्या माणसांना नेमकं काय काय दिसलं
0: मग मी दोन दिवस ते येणार त्याच्या दोन दिवसा अगोदर पर्यंत माझ्याकडे फिल्म क्रू नव्हता आणि मी त्यांना सांगितलं होतं की मी फिल्म बनवणार आहे सो मला असे 4-5, 25-26 वर्षाची मुलं भेटली जे बॉलिवूडमध्ये कॅमेरामॅन होते आणि ते समहाव ते पटले सर बहुत अच्छा आयडिया आहे हम आएंगे सो वाचलो मी कारण मला फिल्म कुठे फिल्म मेकर कुठे शोधू मी सो हे 4-5, 25 वर्षाची मुलं माझ्याबरोबर आली तयार झाली आम्ही सगळे फ्लाय करून दिल्लीला गेलो माझे अमेरिकन गेस्ट दिल्लीला आले आणि तिथून जर्नी सुरू झाली 10 दिवसाची पहिलीच गोष्ट मी सांगतो ती गोरी जी बाई होती सँडी हुक स्कूल शूटिंगची ती शॉक मध्ये की मंदार तिला एअरपोर्टवर घ्यायला आलाय कारण अमेरिकेत असं नसतं ना अमेरिकेत आपण स्वतः उबर करून हॉटेलमध्ये चेकआउट व्हा तिकडे कोणी घ्यायला येत नाही तुम्हाला
1: बरोबर
0: ती हेच बघून तिला एकदम भारावून आलेलो की मंदार इट्स 2 AM यू केम यू स्टेड अप ऑल नाईट म्हटलं दॅट्स हाऊ वी ट्रीट अवर गेस्ट
1: बरोबर
0: आपण येणारच ना कोणी आलं आपल्याकडे तर एअरपोर्टला रिसिव्ह करायला जाणारच आपण आणि तिथून मग आमची जर्नी सुरू झाली तर जर्नी मधलं सांगतो आता जर्नी मध्ये मी असं विचार केला होता की इनर एक्सपिरियन्स तर द्यायचाच त्यांना सो मला सुदर्शन क्रिया शिकवायला येते ती मी त्यांना पहिल्या दिवसापासून शिकवणार आणि 10 दिवस आम्ही नक्की साधना करणार योगा मेडिटेशन क्रिया हे दर दिवशी आम्ही करणार दुसरा आउटर एक्सपिरियन्सेस मी त्यांना देणार म्हणजे दर दिवशी एक होमवर्क देणार की आज एका नवीन माणसाला तुम्ही भेटायचं त्याच्याशी बोलायचं संवाद साधायचा आणि त्याच्याबद्दल जे काही तुम्हाला शिकता येईल ते क्वेश्चन आन्सर मध्ये शिकायचं पण तो माणूस टेस्ला गाडी मर्सिडीज गाडी चालवणारा नाही पाहिजे तो कॉमन माणूस पाहिजे ओके म्हणजे तो डबेवाला पाहिजे किंवा पानवाला पाहिजे छोटा मुलगा शाळेत जातोय बॅग घेऊन असं पाहिजे ह्याच्यामध्ये मला असं वाटलं की त्यांना रिअल माणूस भारतातला मिळेल बघायला ओके जो 5-star हॉटेलमध्ये नाही राहत सो दॅट वॉज आउटर एक्सपिरियन्स आणि आउटर एक्सपिरियन्स मध्ये मग मी त्यांना म्हटलं की आपण जेवण बनवूया एकत्र राईट किंवा ट्रॅव्हल करूया आणि आम्ही मग आग्र्याला गेलो दिल्ली आग्रा आणि मग आम्ही ऋषिकेशला गेलो ऋषिकेशमध्ये गंगेमध्ये जायचं माझं मन होतं मी कधीच गेलो नव्हतो आणि मी यांना म्हटलं की आमच्या देशामध्ये असं म्हणतात की गंगेत जर कोणी उतरलं आणि 3 वेळा जर नाक बंद करून ओम नमः शिवाय असं 3 वेळा जर केलं तर असं मी ऐकलंय की याला म्हणतात की जे काही तुला लोड असेल या आयुष्यातलं या जन्मातलं ते गंगा आम्ही नदी म्हणून तिला आई म्हणतो ते तुम्ही रिलीज करा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते सांगायची गरज नाही खाली जाल तेव्हा जस्ट रिलीज कारण ती आई आहे आणि हे मी पण केलं बरं का आणि पाणी एकदम असं गार 4-5 degree गार पाणी सगळ्यांनी केलं हे डुबा ओम नमः शिवाय डुबा असं 3 वेळा आम्ही सगळ्यांनी केलं आणि मला असं वाटलं की ते पाणी एवढं थंड असतं छाती भरून येते छाती मधनं असं रिलीज होत हे 3 वेळा केलं ना तर माझा सायंटिस्ट इंजिनियर माइंड मला सांगतोय हे रिबर्थ आहे म्हणजे जी कोणी जुनी हवा आहे ना ती गेली आणि सगळं शरीर आपलं इनर क्लेन्स झालं त्याला म्हणे रिबर्थ म्हणू शकले असतील आणि हा गँगस्टर येतो 3 वेळा डुबकी मारतो बाहेर येऊन आम्ही त्याला विचारतो कसं वाटलं तो म्हणतो इट फील्स लाईक रिबर्थ म्हटलं बस त्याला तर मी सांगितलं नव्हतं हे सो त्याचे एक्सपिरियन्स होते ते आणि किती पण थिअरी तुम्ही वाचली ना तर एक्सपिरियन्स मोर इम्पॉर्टंट असतो
1: बरोबर
0: आणि तो मी त्याला 10 दिवस तर हे क्रिया करतच होते आणि गंगेच्या बाजूला बसून आम्ही क्रिया केली त्या दिवशी तर ही सँडी हुकची जी आई होती ती क्रिया झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना म्हणाली दिस इज द मोस्ट पीसफुल आय हॅव एव्हर फेल्ट इन माय लाईफ आणि काय बोलणार तिचं काय सिच्युएशन आहे तिचा काय मुलगा आणि काय स्टोरी आहे आणि जर माझ्या थ्रू हिला हा एक्सपिरियन्स मिळाला असेल की ह्या आयुष्यात अजून पर्यंत तिने असली मनशांती कधी पाहिली

0: होती. मला तर बाबा एकदम असं भरून आलं. पण आपलं काम करत जायचं, त्याचा रिझल्टची वाट नाही बघायची.
1: अक्षरशः अंगावरती शहारा आणणारे असे हे अनुभव सगळे तुमच्यापर्यंत पोहोचत होते.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकत होतात ध्यान साधना आणि योग साधना या विषयावर योगतज्ञ मंदार आपटे यांची दुहिता सोमणखेर यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो, ही मुलाखत याआधी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवरून प्रसारित करण्यात आली होती. आज आपण ऐकलात या मुलाखतीचा भाग पहिला. श्रोतेहो, या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल पुढच्या मंगळवारी. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: दलित मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निंजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 आणि 28 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अन्वेषा दत्ता गुप्ता यांनी गायलेलं बबन या चित्रपटातील डॉक्टर विनायक पवार यांचं गीत. संगीत आहे हर्षित अभिराज यांचं.

गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन ऐका. डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉ एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार 2025-26 साठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र आणि आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 ऑक्टोबर 2026 पर्यंत 3 प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.

उर्मिला धनगर यांनी गायलेलं सांजली हृदय यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रवीण कुवर यांचं आणि चित्रपट होता दुर्गा म्हणतात मला. श्रोतो गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: मार्च दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका.
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर कार्यक्रम कार्यक्रमात
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ सांबळे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
2: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे. कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल.
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
0: तेव्हा ऐकायला

उदय शुमोपे यांनी गायलेलं जगत जननी श्री महालक्ष्मी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सैराट या चित्रपटातील अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांनी गायलेलं गीत आणि संगीत आहे अजय अतुल यांचं.

0: यावरून गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 1:30 वाजता आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 वाजून लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून संक्षेपित करण्यात येईल.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना. आणि H-1B व्हिसासाठीच्या अर्जांवर सध्याच्या शुल्काव्यतिरिक्त $1,00,000 जास्त नवं शुल्क आकारण्याचा अमेरिकेच्या गृह विभागाचा प्रस्ताव. युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात UPI प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत UPI हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी,

विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेनं तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तत्काळ करणं शक्य झालंय. यूपीआय या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर एक संदेश सामायिक केलाय. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असल्याचं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. देशवासियांनी यूपीआयबद्दलचे आपले अनुभव सामायिक करावेत असं आवाहनही त्यांनी केलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. यूपीआय ही जगातली सर्वात मोठी वास्तव वेळेतली पेमेंट व्यवस्था असल्याचं त्यांनी म्हटलंय. यूपीआय हे नवोन्मेषाच्या माध्यमातून भारताच्या परिवर्तनाच्या वाटचालीचा मार्ग प्रशस्त करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचं एक उत्तम उदाहरण असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केलाय. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टेरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. ही आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली होती. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली गेली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत सुनावणी घेण्याचे आणि पात्र अर्जदारांना नागरिकत्वाचे दाखले देण्याचे अधिकार केंद्र सरकारनं पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात राजपत्रित अधिसूचना जारी केली आहे. पश्चिम बंगालमधल्या 2,30,000 अर्जदारांपैकी आतापर्यंत पात्र ठरलेल्या 23,000 जणांना नागरिकत्वाचे दाखले देण्यात आले. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी ही माहिती दिली. उर्वरित अर्जांवर त्वरित कार्यवाही करून संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत दाखले सुपूर्द केले जातील असं त्यांनी म्हटलं आहे. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि प्राप्तिकर परताव्याच्या माहितीचा गैरवापर होऊ नये यासाठी सुरक्षा उपाययोजना निश्चित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. पियुष शर्मा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर काल सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. वैयक्तिक माहिती खासगी संस्थांपर्यंत पोहोचवणं ही चिंतेची बाब असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं या सुनावणीत म्हटलं. व्यावसायिक तंत्रज्ञान परिसंस्थेत होणाऱ्या वैयक्तिक माहितीच्या देवाणघेवाणीविषयी खंडपीठानं चिंता व्यक्त केली. या क्षेत्रातल्या तज्ञांच्या मदतीनं या समस्येचं निराकरण करण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा विकसित करावी असा सल्लाही न्यायालयानं केंद्र सरकारला दिला. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांना आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ दिली. मुंबईतल्या लोकभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शपथविधीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांचं अभिनंदनही केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. अर्थ मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार द्विपक्षीय आर्थिक आणि वित्तीय भागीदारी बळकट करणं, गुंतवणूक संबंध दृढ करणं तसंच सामायिक जागतिक आर्थिक प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करणं यावर या भेटीत प्रमुख भर दिला जाईल. या दौऱ्यात सीतारामन कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची भेट घेऊन आर्थिक आणि वित्तीय संवाद साधतील. याशिवाय प्रमुख कंपन्यांचे अध्यक्ष, वरिष्ठ प्रतिनिधींशीही त्या संवाद साधतील. दुसऱ्या टप्प्यात त्या अमेरिकेत गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होतील. तसंच अॅशविले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील.

0: H-1B व्हिसासाठीच्या अर्जांवर सध्याच्या शुल्काव्यतिरिक्त 1,03,265 अमेरिकी डॉलर इतकं नवं शुल्क आकारण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या गृह विभागानं मांडलाय. या अंतर्गत उच्च पदवीधारकांद्वारे केल्या जाणाऱ्या अर्जांचाही समावेश आहे. ज्या H-1B व्हिसासाठी मर्यादेचा नियम लागू नाही अशांसाठी हे शुल्क लागू नसेल. या अंतर्गत काही ना नफा ना तोटा तत्वावरच्या सरकारी संशोधन संस्था आणि उच्च शिक्षण संस्थांकडून दाखल होणाऱ्या अर्जांचा अंतर्भाव असेल असं या प्रस्तावात म्हटलंय. अर्ज दाखल करतानाच हे प्रस्तावित शुल्क घेतलं जावं अशी तरतूदही या प्रस्तावात मांडली आहे. अमेरिकेकडे H-1B व्हिसासाठी दरवर्षी अंदाजे 85,000 अर्ज केले जातात. या नव्या शुल्क आकारणीमुळे वर्षाला सुमारे 8.80 अब्ज अमेरिकी डॉलरचा महसूल मिळेल असा अंदाज विभागानं वर्तवलाय. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी इराणविरुद्ध आर्थिकदृष्ट्या डी डे अर्थात निर्वाणीच्या कारवाईची घोषणा केली आहे. या अंतर्गत इराणच्या लष्करी गरजा खरेदी व्यवस्था तसंच पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल व्यापाराशी संबंधित संबंधांवरून 60 संस्था व्यक्ती आणि जहाजांवर निर्बंध लादले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेला ओलीस ठेवण्यासाठी इराणद्वारे वापरल्या जाणाऱ्या महसुलाला आळा घालणं हा यामागचा उद्देश असल्याचं बेसेंट यांनी म्हटलंय. दरम्यान अमेरिकेच्या विस्तारित निर्बंधांचा 2 वर्षांपर्यंत सामना करण्यासाठी इराण सज्ज असल्याची प्रतिक्रिया इराणनं दिली आहे. निर्बंध असतानाही तग धरण्यासाठी इराणकडे स्वतःची संसाधनं असल्याचं इराणचे अर्थमंत्री अली मदानी जादेह यांनी म्हटलंय. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 3र्या दिवशी श्रीलंका पहिल्या डावात अजूनही मोठ्या पिछाडीवर आहे. श्रीलंकेनं आज आपला पहिला डाव कालच्या 2/8 या धावसंख्येवरून पुढे सुरू केला. मात्र प्रसिद्ध कृष्णा यानं सलामीवीर कमिल याला लवकर माघारी धाडत श्रीलंकेला 3रा धक्का दिला. त्यानंतर आलेल्या कामिंदू यानं अर्धशतकवीर पसिंदू सोबत 87 धावांची भागीदारी करत श्रीलंकेचा डाव सावरला. प्रसिद्ध कृष्णा यानंच कामिंदू याला बाद करत ही जोडी फोडली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पहिल्या डावात श्रीलंकेच्या 5/147 झाल्या होत्या. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं आसपासच्या अनेक भागात त्याचा प्रभाव दिसून येतोय. दक्षिण बंगालमध्ये अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर आणि दक्षिण 24 परगणा मिदनापूर झारग्राम पुरुलिया बांकुरा कोलकाता आणि हावडा या जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे. झारखंडमध्ये पुढचे 4 दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर 10 जिल्ह्यांना 27 ऑगस्टपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. ओदिशात आजपासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. तर उत्तर किनारपट्टीवरच्या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतोय. भद्रक आणि जाजपूर जिल्ह्यांमध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यानं काही ठिकाणी शाळा बंद ठेवल्या आहेत. हवामान विभागानं 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. बिहारमध्ये गंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पाटणासह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये आज जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. उत्तर प्रदेश बिहार झारखंड मध्य महाराष्ट्र विदर्भ ईशान्य भारत पश्चिम बंगालचा काही भाग तमिळनाडू पुदुच्चेरी कराईकल कर्नाटक किनारपट्टीचा काही भाग आणि केरळ इथं मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्व राजस्थान ओदिशा आंध्र प्रदेश अंदमान आणि निकोबार बेटं लक्षद्वीप आणि कर्नाटकमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर. आणि H-1B व्हिसासाठीच्या अर्जांवर सध्याच्या शुल्काव्यतिरिक्त 1,00,000 डॉलरपेक्षा जास्त नवं शुल्क आकारण्याचा अमेरिकेच्या गृह विभागाचा प्रस्ताव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. एक दशांश 7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीसह हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: लातूर जिल्ह्यात पावसाची ओढ कायम. 23 ऑगस्ट पर्यंत सरासरीच्या केवळ 57% पाऊस. स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण. आणि स्कूल ठीक करो अभियानातील पाहणीवरून अभिजित दिपके यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
2: अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर

0: शनिवार 23 ऑगस्ट रोजी रात्री लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली. जवळपास 15 मिनिटांच्या मुसळधार सरींमुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असून कोमेजत चाललेल्या पिकांनाही या पावसामुळे आधार मिळाला आहे. मात्र जिल्ह्यातली पावसाची तूट अद्याप कायम आहे. जूनपासून जिल्ह्यात 270.7 मिलीमीटर पाऊस झाला असून तो एकूण सरासरीच्या केवळ 57.3% आहे. पावसाच्या दीर्घखंडामुळे अनेक भागातील पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी पिकं पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे आगामी काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचंही संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. देशाचा स्वातंत्र्य दिन लातूर जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. युवकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, रोबोटिक्स, स्टार्टअप आणि आधुनिक शेती यासारख्या क्षेत्रात पुढे यावं असं आवाहन भोसले यांनी केलं. लातूर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात 22,963 शेतकऱ्यांसाठी 159 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. लातूरमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी नागरिकांशी संवाद साधत विविध समस्या आणि तक्रारींची निवेदनं स्वीकारली. जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठकही घेतली. पिण्याच्या पाण्याचं नियोजन, जलस्रोतांमधील पाणीसाठ्याचा आढावा आणि अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी संयुक्त पथकं कार्यरत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी लातूरमध्ये 45 तक्रारदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. मालमत्ता वाढ, सायबर फसवणूक, दाखल गुन्ह्यांचा तपास आणि अवैध व्यवसाय यासह विविध विषयांवरील तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या. तक्रारींची गांभीर्यानं दखल घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना उमाप यांनी दिल्या. औसा इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या पाहणीवरून काँक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके, लातूरचे समन्वयक अजिंक्य शिंदे आणि अन्य व्यक्तींविरुद्ध औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शाळेतली दुरावस्था, स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न समोर आणल्यामुळेच आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा समन्वयक शिंदे यांनी केला आहे. यापूर्वी अभिजित दिपके यांनी स्कूल ठीक करू अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यातल्या उजनी, एकांबी, चिंचोली, काजळे, औसा आणि लातूर शहरातल्या शाळांची पाहणी करून शिक्षण व्यवस्थेतले विविध प्रश्न उपस्थित केले. उदगीर तालुक्यात पैशांचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून अघोरी विधी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांनी 13 आरोपींना अटक केली असून 2 आरोपी फरार आहेत. उदगीर शहर पोलीस ठाण्यात 2,143.79 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या परदेशी निधी व्यवहारासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. खोटी प्रमाणपत्रे देऊन परदेशात निधी पाठवण्यास चुकीच्या पद्धतीनं सहाय्य केल्याच्या आरोपावरून सीए श्याम शिवप्रसाद कलानी यांच्यासह 16 कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लातूरमध्ये अवैध सावकारी विरोधात सहकार विभागानं धडक कारवाई करत संशयित सावकाराच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकला. कर्ज व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे, धनादेश आणि खरेदी खतांसह विविध कागदपत्रे यावेळी जप्त करण्यात आली. लातूरमध्ये नागरिकांना आधारच्या विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अद्ययावत आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आलं आहे. हे केंद्र आठवड्याचे 7 दिवस सुरू राहणार आहे. विविध पक्ष संघटनांच्या वतीनं लातूर जिल्ह्यात गेल्या महिन्यात आंदोलनं करण्यात आली. जिल्ह्यात कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं लातूर लांबजना महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं. जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. लातूर महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं. सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांकडून अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं 4 ते 5 महिन्यांचं मानधन रखडल्यानं कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं असून मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. लातूरमध्ये अडत व्यापाऱ्यांचं सुमारे 1.5 कोटी रुपयांचं थकीत पेमेंट वसूल करून देण्याच्या मागणीसाठी 18 ऑगस्ट रोजी बाजार समिती परिसरात धरणे आंदोलन करण्यात आलं.
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
2: आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:45 आणि 45 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया वंदना विटणकर यांची रचना सुमित्रा सामंत यांच्या स्वरात.

उषा अत्रे, दशरथ पुजारी आणि सहकलाकारांनी गायलेलं यशवंत देव यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. आणि याबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका.
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश.
1: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
2: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे. कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल.
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
0: तेव्हा ऐकायला मुळीच विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचं 1:55 होऊन गेलं आहे. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: ची पूजा केली जाते। बाजारात ज्योतीचे छापील चित्र मिळतं। चार चौकोनात चार चित्र असतात, त्यातली लेकरवाळी बाई ती ज्योती। चित्रातल्या उरलेल्या चौकोनांमध्ये एक हिरण्यकश्यपूचे पोट फाडणाऱ्या नरसिंहाचं चित्र असतं, नागकुळाचं चित्र असतं। त्याची नागपंचमीच्या दिवशी पूजा होते आणि गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात। पूजेच्या वेळी कापसाची गेज वस्त्र आघाडा दुर्वा वाहतात, पूर्णाचा नैवेद्य आणि आरती करतात। पूर्णाच्या दिव्यात तूपवाती लावून मुलांना ओवाळतात। ज्योतीची कहाणी आणि ओवाळणं होईपर्यंत ते पुरण खरपूस भाजलं जातं। त्याची चव फार सुरेख लागते, त्या पुरणाचा वास अजून आठवतो। शुक्रवारी शाळेत जाण्याच्या आधी आरती करून घाईघाईने शाळेत जायचं। शाळेत मुलं यायची, त्यांच्याही कपाळावर कुंकू अक्षताचे टिळे असायचे। श्रावणातले पिठोरी अमावस्येचे व्रतही मुलांच्या दीर्घायुष्यासाठी करण्याचं व्रत। या व्रताची देवी आहे पार्वती। पुराणात अशी कथा आहे की पार्वतीने इंद्राणीला या व्रताचा महिमा कथन केला व या व्रताने सौभाग्य संतती आणि ऐश्वर प्राप्त होतं असं सांगितलं। त्या दिवशी आई उपास करून संध्याकाळी स्नान करून पिठोरीची पूजा करत असे। पिठोरीच्या कहाणीत एक अभिजात कारुण्य होतं। कहाणीतली बाई कहाणी वाचायला सुरुवात करते आणि तिचा एक मुलगा सर्पाने गिळला होता तो परत आला, एक मुलगा विहिरीत बुडला होता तो आला, असे तिचे चार मुलगे जे नाहीसे झाले होते ते परत येतात। ती मागे न बघता विचारते अतीत कोण, आणि मुलगा आपले नाव सांगतो। देवाऱ्याभोवती मुलांची दाटी, त्यात सख्खी चुलत आते भावंड असा काही भेद नसायचा। आईनं मागे वळून बघायचं नाही। तिने मागे दिलेली खिरीच्या वाटीवर ठेवलेली पुरी आणि पुरीवर पूर्णाचा तेवणारा दिवा आपण हलकेच घ्यायचा। ती गरम वाटी आणि दिवा लवंडू नये म्हणून कोण धावपळ, सगळं वातावरण मोठं अद्भुत रम्य असायचं। श्रावणी अमावस्येचा दुसरा भाग बैलपोळा। शेतकी प्रधान समाजातल्या शेतकऱ्यांनी बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण। त्यासाठी आवर्जून मामाकडे गावाला जायचं। सकाळी उठून तेलपाणी लावून बैलांना आंघोळी करायच्या। ती सुस्वभावी जनावरही आम्ही जे करू ते अगदी मन लावून करून घ्यायची। त्यांच्या पाठीवर हळद कुंकवाच्या हाताचे ठसे काढायचे, शिंगांना बेगड लावायचं, गळ्यात झेंडूच्या फुलांच्या घुंगरांच्या माळा घालायच्या, कपाळावर रंगीबेरंगी गोंडे बांधायचे। पाठीवर झुली घातल्यावर तेही आपल्याकडे बघून आनंदाने हसत आहेत असं वाटायचं। घरातून पुरणाच्या पोळ्यांचं ताट यायचं। प्रत्येकालाच बैलांना पुरणपोळी भरवायची असायची। संध्याकाळी सजवलेले रंगीत बैल घेऊन महादेवाच्या दर्शनाला जायचं। समाज कृषीप्रधान असतानाच नाही तर भटक्या विमुक्त असण्याच्या काळापासूनच गोधनाचं महत्व आहे। वेद काळात तर गायींचा समावेश संपत्तीत होत असे। सातारा जिल्ह्यात आषाढात मूळ नक्षत्राच्या दिवशी हा सण शेतकरी लोक साजरा करतात, तो बेंदर या नावाने ओळखला जातो। आला श्रावण।
1: आला श्रावण या मालेत आताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. कशी मनातून मने गुंतता भाव दाटतो उरी, कशी मनातून मने गुंतता भाव दाटतो उरी, उन्हात नावन सुंदर होऊन येती श्रावण सरी. जलथेंबानी कशी चमकते सृष्टी ही साजरी, कधी हसऱ्या कधी लाजऱ्या आल्या श्रावण सरी. शांता शेळके यांची श्रावण सरी कविता. श्रावणातल्या शुक्रवारी घरोघरी मुलांच्या आरोग्यासाठी ज्योतीची

0: आयसी अक्षर रसिके हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2 वाजले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधूनमधून एखादी मोठी सर येण्याची शक्यता आहे. हवामानात मोठा फारसा बदल संभवत नाही. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात फलोद्यान पिकांसाठी सिंचनाचं महत्व याविषयी माहिती ऐकणार आहात. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. फलोद्यान विषयक पिकांची प्रामुख्यानं फळबाग, भाजीपाला, फुलशेती, कंद पिकं, मसाल्याची पिकं, चहा, कॉफी आणि इतर दुय्यम पिकं इत्यादी शाखांमध्ये विभागणी केली जाते. याशिवाय पाण्याच्या आवश्यकतेनुसार विविध फळझाडांची मुख्यत्वे 3 प्रकारात विभागणी होते. कोरडवाहू किंवा वर्षावलंबी फळझाडं म्हणजे सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर घेतली जाणारी फळझाडं. यामध्ये आंबा, काजू, फणस, कोकम, जांभूळ, आवळा, करवंद, चिंच, सीताफळ, कवट यांचा समावेश होतो. कमी किंवा मर्यादित सिंचनावर घेतली जाणारी जी फळझाडं आहेत तर यामध्ये प्रामुख्यानं डाळिंब, बोर, अंजीर, लिंबू, अननस, पपनस यांचा समावेश होतो.

0: भरपूर आणि नियमित पाण्यावर घेतली जाणारी जी फळझाडं आहेत तर यात केळी, नारळ, सुपारी, चिकू, द्राक्ष, पेरू, पपई, लिची, स्ट्रॉबेरी, संत्री, मसाल्याची पिकं यांचा समावेश होतो. आंबा, काजू, फणस, कोकम ही कोकण विभागातील वर्षावलंबी फळझाडं असली तरी लागवडीच्या सुरुवातीच्या 3 ते 4 वर्षापर्यंत त्यांना जगवण्यासाठी पाणी आवश्यक असतं. नारळ आणि सुपारी ही महत्वाची नगदी आणि बागायती पिकं आहेत. या पिकांच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत तसंच मुबलक पाण्याची आवश्यकता असते. तर चिकू, केळी, पानवेल, अननस आणि मसाल्याची पिकं ही सुद्धा महत्वाची बागायती पिकं आहेत. असं असलं तरी बहुतांश शेतकरी हे नारळ, सुपारी, केळी, पानवेल आणि मसाल्यांच्या पिकांची मिश्र पीक पद्धतीने लागवड करतात. अन्नधान्य आणि इतर नगदी पिकांप्रमाणे बागायती फळपिकांना सुद्धा पाणी देण्यासाठी विविध सिंचन पद्धतींचा अवलंब करण्यात येतो. योग्य अशा सिंचन पद्धतीची निवड करताना मुख्यत्वे करून जमिनीचा प्रकार, खोली, उतार, पोत आणि इतर भौगोलिक गुणधर्म म्हणजेच हवामान आणि हंगाम तसंच पिकांविषयीची माहिती, झाडाचं वय, मुळांची खोली, प्रकार, रचना, 2 ओळीतलं आणि झाडांमधलं अंतर, फलधारणेचा कालावधी, पाण्याची उपलब्धता, पाणी साठवण्याचं आणि पुरवठा करण्याचं साधन या बाबी विचारात घेणं महत्वाचं ठरतं. फलोद्यान पिकांच्या वाढीसाठी निरनिराळ्या अवस्थेनुसार पाणी देण्यासाठी निरनिराळ्या पद्धतींचा वापर करावा लागतो. फलोद्यान विषयक पिकांच्या विशेषतः काही फळबागा, भाजीपाला आणि फुलझाडांच्या लागवडीसाठी रोपवाटिका तयार कराव्या लागतात आणि अशा रोपवाटिकांना पुरेसा आणि नियमित पाणी पुरवठा करावा लागतो. त्यासाठी सिंचनाच्या निरनिराळ्या पद्धती वापरण्यात येतात. यात प्रामुख्यानं सपाट वाफे, गादी वाफे, चर खोदणं आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये रोपं कलम तयार करून त्यांना निरनिराळ्या भांड्यांच्या किंवा झारीच्या सहाय्यानं पाणी देणं या पद्धतींचा यामध्ये अंतर्भाव आहे. तर काही ठिकाणी प्रवाही आणि तुषार सिंचन पद्धतीनं पाणी देतात. विविध भाजीपाला पिकं, कंद पिकं, फुलझाडं तसंच केळी, पपई, अननस यासारख्या वर्ष ते 1.5 वर्षात तयार होणाऱ्या फळझाडांना सपाट वाफे, गादी वाफे, सरीवरंबा आणि आळी पद्धतीद्वारे पारंपरिकरित्या पाणी देण्यात येतं. परंतु काही वर्षापासून तुषार आणि ठिबक यासारख्या पाणी देण्याच्या सुधारित पद्धतींचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. ठिबक सिंचनाबरोबरच गवत किंवा प्लास्टिक आच्छादनाचा वापर केल्यामुळे पाण्यामध्ये आणखी बचत करता येते. आंबा, चिकू, नारळ, सुपारी आणि पानवेलीच्या पिकांना पाणी देण्यासाठी प्रवाही आणि ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. आंबा कलम जगवण्यासाठी आणि त्यांची चांगली वाढ होण्यासाठी लागवडीनंतर पहिली 3 वर्ष हिवाळ्यात आठवड्यातून 1 वेळा तर उन्हाळ्यात 2 वेळा पाणी देणं आवश्यक असतं. प्रति कलमास किंवा झाडास त्याच्या वयानुसार आणि जमिनीनुसार सर्वसाधारणपणे 20 ते 25 लिटर पाणी द्यावं. 3 वर्षानंतर पाणी देण्याची आवश्यकता नसते. तरी सुद्धा आंबा कलम किंवा झाड जेव्हा मोहराने चांगलं डबरलेलं असतं तेव्हा एकदा आणि त्यानंतर 15 दिवसांनी दुसऱ्यांदा प्रतिझाडाला 1500 लिटर पाणी दिलं तर फळांची गळ कमी होते आणि फळांच्या संख्येत आणि वजनामध्ये चांगली वाढ होते असं दिसून आलं आहे.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण फलोद्यान पिकांसाठी सिंचनाचं महत्व याविषयी माहिती ऐकलीत. वाचक सुरू होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:05:40 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्य धनसंपदा.
2: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
3: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आजपासून नेत्रदान पंधरवडा सुरू होतोय. या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याबद्दलच माहिती करून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे सर यांना. सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: नेत्रदान म्हणजे नेमकं काय असतं ते जरा सविस्तर सांगा.
4: नेत्रदान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे किंवा आवश्यक असलेले नेत्रबुबुळ वैद्यकीय पद्धतीने मिळून ते गरजू रुग्णाच्या उपचारासाठी वापरणे.
3: अच्छा.
4: मृत व्यक्तीचा कॉर्निया

0: काढून जो अंध व्यक्ती आहे त्याला बसवण्यात येतो.
1: अच्छा,
0: ह्यालाच प्रत्यारोपण असे म्हणतात.
1: बरं, आपल्या भारतामध्ये नेत्रदानासाठी काही नियम आहेत का?
0: डेथ सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये डेथ कशामुळे झालेली आहे मृत व्यक्तीची ते कारण महत्वाचं आहे. नॉन इन्फेक्टिव्ह जर असेल तर आपण नेत्रदान करून घेऊ शकतो.
1: बरं सर, हा जो राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो आपल्याकडे, तो साजरा करण्यामागे उद्देश काय आहे?
0: नेत्रदानाबाबत समाजामध्ये अजूनही अनेक गैरसमज आहेत, तर ते आपण वेगवेगळ्या माध्यमातून, जसे की पथनाट्य आणि ह्या पंधरवड्यामध्ये रांगोळी स्पर्धा घेणे, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रॅली काढणे, ह्या मार्फत आपण जनजागृती करत असतो. आणि वर्षभर आपल्याकडे आय डोनेशन काउन्सिलर आहे, तो तुम्हाला सर्व माहिती देऊ शकतात.
1: श्रोते हो, आता आपण नेत्रदानाचा संकल्प केलेल्या डॉक्टर रश्मी आठले यांचे विचार जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: मॅडम, आपल्या कुटुंबियांपैकी कुणी नेत्रदान केलं आहे का?
2: हो, माझ्या सासऱ्यांचं मरणोत्तर नेत्रदान केलेलं आहे.
1: बर,
2: देहदान पण केलेलं आहे.
1: बर, यामागची तुमची भूमिका काय होती?
2: आम्ही स्वतः दोघेही डॉक्टर असल्यामुळे आमच्याकडून समाजाला काहीतरी देणं म्हणून नेत्रदान करायचं होतं. आम्ही दोघांनी नेत्रदानाचे फॉर्म तर भरलेलेच आहेत, परंतु माझ्या सासऱ्यांनाही नेत्रदान प्रथमपासूनच करायचं होतं म्हणून आम्ही ते केलं. आणि नेत्रदानाचं कसं आहे, आपल्या दोन नेत्रांमुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टीदान मिळतं ना, त्यामुळे आम्ही ते करायचं ठरवलं होतं.
1: या दृष्टीनं लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी तुम्ही काय आवाहन कराल?
2: मी लोकांना असं सांगेन की आपल्या जीवलगांचे नेत्ररूपी अवयव असेल किंवा कुठलाही अवयव असेल, तर तो जर आपण दुसऱ्या व्यक्तीला दान केला तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातला अंधकार दूर होऊन त्याला जीवन जगण्याची एक नवीन संधी मिळते. तुम्ही विचार करा, एखादी अंध व्यक्ती असते, तुम्ही डोळे मिटून 5 मिनिटं चालायचा प्रयत्न करा, नाही ना आपण चालू शकत. तर त्या व्यक्तींना कसं वाटत असेल, पण त्यांना एका डोळ्याला जरी फायदा झाला तर त्यांना हे सुंदर जग बघायची एक संधी मिळू शकते, अशी एक भावना माझी तरी आहे. आणि आम्ही आमचं मरणोत्तर नेत्रदान करणार आहोत, अवयवदान करणार आहोत. आणि सांगायला मला आनंद होईल की आमच्या कुटुंबातील इतरही व्यक्ती, म्हणजे आमचे काही जे नातेवाईक आहेत, त्यांनी सुद्धा यापूर्वी नेत्रदान सुद्धा केलेलं आहे, देहदान सुद्धा केलेलं आहे.
1: म्हणजे मला असं वाटतं की सगळे आपले श्रोते जे आहेत ते या गोष्टीपासून प्रेरणा घेऊन या मार्गावरती पुढे चालू शकतील निश्चितच. थँक्यू मॅडम.
2: धन्यवाद.
1: या होत्या डॉक्टर रश्मी आठले मॅडम. बरं, तर श्रोते हो, उद्या पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.
3: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: कार्यक्रम जनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय आणि ते कसं करायचं याविषयी आज जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये वल्लभ वणजू आलेले आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर सुरुवातीला सांगा की रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र म्हणजे नेमकं काय.
2: त्यापूर्वी मी एक सांगू इच्छितो की 1995 साली स्टॉकहोम येथे बोलताना त्यावेळेचे वर्ल्ड बँकेचे व्हाईस प्रेसिडेंट इस्माईल सेरागेल्डिन म्हणाले होते की या शतकातील युद्ध जर तेलासाठी झाली असतील तर पुढच्या शतकातील युद्ध हे पाण्याचं योग्य नियोजन केलं नाही तर होतील. हे वाक्य खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर.
2: आता आपल्याला एक सांगता येईल की भारतामध्ये सरासरी 1170 मिलीमीटर पाऊस पडतो ह्या जमिनीवरती आणि बरंचसं पाणी म्हणजे धरणामध्ये ओढ्यांमध्ये तलावांमध्ये पाणी साठवलं जातं आणि वाहून जाणारं पाणी हे नदी नाले ओढे ह्या मार्गे समुद्राला जाऊन मिळतं.
1: खरंय.
2: हे वाहून जाणारं पाणी आहे ते आपल्या

0: अडवलं पाहिजे. म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पाण्याची शेती करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
1: बरोबर. आता ही पाण्याची शेती कशी करायची?
0: रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धती अवलंबता येतील. आता रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पाणी साठवणं, ते जमिनीत मुरवणं आणि त्याचा योग्य वापर करणं.
1: मग आज पावसाचं पाणी साठवण्याची गरज नेमकी का भासते?
0: याला कारण अनिर्बंध पद्धतीने झालेला पाण्याचा उपसा, वाढलेलं शहरीकरण, शेतीचं वाढलेलं प्रमाण, वाढलेली लोकसंख्या, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत.
1: खरंय.
0: आपण काय करतोय की नुसतं जमिनीतलं पाणी उपसून येतोय, आपण त्याच्यात परत भरत नाहीये.
1: बरोबर.
0: म्हणजे जसं आपण आपली जी ठेव असते बँकेमध्ये ती आपण काढतो, आपल्याला गरजेनुसार आपण ते पैसे काढतो, पण ते काढल्यानंतर आपण परत त्या बँकेमध्ये आपले पैसे भरतो, कारण ते आपल्याला पुढे कधीतरी आपल्या संकटाच्या काळात आपल्याला उपयोगी पडतील.
1: पाण्याचं पण असंच आहे.
0: पाण्याचं पण
1: वापरतोय पण उद्यासाठी ते साठवणं गरजेचं
0: आहे आणि आपण ते करत नाही आहोत.
1: बरोबर. पण हे पाणी साठवण्याच्या पद्धती मगाशी तुम्ही म्हणालात त्या कोणत्या आहेत?
0: प्रथम आहे ते शेततळ. मोठ्या प्रमाणात शेततळी बांधता येतात आपल्याला, सरकार त्याच्यासाठी अनुदान देतं. त्याच्यानंतरची दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मोठ्या मोठ्याले हौद बांधणं किंवा टँक बांधणं, त्या टँकमध्ये हे पाणी साठवणूक करणं. दुसरी गोष्ट आहे जिथे मातीची जमीन असेल त्या मातीच्या जमिनीला वेगवेगळ्या ठिकाणी चर मारून, खास करून उतारावरची जी जागा आहे तिथे चर मारायचे मोठ्या प्रमाणात, म्हणजे ते पाणी त्या चरात येतं आणि ते पाणी जमिनीत मुरतं. आता आपण कोकणाचा विचार केला तर आपल्याकडे बरेचसे सडे आपण ज्याला म्हणतो की जे कातळ सडे आहेत, त्या कातळ सड्यांवरती आपण जमिनीला छेद देऊन म्हणजे आर्टिफिशियली त्याला ब्रेक करून आपण त्याच्यामध्ये पाणी सोडू शकतो, किंवा आपल्या विहिरीमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने आपण उतारावरचं पाणी चॅनलाइज करून ते आपण आपल्या विहिरीमध्ये सोडून आपल्या विहिरीची पातळी आणि पर्यायाने भूजल पातळी आपण वाढवू शकतो.
1: नक्कीच. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला पाणी टंचाईवर मात करता येईल?
0: नक्कीच करता येईल. जर आपण उपसलेलं पाणी हे जीवन आहे, अत्यावश्यक आहे, आपल्याला त्याची गरज आहे, पण आपण जे पाणी उपसतोय तेच पाणी परत आपण जमिनीच्या पोटात भरणं गरजेचं आहे. हे जर आपण नाही केलं ना, तर जसं मी पहिलं वाक्य सांगितलं हेरॉल सरांचं, तर ती युद्ध आपल्याला टाळता येणार नाहीत.
1: निश्चितच. श्रोते हो, याविषयीच आपण अधिक माहिती घेणार आहोत उद्याच्या भागात. नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 2:15 दुपार समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून संक्षेपित करीत आहोत.
3: नमस्कार. आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने यूपीआई को भारत की डिजिटल भुगतान यात्रा में महत्वपूर्ण क्षण बताया. 11 देशों में शुरू होने के साथ यूपीआई को वैश्विक पहचान मिली. सरकार ने पश्चिम बंगाल सरकार को नागरिकता संशोधन अधिनियम के अंतर्गत सुनवाई करने और पात्र आवेदकों को नागरिकता प्रमाण पत्र जारी करने का अधिकार दिया. राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार अजीत डोभाल आज पेइचिंग में चीन के विदेश मंत्री वांग यी के साथ भारत चीन सीमा विवाद पर वार्ता करेंगे. अमरीका ने तय सीमा के अंतर्गत सभी H-1B वीजा आवेदकों पर मौजूदा शुल्क के अतिरिक्त $1,03,000 का अतिरिक्त शुल्क लगाने का प्रस्ताव दिया. और कोलंबो में भारत के साथ अंतिम क्रिकेट टेस्ट मैच के तीसरे दिन श्रीलंका ने पहली पारी में 7 विकेट पर 173 रन बनाए. श्रीलंका 330 रन से पीछे है. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने यूपीआई के 10 वर्ष पूरे होने पर कहा है कि राष्ट्र की इस डिजिटल क्रांति पर हर भारतीय को गर्व होना चाहिए. उन्होंने कहा कि यूपीआई प्रणाली का शुरू होना भारत की डिजिटल भुगतान इतिहास का सबसे बड़ा निर्णायक क्षण रहा है. श्री मोदी ने सोशल मीडिया पोस्ट में कहा कि 1 दशक पहले यूपीआई की शुरुआत हुई थी और ये भारत की डिजिटल भुगतान यात्रा में अब तक का सबसे निर्णायक फैसला साबित हुआ है. उन्होंने देशवासियों से यूपीआई के साथ अपने अनुभव साझा करने को कहा. गृह मंत्री अमित शाह ने

प्रसार भारतीच्या व्हॉइस ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 40 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात धनंजय जोशी यांचं गायन आपण ऐकणार आहात, राग भीमपलास. विलंबित बंदिश एक तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत अब तो बडी बेर. द्रुतबंदिश 3 तारात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत आनंद भर आये मारो मन. यांना साथ संगत अशी आहे, तबला साथ आहे अमित मिश्रा यांची आणि हार्मोनियमची साथ आहे मकरंद वैशंपायन यांचं. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धनंजय जोशी यांनी गायलेला राग भीमपलास.

ज्ञानब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धनंजय जोशी यांचं गायन आपण ऐकलं. राग भीमपलास यांना साथ संगत अशी होती, तबला साथ होती अमित मिश्रा यांची आणि हार्मोनियम साथ होती मकरंद वैशंपायन यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. श्रोते, आज संध्याकाळी 5:02 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल संगीता बंदोपाध्याय यांचं उपशास्त्रीय गायन पहाडी ठुमरी मिश्र किरवाणी आणि भजन. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि रात्री 10 पंडित शरद साठे यांचं गायन राग यमन आपण ऐकू शकाल. प्रसार भारतीच्या वेळ्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णय क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल। बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात। राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी घेतली शपथ। आणि राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द। युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत। 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता। तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत यूपीआय हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे। या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेने तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तत्काळ करणं शक्य झालं आहे। यूपीआय या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवर संदेश सामायिक केला आहे। यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे। देशवासियांनी यूपीआय बद्दलचे आपले अनुभव सामायिक करावेत असं आवाहनही त्यांनी केलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे। केंद्र सरकारने शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे। यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्याच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल।

आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतीवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. या आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली गेली होती. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली गेली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. राज्यात साखरेच्या दरात गेल्या 3 दिवसात प्रति क्विंटल 1500 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. केंद्र सरकारनं साठेबाजी रोखण्यासाठी उचललेल्या कडक पावलांमुळे बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं साखरेचे भाव नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे. साखरेच्या दरात झालेली वाढ कृत्रिम होती अशी माहिती राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे यांनी दिली. घाऊक बाजारात 67 रुपयांवर गेलेले दर खाली आले असून किरकोळ बाजारातही प्रति किलो मागे 7 रुपयांची घसरण झाली आहे. राज्यात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती साखर संचालक डॉ केदारी जाधव यांनी दिली. दरम्यान जळगाव महानगरपालिकेसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल साखरेच्या दरवाढी विरोधात आंदोलन केलं. या आंदोलनात रस्त्यामध्ये चिवूल पेटवून विना साखरेचा चहा तयार करून महायुती सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांना आज राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ दिली. मुंबईतल्या लोकभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शुक्रे यांची नियुक्ती 2023 नव्या महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार केली आहे. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी 5 वर्षांसाठी किंवा ते वयाची 70 वर्ष पूर्ण करेपर्यंत यापैकी जे अगोदर असेल त्या दिवसापर्यंत असणार आहे. न्यायमूर्ती शुक्रे यांनी पुणे विद्यापीठातून आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण आणि त्यानंतर अमरावती इथल्या डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातून LLB शिक्षण पूर्ण केलं होतं. नागपूर विद्यापीठातून त्यांनी घटनात्मक कायदा या विषयात विधी शिक्षणाची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. मुंबई आणि उपनगरातल्या इतर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग भटक्या विमुक्त जाती आणि जमाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना scholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट असून अर्ज पडताळणी 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा राज्य आणि मंत्रालयीन स्तरावर पडताळणीची प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द करत असल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. उईके यांनी आज राज्यभरातल्या आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उईके यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्य शासनाच्या याआधीच्या निर्णयानुसार वसतिगृहातील प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती. आता ही अट रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. ही अट रद्द करण्याच्या मागणीसाठी पुण्यात आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याचं आवाहन केलं होतं. पालघर जिल्ह्यातल्या मासवण इथल्या अनुदानित आश्रमशाळेत 7 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेत हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल प्रशासनानं संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. यासोबतच संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष समितीचीही नियुक्ती केली गेली आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांनी दिली. मृत विद्यार्थी पहिल्या इयत्तेत शिकत होता. ताप आल्याने 24 ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. सध्या मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात 14 मुले आणि 16 मुली अशा एकूण 30 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. यातील 5 विद्यार्थ्यांना मनोर इथल्या ग्रामीण रुग्णालयात हलवलं आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. या घटनेनंतर खत्री यांनी पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून अन्न

0: औषध प्रशासन विभागाने शाळेतील जेवणासाठी वापरले जाणारे मसाले तेल आणि इतर साहित्याचे नमुनेही तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. तसंच शाळेत वॉटर फिल्टरही बसवले आहेत. धुळ्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी बिरसा मुंडा क्रांती दलानं आज आंदोलन केलं. नाशिकमध्ये सुरू असलेलं आदिवासी विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय वसतिगृहांसाठी जारी करण्यात आलेल्या नवीन नियमावलीतल्या वादग्रस्त तरतुदी तात्काळ रद्द कराव्यात ही मागणी या आंदोलनात करण्यात आली. तसंच आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, अपुऱ्या सुविधा आदी मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या. बुलढाण्यामध्ये वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेकडून सीड्स बॉल बॉम्बार्डिंग प्रोजेक्ट राबवला जात आहे. यामध्ये गोफणीच्या सहाय्याने पारंपरिक पद्धतीने हजारो मातीच्या बीज गोळ्यांची पेरणी केली जात आहे. ज्या ठिकाणी वृक्षारोपण करणं खूप अवघड आहे अशा ठिकाणी गोफणीच्या सहाय्याने हे मातीचे गोळे दूरपर्यंत फेकले जात आहेत. या बीज गोळ्यांमध्ये कडुनिंब, आवळा, कदंब, जांभूळ, बहावा, बांबू, रिठा यासारख्या विविध देशी आणि औषधी वनस्पतींच्या बियांचा समावेश आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 5 उपहारगृहांचे परवाने राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभाग एफडीएनं निलंबित केले आहेत. याविरोधात मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज या प्रकरणाची सुनावणी प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखंड यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी न्यायालयाने मुंबई क्रिकेट असोसिएशनला एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून येत्या गुरुवारी होणाऱ्या तपासणीपूर्वी उपहारगृहाचा परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश दिले. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेसमोर फॉलोऑनचा धोका कायम आहे. श्रीलंकेने आज आपला पहिला डाव कालच्या 2-8 या धावसंख्येवरून पुढे सुरू केला. मात्र प्रसिद्ध कृष्णा यानं सलामीवीर कमिल याला लवकर माघारी धाडत श्रीलंकेला तिसरा धक्का दिला. त्यानंतर आलेला कामिंदू याने अर्धशतकवीर पसिंदू सोबत 87 धावांची भागीदारी करत श्रीलंकेचा डाव सावरला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पहिल्या डावात श्रीलंकेच्या 7-5 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्याने राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी घेतली शपथ. आणि राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेळेस ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेतील कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत सायंकाळी 4:58. या दरम्यान एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. नमस्कार.
2: और क्योंकि इस तरीके की जो जब हम लोगों के बारे में जानते हैं, ऐसे व्यक्तित्व के बारे में समझते हैं, तो क्या रहता है ना कि हमें भी ये इस बात का एहसास होता है कि हम भी कुछ कर सकते हैं.
3: तो आज हेमलता अन्नामलाई जो सह संस्थापक है एम्पियर व्हीकल्स की, तो आज हम बात कर रहे हैं इनके बारे में जो कि भारत की उन महिला उद्यमियों में से गिनी जाती है जिन्होंने उस समय इलेक्ट्रिक वाहनों के क्षेत्र में कदम रखा जब भारत में ई मोबिलिटी अपने शुरुआती दौर में थी. और हेमलता का जन्म तमिलनाडु के सलेम में एक मध्यम वर्गीय परिवार में हुआ था. उनके पिता एक प्रोफेसर और माँ शिक्षिका थी.
2: बिल्कुल. उनका मानना है कि उनके बचपन का सबसे अच्छा पहलू वो स्वतंत्रता थी जो उनके माता पिता ने उन्हें दी थी. यही स्वतंत्रता ने उन्हें अपनी रुचि के क्षेत्रों में आगे बढ़ने के लिए प्रेरित किया. और हेमलता ने कोयम्बटूर के गवर्नमेंट कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी से कंप्यूटर साइंस में बैचलर ऑफ टेक्नोलॉजी की डिग्री प्राप्त की है.
3: और इसके बाद हेमलता ने ऑस्ट्रेलिया के रॉयल मेलबर्न इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी यानी IMIT से सॉफ्टवेयर इंजीनियरिंग में मास्टर डिग्री हासिल की. और हेमलता ने लगभग 27 वर्ष की उम्र में उद्यमिता की शुरुआत की. इलेक्ट्रिक वाहन उद्योग में आने से पहले उन्होंने प्रोफेशनल सर्विसेज, टेक्नोलॉजी, ट्रेनिंग टूर और टिकटिंग और टैलेंट एक्विजिशन जैसे बहुत सारे क्षेत्रों में काम किया.
2: बिल्कुल.

मध्यमनगरी 239.68 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरती आणि पीबी वेव्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत. श्रोतेहो नमस्कार. सभेत सुरुवातीला ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला अकेले हम अकेले तुम या चित्रपटासाठी उदित नारायण आणि आदित्य नारायण यांच्या स्वरात मजुर्ग सुलतानपुरी यांचं गीत, संगीत अनु मलिक यांचं.

श्रोतेहो मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमात शिक्षण सेवेत महत्त्वाचे योगदान देणारे चंद्रशेखर गोब्बी यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

आता या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली आनंद बक्षी यांची गीतरचना पण ऐकली. या गीतासाठी आवाज विनोद राठोड आणि अलका याज्ञिक यांचा होता.

0: अरविंद सामी यांच्या या स्वरात गुंजाळ यांचं गीत आपण ऐकलं. साथी आहे या चित्रपटासाठी संगीत ए आर रहमान यांचं होतं. शेवटी या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे 5:29 झाली आहेत.
1: दहा लाखांची लॉटरी मला.
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतर 5:30 या वाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मंडळी, हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला अनेक प्रश्न भेडसावत असतात. शरीराचं टेन्शन, मनाचं टेन्शन, कामाचं टेन्शन, घरच्यांचं टेन्शन. मग अशा वेळी नेमकं काय करायचं? आणि महत्वाचं म्हणजे हा जो मानसिक ताण येतो त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवायचं? हा प्रश्न काही फक्त लहानांचा किंवा मोठ्यांचा नाही तर सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. आणि यासाठीच आपल्याला मार्गदर्शन करायला आल्यात डॉक्टर झरना शाह. वेलकम टू अवर शो मॅम.
1: थँक्यू सो मच मैथिली.
0: सध्या मानसिक ताण जो आहे तो सगळ्यांनाच आहे, आणि स्पेसिफिकली आजची जी तरुणाई, आजचं जो युथ आहे ते ही समस्या जी आहे ती खूप जास्त प्रमाणात एक्सपिरियन्स करतात.
1: राईट.
0: तर मग तुम्ही काय सांगाल की आजची जी तरुणाई आहे ती कोणत्या मानसिक आरोग्याच्या समस्यांना जास्त फेस करत आहे?
1: युथ म्हणजे वी कन्सिडर स्टुडंट, वी कन्सिडर पीपल फ्रॉम दी एज ऑफ यंग, मीन्स स्कूल गोईंग, 8, 9, 10, त्यांनाही आता ताण येतो. हा, त्यांना स्टडीजचं स्ट्रेस असतं, त्यांना पुढे काय करायचंय त्याचं स्ट्रेस असतं.
0: बरोबर.
1: खूप काही स्ट्रेस ते घेतात आणि दॅट इज व्हॉट मेंटल इश्यूज आता आपण जे बघतोय त्याचं आपण बघूया. मेन म्हणजे एन्झायटी येते लोकांना.
0: बरोबर.
1: सेकंड, बिकॉज ऑफ एन्झायटी देर इज पॅनिक डिसऑर्डर्स.
0: बर.
1: आणि इफ दॅट इज नॉट अड्रेस्ड, स्ट्रेस एन्झायटी कॅन लीड टू इवन डिप्रेशन, विच इज ऑल्सो समथिंग जे आजच्या काळात यूथ एक्सपिरियन्स करत असतं फॉर स्मॉल थिंग्स.
0: अच्छा.
1: राईट. तर ते आपण बघूया. मूड स्विंग्स येतात आणि बिहेवियर चेंजेस असतात. सो दीज आर व्हेरी कॉमन थिंग्स जे आपण नॉर्मली डे टू डे लाईफ मध्ये पण बघतो.
0: मग अशा वेळी जेव्हा अशा प्रकारचे एन्झायटी किंवा डिप्रेशन यासारख्या गोष्टी मुलांसोबत घडत असतात आणि त्यांना जो हा काही मेंटल स्ट्रेस असतो, तर मग आपलं मूल किंवा ही तरुणाई ह्या फेज मधनं जाते हे त्यांच्या पॅरेंट्सनी किंवा टीचर्सनी किंवा काय म्हणतात मित्रमैत्रिणींनी, शिक्षकांनी वगैरे सगळ्यांनी कसं ओळखायचं की बाबा माझ्या एखाद्या मित्राला कदाचित थोडासा त्रास होत असेल बाबा मेंटल काहीतरी, किंवा मानसिक ताणात ना एखादी व्यक्ती जाते, तर मग ह्या गोष्टींसाठीची लक्षणं काय असू शकतात?
1: सी, मेन म्हणजे त्यांचे मूड शिफ्ट होतात.
0: अच्छा.
1: आता तुझा मित्र किंवा मैत्रीण जे कोण असेल, ती नॉर्मली तू जेव्हा तिला भेटते तेव्हा जशी असते थोडा फेर तुला जाणवेल. इधर काहीच बोलत नाही, स्वतःच्या स्वतःतच राहतात आणि इट इज लाईक की त्यांचे नॉर्मलचे रुटीन चेंज होतात. म्हणजे इट इज लाईक स्लीपिंग पॅटर्न मेन. तर कोण कोण खूप जास्त झोपायला लागतात, थकवा येतो त्यांना. अँड देर आर सम पीपल ज्यांना झोपच लागत नाही.
0: अच्छा.
1: तुम्ही त्यांच्यात खूप लहान गोष्टी बघू शकता आणि यू कॅन पिक अप अँड यू कॅन अड्रेस इट. मीन्स आपण कोणाशी बोललो तर ते सॉल्व्ह होऊ शकतात.
0: बरोबर.
1: राईट. सो एनी वन, स्कूल टीचर्स अँड पेरेंट्स ते पण बघू शकतात हे डिफरन्स इन द किड्स, इन द फ्रेंड्स, जे कोण असेल त्यांना ते बघितलं तर तुम्ही त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी संवाद साधा. लाईक ट्राय

0: टू मेक द पर्सन फील कम्फर्टेबल. सी आजच्या काळात कसं होत आहे की नॉट टू फील ओके इज ऑल्सो ओके. यू हॅव टू अंडरस्टँड दॅट. मीन्स वी ट्राय टू शो इट सगळंच काय चांगलं चाललंय, बट इट इज नॉट ऑलवेज दॅट.
1: बरोबर. तर मग आता हा जो काही एकूण ताण येतो किंवा ह्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस असतात, चिंता असतात, तर मग त्या तरुणाईने कशा प्रकारे हँडल केल्या पाहिजेत, कशा प्रकारे त्या हाताळल्या पाहिजेत?
0: सी फर्स्ट म्हणजे यू हॅव टू बी अवेअर. लोकांना ते कळतच नाही की समथिंग इज गोइंग रॉंग. सो इफ चेंजेस आहेत तर आता स्कूल्समध्ये काउन्सिलर्स आहेत, कॉलेजमध्ये पण काउन्सिलर्स आहेत. There are many facilities which are available where you can talk. आपण बोलू शकतो
1: बरोबर,
0: फ्रीली बोलू शकतो, विच विल बी कॉन्फिडेन्शियल. असं नाही की कोणाला कळेल, बिकॉज पीपल आर व्हेरी स्केर्ड ऑफ गेटिंग जज्ड. की मी जर माझा हा त्रास, हे स्ट्रेस की एन्झायटी कोणाला सांगणार तर व्हॉट वुड दे रिॲक्ट, व्हॉट विल एव्हरी वन थिंक. सो दॅट इज फर्स्ट थिंग इज यू हॅव टू बी अवेअर की तुम्हाला काहीतरी त्रास होतोय.
1: बरोबर.
0: अँड देन गो टू देम, टॉक टू देम. तिथून जर नाही मिळालं देन देर आर ट्रीटमेंट्स ऑल्सो.

0: आता सोशल मीडियाचा जमाना आहे आणि आपण बऱ्याच वेळ सोशल मीडियावर असतो. आपल्याला सगळ्या गोष्टींचे अपडेट्स त्याच्यावर टाकायचं असतात आणि आपण काय म्हणतात की आपल्याला जे काही वाटतंय ते सगळ्या गोष्टी आपण सोशल मीडियावर सांगत असतो आणि अगदी मनमोकळेपणाने आपण सगळ्या गोष्टी तिकडे बोलत असतो. तर मग ही सोशल मीडिया आहे ते तरुणांच्या मानसिकतेवर कशा प्रकारे परिणाम करतं?
1: सोशल मीडिया आता खूपच परिणाम करतो कारण मोस्टली सगळेच इज ऑन द मोबाईल. सो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
0: बरोबर.
1: लहान मुलं पण करतात आता तर आणि मोठी पण सगळेच सोशल मीडियावर असतात.
0: बरोबर.
1: सोशल मीडियाचा परिणाम चांगलाही आहे कारण बिकॉज ऑफ सोशल मीडिया मेंटल हेल्थला खूप प्रमोशन मिळते. मीन्स मेंटल हेल्थवर चर्चा होते सोशल मीडियावर.
0: बरोबर.
1: पीपल आर नॉट शाईंग अवे.
0: खुलेपणाने
1: बोलतात. राईट. दॅट इज अ गुड पार्ट ऑफ सोशल मीडिया.
0: बरोबर.
1: बट नाऊ सोशल मीडियावर जर तुम्ही 3-4 तास पेक्षा जास्त राहिलात की 3 तास पण राहिलात तर तुमच्या मानसिकतेवर इफेक्ट होतोच.
0: बरं.
1: द ड्युरेशन तुम्ही जे सोशल मीडियावर राहता
0: जितका वेळ आपण
1: घालवतो आणि ते आपण स्क्रोल करत राहतो त्याच्यामुळे इट अफेक्ट्स अवर ब्रेन नर्व्स. इट इटसेल्फ इज अ कॉज ऑफ एन्झायटी.
0: अच्छा.
1: राईट. कारण सी वन थिंग इज की सोशल मीडियावर एक सेट पॅटर्न असते. एक अल्गोरिदम सेट असतं की तुम्ही जे बघता तेच
0: रिलेटेड आपल्याला
1: ते सगळं बघायला मिळतं आणि पाहायला मिळतं. इट इज लाईक की पीपल गेट अँक्शियस अबाउट देमसेल्फ की ते कसं राहतात धेअर लाईफस्टाईल ते पण खूप अफेक्ट होत जात.
0: आणि सारखं जर आपण तेच पाहत असू तर मग ते एक सायकोलॉजिकल आपल्या डोक्यामध्ये ते परिणाम होणार.
1: अँड यू स्टार्ट ओव्हर थिंकिंग.
0: बरोबर.
1: अँड बिकॉज ऑफ दॅट ओव्हर थिंकिंग अगेन स्ट्रेस इज डेव्हलप्ड. सो सोशल मीडिया जर एक चांगलं माध्यम आहे टू एक्सप्रेस युअरसेल्फ.
0: बरोबर.
1: खूप वेळासाठी तुम्ही त्याच्यावर आहात तर इट इज क्रिएटिंग अगेन स्ट्रेस अँड एन्झायटी.
0: बरोबर.
1: सो इट इज नॉट अ गुड थिंग फॉर अ लॉंग ड्युरेशन.
0: आता एक मेन म्हणजे कसं आहे की तरुणाई म्हटल्यानंतर मेंटल हेल्थ आहे पण मानसिक आरोग्य जितकं आपल्यासाठी महत्वाचं आहे तितकंच शारीरिक आरोग्यही महत्वाचं आहे. मग हे दोन एकमेकांना कसं कनेक्टेड आहे? मानसिक आरोग्य जर तुमचं व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर कसा होईल?
1: खूप होतो. सी मानसिक जर चांगलं नसेल तर इट अफेक्ट्स युअर बॉडी टू अ लॉट ऑफ एक्सटेंट. आपण जे म्हणतो म्हणजे साधारण इंग्लिशमध्ये आम्ही म्हणतो सायकोसोमॅटिक. सायको म्हणजे मानसिक. सोमा म्हणजे फिजिकल.
0: बर.
1: सो सायकोलॉजीवर जर परिणाम खूप झाला म्हणजे मानसिक परिणाम झाला तर यू विल एक्सपिरियन्स फिजिकल चेंजेस इन युअर बॉडी.
0: बर.
1: नाऊ इफ यू टेक व्हेरी स्मॉल एक्झाम्पल म्हणजे आता मेन्स्ट्रुअल सायकल आपली जी असते फिमेल्सची. सो इफ यू आर मेंटली नॉट वेल तुम्हाला मानसिक खूप त्रास आहे आणि स्ट्रेस खूप घेत आहेत तर तुमचे मेन्स्ट्रुअल सायकल डिस्टर्ब होतात.
0: बर.
1: येस. सो दॅट इज अ फिजिकल सिम्प्टम. राईट. सो तसंच इफ यू आर मेंटली व्हेरी डिस्टर्ब्ड खूप एन्झायटी आहे की खूप मूड चेंजेस होतात तर लोकांना हेडेक्स होतात.
0: अच्छा.
1: सो दॅट इज इफ यू कन्सिडर सेईंग हेडेक दॅट इज मायग्रेन. सो मायग्रेनचं दुसरं नाव आहे टेन्शन हेडेक. ओके. यू कॅन गेट डिफरंट पेन्स इन युअर बॉडी ड्यू टू टू मच ऑफ स्ट्रेस. सो ऍज अ डॉक्टर वी ऑलवेज एडवाइज पेशंट की तुम्ही वॉकला जा. You be with people who are happy around you. It's because तुमचे stress levels कमी झाले की तुमचं blood pressure आणि diabetes पण normal होईल.
0: बरोबर.
1: So mental is connected with physical and physical is connected with mental. Mental health तुमची चांगली असली तर physical automatically normal होईल.
0: बरोबर. बरोबर. आता जर मला स्वतःला छान वाटायचंय, मला ताण आहे, मला स्ट्रेस येतोय बराच, पण ह्याच्यातनं पण मला स्वतःसाठी जर वेळ काढायचा असेल तर मग त्यासाठी मी काय करणं गरजेचं आहे की जिथे मला छान वाटेल किंवा माझा जो काही स्ट्रेस आहे तो काही काळापुरता का होईना थोडा कमी
1: होईल. राईट. सो फॉर मेंटल स्ट्रेस खूप बेसिक गोष्टी आपल्याला करायच्या असतात. इट इज मेनली एक तर मी आधी पण सांगितलं सेल्फ अवेअर. मीन्स यू आर अवेअर की ओके थोडी एन्झायटी आहे. सो यू डोंट वॉन्ट टू गो टू अ स्पेशलिस्ट किंवा तुला स्वतःच बेटर फील करायचं आहे. येस दॅट इज अ व्हेरी गुड वे. सो यू हॅव टू डू बेसिक थिंग्स इज एक

0: रुटीन सेट करायचं स्वतःचं. लाईक इफ यू ईट ऑन टाइम, यू स्लीप ऑन टाइम, ओके, अँड यू डू थोडी एक्सरसाइज, वॉक करा, योगा करा, किंवा एनी पर्टिक्युलर स्पोर्ट्स जे पण तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही करा. सो इफ यू सेट युअर रुटीन अँड यू फॉलो इट फॉर गुड अमाऊंट ऑफ फ्यू डेज, देन इट बिकम्स अ हॅबिट.
1: बरोबर.
0: अँड दॅट हेल्प्स यू टू कोप विथ एन्झायटी.
1: राईट.
0: तर ते तुम्ही जर केलं तर दॅट इज द फर्स्ट स्टेप. ईट हेल्दी. वेळेवर खायचं आहे. यू हॅव टू ईट 3 meals a day, आपण जे म्हणतो ते तरी घ्यायचंय. सो दॅट इट सेल्फ विल स्टार्ट हेल्पिंग यू.
1: बरोबर.
0: अँड एक अजून गोष्ट हेल्प करते इज इफ यू फील के कोणाबरोबर शेअर नाही करायचंय, स्टार्ट रायटिंग इन अ जर्नल. दॅट ऑल्सो हेल्प्स.
1: बर. म्हणजे तुम्हाला जे काही फील होत आहे, तुमच्या ज्या काही भावना आहेत, त्या अल्टिमेटली तुम्हाला मोकळ्या करायच्यात.
0: हो.
1: मग त्या कोणाला सांगून का असे ना, किंवा तुम्ही त्या लिहून कागदावर उतरवलेल्या का असे ना, फक्त तुम्हाला ते मोकळं व्हायचंय की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास नाही होणार आहे.
0: राईट.
1: बरोबर. मॅडम, कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना तुम्ही युथला एकूणच मानसिक आरोग्य व्यवस्थित आणि तंदुरुस्त ठेवण्याबद्दल काय सांगाल?
0: आपण हे सगळं जे एन्झायटी डिप्रेशन सगळं जे म्हणालो, तर यूथ म्हणजे ते एक गोल ओरिएंटेड असतात. तर तुमच्या गोल कडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, पण त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्या हेल्थवर, मेनली मेंटल हेल्थवर पण दुर्लक्ष करू नका. कारण जर ते चांगली नसेल अँड यू डोंट टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ, तर ते गोल अचीव्ह केल्यानंतर पण जे हॅपीनेस मिळायला पाहिजे ते मिळत नसते. सो यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर मेंटल अँड फिजिकल हेल्थ. ॲज वी से, हेल्थ इज वेल्थ. वी शुड टेक केअर ऑफ आर हेल्थ.
1: डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं आपल्या तरुणाईला की त्यांनी त्यांच्या मेंटल हेल्थ बद्दल किती अवेअर असणं गरजेचं आहे, आणि एकूणच कितीही धकाधकीचं जीवन असलं तरी स्वतःसाठी थोडासा वेळ काढून आपल्या शरीराची, आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, थोडासा वेळ काढला पाहिजे, याबद्दल तुम्ही छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी खरंच तुमचे मनापासून आभार.
0: थँक्यू.
1: तर मंडळी, धकाधकीचं जीवन असलं तरीही विरंगुळा म्हणून थोडासा वेळ का होईना स्वतःसाठी काढणं किती महत्वाचं आहे हे तर आज आपण पाहिलं. अशा बऱ्याच विषयांवर आपल्याला गप्पा मारायच्या आहेत आणि गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण आता घड्याळ खुणावत आहे त्यामुळे इथेच थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: युववाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निंजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

संध्याकाळचे 6 वाजतात. थोड्याच वेळात सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये आज यादवराव कान्होळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं डहाका गीत आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 6:20 संस्कृत मधल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: सह पाठकानां आमन्त्रणे महत्वपूर्णभूमिकां निर्वहन्ति। संयुक्तराज्यस्य गृहसुरक्षाविभागेन सर्वेभ्यः H1B वीजा आवेदकेभ्यः वर्तमानशुल्कमतिरिच्य 65+ 2,00,000 डॉलर परिमितस्य नूतनशुल्कस्य प्रस्तावः कृतः। गृहसुरक्षाविभागेन प्रकाशितायाः विज्ञप्तेः अनुसारम् इदं प्रस्तावितशुल्कम् आवेदनसमर्पणकाले देयं भविष्यति। इति वार्ताः।
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। मध्यम लहान 39.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरती आणि PB वेव्ह या OTT प्लॅटफॉर्मवरती। संध्याकाळचे 6:30 झाली आहेत। आता ऐकूया अमृत कलश या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण।
2: नमस्कार श्रोतेहो, नमस्कार। अमृत कलश या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। श्रोतेहो, शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवण्याचे साधन नसून समाज घडवण्याची प्रक्रिया आहे। अशाच शिक्षण सेवेला आयुष्य वाहिलेल्या BEd आणि DEd महाविद्यालयांच्या उभारणीत महत्वाचे योगदान देणाऱ्या आणि SNDT विद्यापीठाच्या सिनेटवर कार्य करून शिक्षण व्यवस्थेला दिशा देणारे असे पाहुणे आज आपल्याला लाभले आहेत। त्यांचं नाव आहे श्री चंद्रशेखर गोबी सर। सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। नमस्कार।
3: थँक्यू।
2: कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि मला सगळ्यात पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की आपल्या बालपणाविषयी थोडंसं सांगा आणि या शिक्षणाच्या प्रवासाविषयी आपण काय सांगाल।
3: हो, माझं बालपणाविषयी सांगायचं झालं तर मी टिकुंडीसारख्या एक खेडेगावात, ज्या खेडेगावाचं लोकसंख्या 1,000-1,500 आहे, सांगली जिल्ह्यातून 150 किलोमीटर अंतरावरचं एक खेडेगाव, त्या खेडेगावात माझा 1954 साली जन्म झाले। मी एक अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा असून माझा मातृभाषा कन्नड आहे आणि त्या अशा खेडेगावात माझं शिक्षण झालं। त्यावेळी एकच शिक्षक आणि आम्ही विद्यार्थी, अशा माझ्या खेडेगावात 1 ते 5 पर्यंत शिक्षण झाले। माझं प्राथमिक शिक्षण म्हणजे पूर्व प्राथमिक, त्यावेळी त्या आत्ताच्या काळाचे 5 पर्यंत शिक्षण झाल्यानंतर मी जत येथे माझ्या मावशीकडे 6वी आणि 7वी कन्नड शाळा जत येथे मी शिक्षण घेतलो। 8वी ते 11वी मी कन्नड माध्यमिक शाले कन्नड जत येथे मी प्रवेश घेतलो आणि तिथं मी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले। मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्या काळात प्री डिग्री होते, परत म्हणजे आत्ताची जे 11वी PUC वगैरे म्हणतात त्यावेळी प्री डिग्री फर्स्ट आणि सेकंड असं होते। मी प्री डिग्री कोर्स पूर्ण केलो। माझा CA करण्याचं खूप इच्छा होतं, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे मी CA आर्टिकलशिप संपल्यानंतर मी थांबलो आणि मी जत येते माझा अकाउंटिंगचा व्यवसाय सुरू केलो आणि त्याबरोबर मी इन्कम टॅक्स सेल टॅक्स सल्लागार म्हणून काम करत जतमध्ये माझा 1980 जतमध्ये एक स्वतंत्र व्यवसाय सुरू केलो।
2: बर सर, शिक्षण क्षेत्रातच कार्य करण्याचा निर्णय आपण का घेतलात आणि तसंच जत सारख्या ग्रामीण भागात शिक्षक शिक्षण संस्था उभारण्याची प्रेरणा आपल्याला कशी आणि कुठे मिळाली?
3: मी जे शिक्षण सांगलीत घेतलो, म्हणजे मला जे शिक्षण घेत असताना काय अडचण आले, म्हणजे तिकोंडीपासून जत प्रवास, जत पासून सांगली प्रवास, म्हणजे विद्यार्थ्यांना एवढं लांब येणे शक्यच नव्हतं। मी काही माझा आर्थिक परिस्थिती नसताना देखील मी काम करून पुढे आलो आणि किंवा माझ्या मावशीकडे शिकलो म्हणून मी शिक्षण घेऊ शकलो, परंतु ही लोकांना शिक्षण मिळणार नाही आणि आपल्या खेडेगावातील विद्यार्थ्यांना एवढं बाहेर जाऊ शकत नाही आहेत। आम्ही चालत पायी चालत चालत त्यावेळी जतला येत होतो तिकोंडीवरून, त्यावेळी तिकोंडीवरून जतला यायला फक्त एकच बस होतं, संघपासून तिथून 10 किलोमीटर आम्ही चालत जायचं आणि पुढे बस पकडायचं, अशा परिस्थितीचे विद्यार्थ्यांना हाल होत होता। म्हणून माझा जन्मगावी तिकोंडी येते मी काहीतरी ऋण फेडावं म्हणून एक SMSK ग्रामीण विकास प्रतिष्ठान म्हणून एक शिक्षण संस्था सुरू केलो आणि त्या शिक्षण संस्थातून आम्ही आज तिथं इंग्लिश मिडियमचं स्कूल पण सुरू केले आणि तिथे आम्ही आज 400 ते 500 विद्यार्थी आमच्या गावात, जे खेडेगाव आहे त्या खेडेगावात शिक्षण घेतात आणि आमच्या संस्थेचे 6 बस असून आता उलट प्रवास झाले। पूर्वी आम्ही खेडेगावातून शेरगावात येतो, आता तिकोंडीला, तिकोंडीचा आसपासचे 10 गावातील लोक तिकोंडीला येतात, ही मला अभिमानाची गोष्ट आहे। म्हणून तिकोंडीला एक शिक्षण प्रवास सुरू झाले एका खेडेगावात, 2,000 वस्ती असलेले खेडेगावात मी शिक्षण संस्था स्थापन केलो आणि तिथं नंतर आम्ही DEd

0: पण आम्ही संस्था सुरू केली, डीएडचं कॉलेज सुरू केलं आणि त्यावेळी डीएडला प्रवेश शासनाकडून होत असल्यामुळे महाराष्ट्रभरातलं विद्यार्थी तिकोंडेला शिकायला येत होतं. ही एक मला अभिमानाची गोष्ट आहे. तिकोंडेसारख्या खेडेगावात एक डीएड कॉलेज आणि डीएड कॉलेजला विद्यार्थी बाहेरचं शिकायला येत होतं. मी स्वतःहून तिकोंडीतनं शिकून तिकोंडीचं जन्म घेऊन मी बाहेर शिकत होतो आणि माझ्या गावी शिकायला बाहेर येत होता. ही मला खूप म्हणजे आनंद होत होता.
1: सर, SNDT विद्यापीठाच्या सिनेटवर पण आपण काम केलेलं, एक सिनेट सदस्य म्हणून. सर, तर तिथे आपली नियुक्ती कशी झाली आणि आपलं तिथलं कामकाजाचं स्वरूप काय होतं, त्याबद्दल काय सांगाल?
0: मी 2005 प्राध्यापक लक्ष्मणराव डोळे यांच्या शाहू शिक्षण संस्थेमध्ये त्या प्रशासकीय संचालक म्हणून काम करत असताना मी माझ्या जत पासून मुंबईपर्यंत बरेचसे शिक्षण संस्था त्या शाहू शिक्षण संस्थेमधील डीएड व बीएड कॉलेजचे मी प्रमुख म्हणून काम करत होतो. आणि त्यावेळी शिक्षण SNDT विद्यापीठात मी संचालक म्हणून सिनेट मेंबर भरण्याकरता मी अर्ज दाखल केलो संस्थेचे प्रतिनिधी म्हणून. सुदैवाने मला संचालक सिनेट मेंबर म्हणून माझा निवड झाले, परंतु काही कारणामुळे त्यांचे अकाउंट्स वगैरे 10 वर्ष पेंडिंग होते. मी अकाउंट्स असल्यामुळे आणि शाहू शिक्षण संस्थेतला जे अनुभव हे घेऊन मी एक विद्यापीठापर्यंत सिनेट मेंबरपर्यंत मी पोहोचलो आणि 5 वर्ष मी खूप चांगलं काम केलो. म्हणजे विद्यापीठातले वेगवेगळे डिपार्टमेंट्स आणि BCUD मेंबर पण मी झालो, म्हणजे बोर्ड ऑफ कॉलेज आणि युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंटचे एक त्याचा एक विभाग असतोय, त्याचाही मी सदस्य म्हणून झालो. त्यावेळी मग नवीन सिलेबस कसं करायचं, कॉलेजेस नवीन नवीन कॉलेजेस कुठं द्यायचं, महिला विद्यापीठ असल्यामुळे महिला शिक्षणासाठी महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर पण देशातच त्याचा कार्यक्षेत्र आहे, परंतु मी ऍक्च्युअली महाराष्ट्रात बघत होतो. मग खेडेगावात वगैरे काहीतरी कॉलेजेस काढता येतील काय, मग आपण त्या सर्वे करून द्यायचं, सर्वे करून कुठं कुठं आपल्या कॉलेजेस कमी आहेत, विद्यापीठाचं कॉलेजेस निघण्याकरता शासनाला प्रस्ताव पाठवणे आणि नवीन नवीन सिलेबस तयार करणे, ह्यासाठी मी विद्यापीठात म्हणजे काम केलो. आणि ही कामाचं दखल त्यावेळेचं व्हाईस चान्सलरनी घेतले आणि ही दखल घेऊन मी 5 वर्ष माझा कालकिर्द संपल्यानंतर पुढे मी फॉर्म देखील भरलो नव्हतो, परंतु माझं 5 वर्षातलं काम म्हणजे अकॅडमिक आणि कॉलेजला व्हिजिट्स करणे, कॉलेजचं सिलेबस बदलणे, नवीन नवीन कौशल्य आधारित नवीन नवीन कोर्सेस सुरू करणे, ह्या कामात मी खूप मदत केल्यामुळे मला त्यांनी परत 5 वर्ष त्यांच्या अखत्यारीतील व्हाईस चान्सलरचं जे कोटा असतो त्यातून मला परत सिनेट मेंबर म्हणून आणखीन 5 वर्ष सेवा दिली. कायद्यातून 10 वर्षापेक्षा जास्त सिनेट सदस्य राहू शकत नाही, म्हणून मी 10 वर्ष काम केलो. माझा इच्छा नसताना देखील परत 5 वर्ष मी काम केलो. विद्यापीठातलं नवीन नवीन संशोधन, नवीन नवीन बांधकामातलं नवीन नवीन फर्निचर्स अद्ययावत करणे, शासनाकडे प्रस्ताव पाठवणे, VGC फंड्स मिळवणे, ह्यावेळी मी प्रकरणा मी काम केलो विद्यापीठात.
1: बरं सर, जसं तुम्ही जत तालुक्यासारख्या एखाद्या छोट्या खेड्यातनं बीएड आणि डीएड कॉलेजची स्थापना केली, सुरुवात केली, पण आपल्याला काय वाटतं सर, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात अजून कोणत्या सुधारणा होण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं?
0: शिक्षणाचं सुधारणा व्हायलाच पाहिजे, परंतु मी एक प्रयोग सुद्धा केलो तिकोंडीमध्ये. आम्ही खेडेगावातल्या लोकांना बाहेर जाता येत नाही, मुंबई पुणे दिल्ली याला जाता येत नाही शिक्षण घ्यायला आर्थिक परिस्थितीमुळे वगैरे. आपल्या गावातच एक MBA कॉलेज असावं म्हणून मी MBA कॉलेजचं पण परमिशन मिळवलं होतं आणि MBA कॉलेज सुद्धा सुरू केलं होतं. मी जवळजवळ तिकोंडीसारखे ठिकाणी मी चांगलं अद्ययावत इमारत बांधून 1 कोटी रुपये खर्च करून आम्ही एक MBA कॉलेज सुरू केलं. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, लोकांना शेर गावात जायचं ओढ आहे. शिवाजी विद्यापीठाचं पदवी तिकोडीत बसूनही मिळतोय, सांगलीतही मिळू शकतोय, सोलापूरमध्ये मिळू शकतोय किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रातील इतर ठिकाणी मिळू शकतोय, परंतु आम्ही तिकोडीत सुद्धा ते शिक्षण घेऊ शकतो. परंतु एक मुलांचा कल असा आहे, कुठेतरी लांब जायला पाहिजे मग मी शिकलो असं त्यांना वाटतंय. म्हणून खेडेगावात आम्ही शिक्षण संस्था काढून देखील त्या उच्च शिक्षण बाबतीत आम्ही थोडं मागं पडलो. म्हणून आता मी हेच उच्च शिक्षणात मागं पडलं, म्हणून आम्ही आता परत मी माझा जिद्द न सोडता मी इंग्लिश मिडियमचं पहिलीपासूनचे 10वीपर्यंतचे इंग्लिश मिडियमचे मी स्कूल सुरू केले. आता आम्ही म्हणजे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देतो.
1: अच्छा सर, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याबद्दल आपलं मत काय आहे सर?
0: नॅशनल एज्युकेशन पॉलिसी खरंच चांगलं आहे, परंतु अजून आपल्याला एवढं लोकांना अजून त्याचा पूर्ण अभ्यास केला नाही लोकांना. कारण ज्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ठरवतात ही अभ्यास करून संसदेत लोकसभेत वगैरे पास करून नॅशनल लेवलनं केलेले आहेत.

0: आपल्याकडचं विद्यार्थ्यांना अजून आपण ह्या महाराष्ट्रातल्या सिलेबसमध्ये वेगवेगळे सिलेबस आहेत, स्टेट लेवलचे सिलेबस, सीबीएसई सिलेबस, मग आता नॅशनल लेवल सिलेबस, मग एकच सिलेबस असावा म्हणून नॅशनल सिलेबसमध्ये केलेले आहेत आणि त्याच्यात नंतर पॅटर्न पण ठरवले जातात, प्री एज्युकेशन, नर्सरी, मग नंतर पूर्व प्राथमिक, प्राथमिक, हायस्कूल, ज्युनियर कॉलेज, याच्यातनं असं नवीन नवीन टप्पा केले आहेत, त्या टप्पा करून आता शिक्षण मिळते आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी चांगलंच आहे, मग एक दोन वर्षात ते रुजेल, आता अजून पाईपलाईनमध्ये असल्यासारखं आहे, म्हणून काही लोकांना जुन्या नवीन वळणामध्ये येत असताना थोडं अवघड वाटतंय, परंतु एखादा त्या पायरीवर गेल्यानंतर ती नॅशनल पॉलिसी सगळ्यांना योग्य वाटेल आणि एज्युकेशन पॉलिसी अभ्यास करूनच नॅशनल पॉलिसी सुरू केली आहेत,
1: म्हणजे सर
0: परिणाम दिसायला अजून एक दोन चार वर्ष लागतील.
1: बरं सर, म्हणजे तुमच्या मताने शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ही नक्कीच फायदेशीर आहे.
0: हो चांगलंच आहे.
1: बरं सर, आपल्या कारकिर्दीत आता इतके हजारो विद्यार्थ्यांना तुम्ही घडवलेलं आहे, त्याच्यानंतर इतके शिक्षक पण तुमच्या संपर्कात असतील, तर आपल्या कारकिर्दीतील एखादा असा अविस्मरणीय प्रसंग सांगता येईल का आपल्याला, जो आपल्या अगदी मनाच्या जवळचा आहे?
0: मी आमच्या शाळेतील एक विद्यार्थी वकील झाला होता, तो मला माहीत सुद्धा नव्हतं. मी सहज मी दुसऱ्या कामासाठी मी सांगलीत एखादा कोर्टात मी आलो होतो, तो सुटाभुटातला व्यक्ती, काळा कोट घातलेली, मला पाया पडला तो. तो विद्यार्थी तो सांगितला, साहेब मी तुमच्या बोर्डिंगमध्ये शिकत होतो आणि मी आज तुम्ही बोर्डिंगमध्ये शिकलो म्हणून मी आज वकील झालो.
1: बरं,
0: तुम्ही बरेच दिवसांनी मला भेटला आणि माझा तुम्ही देवच आहे म्हणून तो मला सांगितला. ती मला खरं वाटलं, म्हणजे आम्ही बरेचसे विद्यार्थ्यांना शिकवतो आणि बरेचसे मुलांना मी मदत केलेले आहेत, मला दोन तीन प्रसंग असं भेटले. आणि नुकतेच एक आमच्या तिकोंडीमध्ये 12वी झालेला एक विद्यार्थी आज जो परदेशात नोकरी करतोय, तो एक 8 दिवसापूर्वीच मला भेटला आणि आमच्या शाळेतून लोकांना, आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केला, मला खूप आनंद वाटला. माझ्या शाळेत तिकोंडीसारखं खेडेगावातलं 12वी होऊन तो पुढं एका विद्यापीठापर्यंत पोहोचला तो आणि संशोधन केला, PhD झाला, डॉक्टरेटची पदवी मिळवला, असे एक 10-12 विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं असं वाटतं. म्हणजे खेडे आम्हाला जे जमलं नाही ती मुलाने आज करून आमच्या शाळेत शिकून.
1: बरोबर आहे. म्हणजे सर, तुमच्या एका थोड्या योगदानामुळे एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य बहरलं, त्यांनी आपल्या आयुष्यात काहीतरी करून दाखवलं, मला वाटतं हे सगळ्यात मोठं समाधान आहे.
0: समाधान.
1: बरोबर. सर, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण गेले इतक्या वर्षापासून, तसंच आपलं समाजकार्यही भरपूर आहे, तर त्याबद्दल काय सांगता येईल?
0: मी 40 वर्षापासून जत तालुक्यातलं एक श्री दानम्मा देवी एक देवस्थान आहे, त्या देवस्थानचं मी 40 वर्ष विश्वस्त म्हणून काम करत असताना एक छोटस मंदिर होता, श्रद्धेने लोक येत होते. आजचं घडीला तर प्रति पंढरपुरासारखं वर्षाला 7-8 लाख लोक पायी चालत येतात. त्या एक देवी मंदिराचं मी विश्वस्त म्हणून काम करतो. त्या मंदिराचं विश्वस्त म्हणून काम करत असताना आम्ही भक्तांना इतकं सोयी उपलब्ध केले, दर्शनात तरी सोय केले, परंतु भक्तांचा सुख सोय व्हावा म्हणून त्यांना भक्त निवास बांधले आणि अन्नक्षेत्रालय सुरू केले आणि अन्नक्षेत्रालय, भक्त निवास, त्यानिमित्तानं आम्ही एक तिथं हॉस्पिटल पण सुरू केलं. गुड्डापूर येथे लोकांचं, भाविकांचं हे जे वाढल्यामुळे आम्ही तिथं ही सोय केलं. ह्याच्याबरोबरच्या देवस्थानच्या ह्या आध्यात्मिक ह्याच्यातून जे 4 पैसे मिळतात ह्याचा सुद्धा सोय हो म्हणून तिथे मी परत एक शिक्षण संकुल सुरू केले आणि तिथे मी पहिली ते 5वीपर्यंत इंग्लिश मिडियम स्कूल सुरू केले. म्हणजे एक देवीचं ठिकाण म्हणून लोक येतात, 4 पैसे तिने दान म्हणून देतात, त्या दानाचा उपयोग शेवटी कुठेतरी शिक्षणाला व्हावा म्हणून मी शिक्षणातलं जे प्रेम असल्यामुळे त्या परत आम्ही ते दान रूपान आलेले पैसे सुद्धा आम्ही शिक्षणासाठी वापरतो.
1: बर सर, आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायत सांगली शाखाचे सदस्य पण होतात, तर तिथे पण आपण काम केलेलं आहे, तर त्याचा अनुभव कसा होता?
0: अखिल भारतीय ग्राहक पंचायत एक संघटना आहे देश पातळीवरील. आम्ही ग्राहक चळवळ म्हणून ग्राहकांना जे लुभाणूक होत आहे ही कुठेतरी याचा अवेअरनेस यायला पाहिजे, लोकांना आम्ही शिकवायला पाहिजे, लोकांना त्या काय काळजी घ्यायला पाहिजे हे सांगण्याकरता आम्ही सांगली जिल्हा स्तरावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने आम्ही ग्राहक पंचायत सांगली म्हणून काम करत होतो. मला बिंदू माधव जोशींबरोबर काम करण्याची संधी मिळाली. 1990 पासून आम्ही चांगलं काम केलं, लोकांपर्यंत पोहोचलो, लोकांना विविध विषयाबद्दल त्यांना जागरूक निर्माण करून दिलं. वस्तू खरेदी करताना काय करायला पाहिजे, वस्तूचे एक्सपायरी डेट बघायला पाहिजे, वस्तू बरोबर आहे का नाही बघायला पाहिजे, खोटी जाहिरात येतात त्याला बळी पडायचं नाही आहेत, किंवा हे करत नसताना बी शेतकऱ्यांसाठी बी बियाणे योग्य मिळतात का नाही, पाणी, वीज पुरवठा बरोबर होतो का नाही, पाण्याचं, ग्राहकांचा जे हक्क आहे ही हक्क आपल्याला आपल्या पादरी पडून घ्यायला पाहिजे. म्हणून आम्ही त्याकरता

0: आपल्या ग्राहकांचं जे हक्क आहे ही आपण प्रत्येक तालुक्याचं ठिकाणी खेडेगावचं ठिकाणी आम्ही जाऊन संघटनेच्या वतीनं आम्ही लोकांना प्रबोधन करून त्यांना अवेअरनेस निर्माण केले. आणि ह्याचंच मला हे जे काम करतो आम्ही ग्राहक चळवळ्यातलं काम ग्राहकांना प्रबोधन करणे आणि ग्राहकांना हे समजून देणे ह्या कामाचं म्हणून एक मला बक्षीस म्हणून नुकतेच मला आता ग्राहक संरक्षण परिषदेवर एक अशासकीय सदस्य म्हणून एक 8 दिवसापूर्वीच माझा निवड झालेली आहे आणि ती 3 वर्षाकरता निवड आहे. आणि या निवडीमुळे आपल्याला ग्राहकांना चांगल्या सोयी देण्याकरता विविध डिपार्टमेंटली सगळ्यांचं मीटिंग असतो आमच्याकडे. विद्युत पुरवठा, अन्न भेसळची खातेदार किंवा वजन काटे ह्या वेळ, पाणी पुरवठा, आरोग्य विभाग ह्या सगळ्यांशी माझा संबंध येतो. ह्या संबंधातलं ग्राहकांना जे जे उपयोग मिळालं पाहिजे, एखादा सरकारी दवाखाना आहे त्याला तो वेळेत त्याला सोय मिळते का नाही, त्याला औषध मिळते का नाही, हे सगळं आपल्याला ग्राहकांचं चळवळीतून आपण लोकांना प्रबोधन केलंय.
1: अच्छा सर, तसंच आपण अनेक पतसंस्था आणि सहकारी बँकांमध्ये पण संचालक म्हणून मार्गदर्शन केलेलं आहे, तर तिथला अनुभव कसा होता सर?
0: माझा जन्मगावीच, आता जे मी सांगितलं मी तिकोंडीपासूनच माझा प्रवास सुरू झाला.
1: बरं,
0: जसं शिक्षणासाठी लोकांना त्रास होतोय तसं आता नॅशनलाइज बँक वगैरे खूप झालेत, त्यावेळी आमच्या तिकोंडी गावात बँकच नव्हतं, सावकारीचं विळाखा होतं. लोकांना पैसे पाहिजे असेल तर सावकारकडे जायचं, 10%, 20%, 25% प्रसंगी त्यांचा व्याजाचा आकडा जर सांगितलं तर तुम्हाला पटणार नाहीत, 50% ह्या व्याजानं लोक खाजगी सावकारकडून पैसे घेत होते. ह्या खाजगी सावकारांच्याकडनं पैसे घेतल्यामुळे कुठलंही माणूस जे गरजू माणूस आहे आयुष्यभर केव्हाही तो पुढं आला नसता, कारण त्याला तो व्याजाचाच मेला असता आणि तो व्याजाचा त्यांचा असलेली सुद्धा घर जमीन विकाव लागत होता. आणि आता आपण पेपर वाचतो रोज सावकारीचा विळखा किती आहे आपल्याला माहित आहे. मग मला एक लक्षात आलं, आपण एक पतसंस्था काढावा आणि ग्रामीण भागातील आपल्या गावातील जे गोरगरीब लोक आहेत त्यांना एक सहकार्य मदत करावं म्हणून आम्ही तिकोंडी येते श्री मल्लिकार्जुन पतसंस्था म्हणून एक पतसंस्था निर्माण केलो. आज या पतसंस्थेला 25 वर्ष होत आहेत आणि ह्या गावातील लोकांना, गरीब लोकांना आम्ही सुरुवातीला 10,000, 20,000, 25,000, 50,000 आताच्या काळात आम्ही आता लाखांना कर्ज द्यावा लागलोय, परंतु त्याचा उद्देश एकच आहे, त्या लोकांना योग्य मोबदल्यात कमी व्याजदरात त्यांना रक्कम मिळावा आणि त्याच्यात त्यांचा उदरनिर्वाह व्हावा. काही लोकांनी गाई म्हशी घेतलेत, काही शेळी पालन केलेले आहेत, काही छोटं दुकानं आणलेत, काही हॉटेल व्यवसाय केलेले आहेत, काही लोकांनी म्हणजे वेगवेगळे दुकानं थाटलेले आहेत. आणि आता आमचं पतसंस्था मोठं झालं असल्यामुळे आम्ही आता वाहनाला सुद्धा कर्ज देतो, 4-चाकी वाहनाला सुद्धा कर्ज देतो आणि ही नियमित पण फेड पण करतात. आणि शेर गावातून खेडेगावापर्यंत पूर्वी पतसंस्था वगैरे येत होतो, आम्ही एक नवीन प्रयोग केले, 25 वर्ष झाले माझा तिकोंडीचं पतसंस्थाचे एक शाखा म्हणून आम्ही तालुक्याच्या ठिकाणी नुकतेच एक महिन्यापूर्वी फार मोठ्या प्रकरणात 25 वर्षामध्ये आम्ही जतमध्ये सुद्धा शाखा सुरू केले. आणि त्यातून आम्ही त्याच दिवशी एक होतकरूंना आम्ही एक जेसीबी मशीन आणि एक पोकलँड मशीनसाठी कर्ज दिलो, तर खूप आनंद झाला त्या माणसाला. आणि आम्ही ती नुसतं कर्ज देत नाही, कर्ज देऊन त्यांना कसं नियमित परतफेड करावा ही पण आम्ही त्यांना शिकवतो. त्यामुळे ती बँक पण फायद्यात राहील आणि बँकेचं विश्वास ठेवून जे लोक ठेवीदार ठेवी ठेवतात त्यांचाही विश्वासावर आम्ही पात्र होतो. ठेवीदारांचं काळजी घेणे गरजेचं आहे, आपण फक्त एक दुवा म्हणून काम करतो. ठेवीदारांचे पैसे सुरक्षित ठेवणे आणि ती योग्य वाटप करणे हे आमचं कसरत आहे. ह्या कसरतातून आम्ही 25 वर्षाचा अनुभव घेतला तर आम्ही यशस्वी झालोय.
1: म्हणजे सर, कमी व्याजदरामध्ये गरीब लोकांना किंवा गरीब शेतकरी म्हणा, त्या लोकांना तुम्ही अशा प्रकारे मदत केली आणि त्यांच्या कुटुंबाला मला वाटतं हा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली एक आसरा दिलेला आहे.
0: हो, हजारो लोक आमचं नाव घेतात, भाजीपाला विकणारे लोक सुद्धा आम्हाला म्हणतात आम्ही सहज भाजी पडलो तर साहेब तुमच्यामुळे आम्ही भाजी विकायला लागलो.
1: अच्छा सर, जाता जाता आपल्याला एक प्रश्न विचारावासा वाटतंय की आपल्या श्रोत्यांसाठी आणि विशेषतः विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आपला प्रेरणादायी संदेश काय असेल?
0: प्रेरणादायी संदेश आता बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, शिका आणि संघर्ष करा.
1: बरोबर,
0: तेच वाक्य आपण पाळायचे आहे, शिकायलाच पाहिजे, शिकून संघर्ष केले की आपल्याला पाहिजे ती मिळतोय, त्याचा पूर्ण चांगला उपयोग करून घ्यायला पाहिजे. त्या संघर्षातून, त्या परिस्थितीतून मग आप उच्च शिक्षण घेणे आता क्रमप्राप्त झालेले आहेत. आता नवीन AI आलेले आहेत आणि नवीन काही अद्ययावत शिक्षण आहेत, अद्ययावत शिक्षण घ्यायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे, प्रवाहाबरोबर पुढे जायला पाहिजे, मागं न वळता पुढे जावं असं माझ्या विद्यार्थ्यांना माझा एक प्रेरणा आहे.
1: सर, आज आपण इथे आलात आणि आपला जीवन प्रवास आमच्या श्रोत्यांसमोर मांडला, आपलं शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य आपण काय काय केलं

0: त्याबद्दल सुद्धा आपण मनमोकळेपणाने बोललो. त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: अमृत कलश या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलं. संध्याकाळचे 6:50 होत आहेत. श्रोत्यांनो, आता जाणून घेऊ आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

7:15 मिनिटांनी वृत्तविशेष हा मुंबई केंद्राचा कार्यक्रम आणि त्यानंतर 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसान वाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 8:00 एक गाणी ताजी तवानी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. 8:15 हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन. हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 10:00 कार्यक्रम आपण ऐकाल आपली आवड. श्रोत्यांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम. 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित निखिल बॅनर्जी यांच्या सतारवादनात राग चंद्रकंस आम्ही प्रसारित करणार आहोत. तर हे होते आमचे आजचे उर्वरित कार्यक्रम.

उद्या बुधवार उदयचंदची प्रातकालीन प्रसारण सभा सुरू होईल सकाळी 5:55 मंगलध्वनीनं. 6:05 गिरवाणमणी या कार्यक्रमामध्ये मधुसूदन कानेटकर यांच्या स्वरातील श्रीकृष्ण स्तुती आपण ऐकाल. 6:10 भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करू प्रभात वंदन. 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये फुलांचे काढणीनंतरचे व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकाल. वाचक स्वर महेश शिनांदर यांचा आहे. 6:45 आणि 2:05 आरोग्य आणि संपदा या कार्यक्रमामध्ये नेत्रदान याविषयी डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकाल. 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमामध्ये पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकाल. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7:00 आज दिनांकामध्ये आपण ऐकाल सुविचार आणि काही निवेदनं. सकाळी 7:20 आणि रात्री 8:00 एक गाणे ताजेतवाने. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होऊन आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:40 आपण ऐकाल कार्यक्रम गाणी मनातली. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. उद्या सकाळी 8:55 नारी समता दिनानिमित्त रूपक आपण ऐकाल समतेचे क्षितिज. लेखक आहेत योगीराज बच्चे. सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:30 क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये ॲथलेटिक्स आणि खो खो खेळाडू ज्योत्स्ना इंटे यांची मुलाखत आपण ऐकाल. या मुलाखतीचा तिसरा भाग उद्या आम्ही प्रसारित करणार आहोत. सकाळी 9:30 भावधारा हा सुगमगीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:15 समूह गायन पाठ या मालेमध्ये आसामी गीत आपण ऐकाल. 10:30 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू उमंग. 11:00 गाता रही मेरा दिन हा हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम. 11:40 सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल भावधारा.

दुपारी 12 वाजल्यापासून अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही लक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम आपण काल वनिता मंडळ यामध्ये केल्याने होत आहे रे पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची मुलाखत आपण काल. 1:05 आणि गीत बहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 1:40 आणि वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45

आणि सुगम गीतांचा कार्यक्रम भावधारा दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2 कृषीवाणी, 2:05 आरोग्य मनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुन्हा प्रसारण आपण ऐकाल. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नलिनी जोशी यांनी गायलेला राग मधमाद सारंग आपण ऐकू शकाल.

इलेक्ट्रिक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती आणि PB वेव्स या OTT प्लॅटफॉर्म वरती. या सभेत सुरुवातीला 5 वाजता हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. त्यानंतर 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. या कार्यक्रमामध्ये स्टे ट्यून्ड या सत्रामध्ये नारी समता तुलनेच्या पलीकडे नारी समता दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकाल. लेखिका आहेत आरती गाढवे. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात महिपती बाबूराव कवळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं एकतरी भजन आपण ऐकाल. संध्याकाळी 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. त्यानंतर 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात प्राध्यापिका शर्मिला वाटकर यांनी लिहिलेला संवाद आपण ऐकाल. शेतीमाल प्रक्रिया काळाची गरज. 8:15 सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू भावधारा. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अवधेश कुमार यांच्या पखवाज वादनात ताल चौताल आपण ऐकाल. याशिवाय नेहमीच्या वेळेत बातम्या सहक्षेपित होतील. ती राहिली होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

आकाशवाणी सांगली केन्द्र प्रसारण अपने ऐकत आहत मध्यम लहरी 249.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वीएम मोहिमे 100.6 मेगाहर्ट्स न्यूज ऑन AIR या मोबाइल ऐप वरती आणि पीव्ही वेव्स या OTT प्लॅटफॉर्म वरती संध्याकाळचे 6:58 होतात. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका सुमूर्ती शिंदे, त्यामुळे पीक विमा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखी 39 धावांची गरज. युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत यूपीआय हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेनं तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तात्काळ करणं शक्य झालं आहे. यूपीआय या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी समाज माध्यमावर संदेश सामायिक केला. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यूपीआय ही जगातली सर्वात मोठी वास्तव वेळेतली पेमेंट व्यवस्था असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतीवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. या आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली होती. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेच्या दरात आज पुन्हा 1 रुपयानं वाढ झाली आणि 1 किलो साखरेचा दर जवळपास 64 रुपयांपर्यंत गेला. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं एकत्रित केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात सुमारे 49 रुपये प्रति किलो या दरानं साखर मिळत होती. महिनाभराच्या कालावधीत यात 31% वाढ झाली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना दररोज 12 तास मोफत वीज देण्याची आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं माफ करायची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर इथं केली. सध्या राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 12,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा झाली असून 56,00,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली. कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र तसंच जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळवण्याची प्रक्रिया करणाऱ्या तालुकास्तरीय तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालच्या समित्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 1 जुलै 2026 ते 30 जून 2027 या 1 वर्षासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये वंशावळी जुळवण्याचं काम अजून पूर्ण झालेलं नसल्यानं ही मुदतवाढ द्यायचे निर्देश मराठा आरक्षणासंदर्भातल्या मंत्रिमंडळ उपसमितीनं दिले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द केल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. उईके यांनी आज

राज्यभरातले आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उईके यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्य शासनाच्या या आधीच्या निर्णयानुसार वसतिगृहातल्या प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती. ही अट रद्द करण्याच्या मागणीसाठी पुण्यात आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याचं आवाहन केलं होतं. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेसमोर फॉलो ऑनचा धोका कायम आहे. आजचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 बाद 265 धावा केल्या होत्या. फॉलो ऑनची नामुष्की टाळण्यासाठी श्रीलंकेला अजून 39 धावांची गरज आहे. आज सकाळी श्रीलंकेनं आपला पहिला डाव कालच्या 2 बाद 8 या धावसंख्येवरून पुढे सुरू केला. मात्र प्रसिद्ध कृष्णा यानं सलामीवीर कमिल याला लवकर माघारी धाडत श्रीलंकेला तिसरा धक्का दिला. श्रीलंकेच्या डावात आधी चौथ्या गड्यासाठी कामिंदू यानं अर्धशतकवीर पसिंदूसोबत 87 धावांची आणि नंतर 8व्या गड्यासाठी सोनल दिनुषा आणि केशारा यांनी 57 धावांची भागीदारी करत पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर श्रीलंकेचे इतर फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. खेळ थांबला तेव्हा सोनल 85 तर लाहिरू 8 धावा करून खेळपट्टीवर टिकून होते. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 तर सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. वैश्यवाणी समाजातल्या पात्र व्यक्तींना शासनाच्या विविध योजना सवलती आणि शासकीय लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. वैश्यवाणी समाजाच्या जातीच्या प्रमाणपत्र पडताळणीसह विविध प्रलंबित मागण्यांबाबत मंत्रालयात सविस्तर चर्चा करण्यात आली होती. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांनी आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडून राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मुंबईतल्या लोकभवनात हा सोहळा झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातल्या गरजू रुग्णांना किडनी आणि यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यासोबत प्रत्यारोपणाची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांमध्ये किडनी आणि यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधांबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. मुंबई आणि उपनगरातल्या इतर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग भटक्या विमुक्त जाती आणि जमाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना scholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट असून अर्ज पडताळणी 15 सप्टेंबरपर्यंत होईल. त्यानंतर जिल्हा राज्य आणि मंत्रालयीन स्तरावर पडताळणीची प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. पालघर जिल्ह्यातल्या मासवण इथल्या अनुदानित आश्रमशाळेत 7 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेत हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल प्रशासनानं संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. यासोबतच संस्थाचालक मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षकांना कारण दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष समितीचीही नियुक्ती केली गेली आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठीची वयोमर्यादेची अट रद्द. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखी 39 धावांची गरज. याबरोबरच आकाशवाणी

0: मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ते मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz एफ एम वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरती तसंच PBVS या OTT प्लॅटफॉर्मवरती. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.

0: अजून त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी.
1: आला ऋतू, आला ऋतू, आला कधी रे.
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी.
2: क्रीडांगण, विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
3: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
2: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागृत करणारा कार्यक्रम
3: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
2: आणि याचं पुनः प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
3: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: आकाशवाणी एक असं माध्यम
3: जे इतिहास,
2: वर्तमान
3: आणि भविष्यात.
4: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 गाण्यांची मेजवानी. आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका. हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 kHz वर, 100.6 MHz FM वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.

0: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISAMGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी
1: कल्पना आणि प्रत्यक्ष यातलं अंतर पार करणारे,
0: यशस्वी होणारे, त्यासाठी कष्ट करणारे,
1: आपल्या बरोबर इतरांनाही प्रेरणा देणारे,
0: त्यांना बरोबर घेऊन जाणारे
1: असे असतात उद्योजक, व्यावसायिक.
0: त्यांच्या यशापयशाच्या कथा ऐकूया उद्योग जगत या कार्यक्रमात
1: दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणी सांगली केंद्रावर. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर,
0: FM वाहिनीच्या 100.6 MHz वर
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: आकाशवाणी सांगली,
1: पहिल्यापासून चांगली. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात ते संध्याकाळचे 7:15 होत आहेत. यानंतर वृत्त विशेष हा कार्यक्रम आणि 7:30 किसान वाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होऊन आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, नुकतीच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ची घोषणा झाली. देशभरातील 48 शिक्षकांची यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली असून आपल्या महाराष्ट्रातील 4 कर्तृत्ववान शिक्षकांनी या बहुमानावर आपलं नाव कोरलं आहे. या यादीत एक असं नाव झळकलंय ज्यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाचा चेहरा मोहरा बदलला. त्या आहेत बीड जिल्ह्यातील केज इथल्या साने गुरुजी निवासी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर कविता नरसिंहराव गित्ते. ग्रामीण आणि वंचित भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याला शिक्षणाच्या माध्यमातून नवी दिशा देणाऱ्या डॉक्टर कविता गित्ते यांच्या सोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार डॉक्टर गीते मॅडम, आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर्वप्रथम मॅडम, यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी तुमची निवड झाल्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी तुम्ही जे सातत्यानं प्रयत्न करत आहात, केले आहेत, त्या कार्याची दखल घेण्यात आली आहे आणि तुम्हाला हा पुरस्कार घोषित झाला आहे. काय वाटतंय, हा क्षण आपल्यासाठी किती मोलाचा आहे?
2: मॅडम, खरं म्हणजे हा क्षण मी शब्दात नाही त्याचं वर्णन करू शकत, इतका मोलाचा आहे. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं माझ्या बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांचा या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान झालेला आहे आणि जे ऊसतोड कामगारांची मुलं आज माझ्या शाळेमध्ये शिकत आहेत, शिकून गेली आणि पुढे शिकणार आहेत, यांचा सुद्धा सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून केंद्र सरकारनं केलेला आहे असं मला वाटतं. आणि हा क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि माझ्या ऊसतोड कामगारांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे.
1: नक्कीच, ऊसतोड कामगारांच्या मुलांचा, मुलींच्या शिक्षणाचा जेव्हा प्रश्न येतो, तर या मुला मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं किंवा वंचित विद्यार्थ्यांचा विकास करणं, शाळा गळती रोग आणि बालविवाह विरोधी चळवळीत उल्लेखनीय कार्य तुम्ही केलेले आहे, करताय, तर ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही जे काम केलं आहे आणि करत आहात त्याविषयी काय सांगाल?
2: खरं म्हणजे मॅडम, मी याविषयी असं सांगेल की माझा बीड जिल्हा हा संपूर्ण भारत देशामध्ये ऊसतोड कामगार पुरवठा करणारा जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे. आणि खरं म्हणजे ही ओळख काही भूषणावर नाही आहे. तरी आता त्यांची जी काही आर्थिक परिस्थिती आहे, उद्योगधंदे नाहीयेत, जलसिंचनाची साधनं नाहीयेत आणि त्यामुळे या लोकांच्या पुढे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न आहे आणि तोच प्रश्न खूप मोठा आहे. तर शिक्षणाचा प्रश्न त्याच्याही पुढे आहे आणि मग कुठेतरी असं वाटलं की वा, या लोकांचा जर शिक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल, यांच्या पोटाचा प्रश्न जर सोडवायचा असेल, तर आपल्याला या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं गरजेचंच आहे, नव्हे तर आणलंच पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही गेली 29 वर्षापासून आज तागत मॅडम या लोकांच्या गावोगावी तांड्या वस्ते वाडी फडात जाऊन सर्वे करते आहे आणि शिक्षणापासून जे वंचित मुलं आहेत त्यांना शाळेमध्ये आणण्याचं, नुसतं शाळेतच आणायचं नाहीये तर त्यांना दाखल करायचं, दाखल करून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं, सगळ्या सुविधा पुरवायच्या आणि सुविधा पुरवून त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी मग त्याच्यासाठी बालरक्षक म्हणून मी काम करते आहे, संवाद यात्रा त्यांच्यासाठी काढलेली आहे, शिक्षण आपल्या दारी असा उपक्रम राबवलेला आहे आणि या सर्वांच्या माध्यमातून मी मुलांना या शाळेच्या प्रवाहामध्ये आणलेलं आहे. आणि त्याचबरोबर असं म्हणेल मॅडम, आता तुम्ही बालविवाह म्हटलं तर ऊसतोड कामगारांचा खूप मोठा प्रश्न असा आहे की 7 ते 8 महिने त्यांना बाहेरच्या कारखान्यावरती परत राज्यात जावं लागतं आणि मग घरी दोघंही नवरा बायको गेलेले असल्यानंतर घरी सांभाळण्यासाठी कोणीही नसतं आणि मग मुलीला एकटीला घरी कसं ठेवून जायचं, हा खूप मोठा प्रश्न त्यांच्या पुढे आवासून आहे. आणि त्यामुळे मग तेव्हा कुठेतरी फड्यातही गेलं तर तो सुरक्षेचा प्रश्न आहे आणि मग काय करायचं म्हणून ते बालविवाह करत होते. पण ज्या वेळेस त्यांना हे समजून सांगितले, नाही बाबा तुमच्या हातातला जर कोयता सोडायचा असेल तर तुम्हाला मुलींना आणि मुलांना शिकवणं गरजेचं आहे, आपसुकच तुम्ही मुलींना शिक्षणासाठी माझ्या शाळेमध्ये घातलं, वसतिगृहामध्ये त्यांना परिपूर्ण सुविधानियुक्त गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं तर निश्चितच तुमच्या मुलींचा प्रश्न सुटेल आणि मग त्या पद्धतीनं मुलींचा प्रश्न सुटत राहिला मॅडम. आणि बालविवाहाकडे बघण्याचा जो पालकांचा दृष्टिकोन होता तो

0: काहीतरी बदलण्यासाठी मला मदत झाली.
1: वाड्या वस्तीवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा जो शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे की शिकून काय होणार आहे, शेवटी हेच मोलमजुरी करायची आहे, ऊसतोडी करायची आहे, तर हा दृष्टिकोन बदलताना अडचणी आल्या का, आणि आल्या तर तुम्ही त्यांना कशा प्रकारे त्यांचं मतपरिवर्तन केलं आणि पालक आता त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे कसं पाहत आहे?
0: हो मॅडम, हा अगदी अतिशय छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. मी असं म्हणेल की वाड्या वस्तीवरच्या पालकांचा अजूनही दृष्टिकोन, मॅडम 25% पालकांचा अजूनही दृष्टिकोन आहे की शिकून तरी काय करायचं, कुठे नोकरी लागतायत, कुठे रोजगार मिळतोय. पण त्यांच्या मला मनामध्ये जावं लागलं, नाही तुमची परिस्थिती जर बदलायची असेल, हातातला कोयता जर बाजूला ठेवायचा असेल, तर तुम्हाला कुणी केली तात्पुरती मदत जी असेल ती आपल्याला तात्पुरतीच मदत असेल, त्याच्याने तुमचं काहीही बदलणार नाही. आणि तुम्हाला जर बदलायचंच असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं की शिका संघटित व्हा, त्या पद्धतीनं तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही, आणि शिकला करच तुमची ही परिस्थिती बदलेल. आणि मग हळूहळू त्यांना ती अनेक उदाहरणं त्यांच्या समोर आयडॉल म्हणून ठेवावी लागली, पालकांचं समुपदेशन करावं लागलं, आणि त्याच्यानंतर मग पालकांचा दृष्टिकोन बदलू लागला. हळूहळू विविध विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू लागलं, आणि मग पालकांना वाटलं की नाही, आपली मुलं सुद्धा शिकू शकतात, आपली मुलं सुद्धा बदलू शकतात. आणि पालकांनी आपला दृष्टिकोन कुठेतरी बदलायला सुरुवात केली, आणि आज मोठ्या संख्येने मुलं, ऊसतोड कामगारांची मुलं सुद्धा आज मी म्हणणार की IAS पर्यंत झालेली आहेत, आणि निश्चितच या पद्धतीने त्यांचा दृष्टिकोन बदलायला लागलेला आहे.
1: खरोखरच मॅडम तुमचं खूप मोठं काम आहे. असं म्हटलं जातं की आता कुठे बालविवाह होत नाहीयेत, अनेक सामाजिक संस्था आहेत, सरकार आहे, पण एक शिक्षिका म्हणून काम करत असताना तुम्ही अनेक बालविवाह रोखले आहेत, पण ग्रामीण भागात किंवा समाजात वर्षानुवर्ष चालत आलेल्या या प्रथेविरोधात उभं राहताना काही अडचणी आल्या का, आणि आल्या तर तुम्ही त्यावर कशी मात केली?
0: हो मॅडम, अडचणी भरपूर आहे. पहिली अडचण अशी म्हटलं की बालविवाह आणि ऊसतोड कामगारांच्या मुलींचा थांबवायचा, तसं बघितलं ती परिस्थिती बघितल्यानंतर खरंच ते थांबवण्यासारखं नाही आहे असं मलाही वाटायचं. पण नाही, मी असं म्हटलं की नाही बुवा, बालविवाह हा फक्त कायदाच रोखू शकत नाही, तर त्याच्यासाठी समाजाला आधी बदललं पाहिजे, पालकांना आधी बदललं पाहिजे, ती सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे. किंवा आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे तर मुलींचा सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे, आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न मग ते असल्यामुळे ते लहानपणीच लग्न लावायची. परंतु ज्या वेळेस मी शाळा स्थापन केली आणि शाळा स्थापन केल्यानंतर त्यांना मी असं म्हणेल की मी त्यांना शब्द दिला की मी तुमच्या मुलींची सुरक्षितता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा माझा शब्द तुम्हाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही माझ्या शाळेत मुलींना दाखल करा. आणि त्यांनी हळूहळू माझ्या शाळेमध्ये मुलींना दाखल केलं, त्यांचा माझ्यावरती विश्वास बसला. आणि मग पालक पहिलीला सोडलेली मुलगी साधारणतः 12वी पर्यंत माझ्या शाळेमध्ये शिकू लागली मॅडम, आणि आपसुकच त्या मुलींमध्येही त्यांना बदल जाणवू लागला, मुलीही चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ लागल्या, पालकांनाही असं वाटू लागलं की आमच्या मुली शिकतायत. आणि त्याचबरोबर पथनाट्य, कथाकथन, स्वगत याच्या माध्यमातून, नाटिकांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही गावोगावी जाऊन समुपदेशन करत राहिलो, फळामध्ये जाऊन पालकांचं समुपदेशन करत राहिलो, बाल प्रतिभा, बाल विवाह प्रतिबंधक शपथा घ्यायला मुलांना द्यायला लागलो, आणि हळूहळू असे वेगवेगळे उपक्रम राबवून पालकांचा जो दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन बदलला गेला. आणि पालक जे म्हणत होते की विरोध करते, विरोध करायला थांबले, आणि आपसुकच 12वी पर्यंत मुली शिक्षण घेऊ लागल्या, आणि पुढे हळूहळू त्या प्रवाहात राहू लागल्या. आणि मग पालकांना वाटलं की नाही, माझ्या मुली सुद्धा काहीतरी बनवू शकतात. आणि मग पालकांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मला मदत करायला सुरुवात केली. आज मी असं म्हणेल की गेली 29 वर्षापासून मॅडम माझ्या वसतिगृहामध्ये 200 ते 250 मुली सातत्यानं शिक्षण घेतात.
1: खरंच असं म्हणतात की एक आदर्श शिक्षक फक्त अक्षर ओळखच करू देत नाही, तर तो विद्यार्थ्याचं आयुष्य घडवतो. आणि तुम्ही हे गेले अविरत कार्य करताय, 29 वर्ष झाले. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं हे एक मोठं आव्हान असतं. इथल्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी तुम्ही असे कोणते नाविन्यपूर्ण विशेष उपक्रम राबवले, ते काय उपक्रम होते?
0: हा बघा मॅडम, ग्रामीण भागातले म्हणण्यापेक्षा मी त्याच्याही अजून खाली जाईल की ऊसतोड कामगारांची मुलं म्हणेल मी. ग्रामीण भागातही अजूनही तो फरक आहे, ऊसतोड कामगारांची मुलं त्याच गावात राहणारी बऱ्यापैकी पालकांची मुलं जी ऊसतोड काम तोडणीसाठी जात नाहीत अशा. तर हे एक माझ्यासाठी आव्हान होतं मॅडम की एक तर त्यांच्या घरामध्ये कसलाही ज्ञानाचा प्रकाश नाहीये, त्यांच्या घरामध्ये व्यसनाधीनता, त्याचबरोबर अशिक्षितपणा, जिथे अजूनही त्या मुलाची आई भाकरी करत असताना कुत्र्याची एक भाकरी, मुलाची एक भाकरी, नवऱ्याची एक भाकरी अशा पद्धतीचं वातावरण त्यांच्या घरामध्ये आहे. आणि या मुलांना

0: या शाळेत आणून त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करायची एक माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. आणि या आव्हानामध्ये मग असं केलं आम्ही की त्या मुलांना दाखल केल्यानंतर आपसुकच त्यांची जी काही पायाभूत क्षमता असते शिक्षण श्रवण वाचन लेखन भाषण या क्षमता कुठेही विकसित झालेल्या दिसत नव्हत्या. सातवीचा मुलगाही तिथेच, पहिलीचा मुलगाही तिथेच, पाचवीचा मुलगाही तिथेच. आणि मग मला पहिला उपक्रम हाती घ्यावा लागला जो मी 2005 पासून राबवते, ज्याला आपण असं म्हणू की भारत सरकारने एक्सलन्स पूर्ण करण्याचा उपक्रम राबवलेला आहे, तो उपक्रम मी 2005 पासून राबवला. आणि मग मुलांमध्ये बदल होऊ लागला हळूहळू की अरे वा आपल्याला वाचता येत आहे, आपल्याला लिहिता येत आहे, आपण छानपैकी इंग्रजी वाचू शकतो, आपण छानपैकी गणिताचे सगळ्या क्रिया करू शकतो प्राथमिक क्रिया. आणि मग हे मुलांना स्वतःमध्ये बदल वाटू लागला, मुलांना स्वतःमध्ये बदल वाटू लागला की पालक आले की विचार वाचता येऊ लागला, वाचून दाखवू लागले मुलं. आणि मग पालकांनाही वाटले की नाही मुलांना आपल्या वाचता येतंय लिहिताय काळ बदललेला, एनईपी 2020 आलेला आहे आणि आता मुलांना बदलता काळात बरोबर जोडलं पाहिजे. आणि म्हणून मग आम्हाला इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत शासनाकडनं AI लॅब उपलब्ध झाली, टॅब उपलब्ध झाले, नाविन्यपूर्ण लॅब उपलब्ध झाली. फक्त ती उपलब्ध झाली तर ती तशीच आम्ही शाळेत नाही ठेवली तर ती मुलांच्या हातामध्ये दिली मॅडम की जाऊ देत, हे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ना, हे डिजिटल वस्तू आहेत, या मुलांनी वापरल्या पाहिजेत म्हणून त्या मुलांच्या हातात दिल्या. आणि मग टॅबच्या माध्यमातून QR कोड स्कॅन करू लागले, युट्यूबच्या माध्यमातून नवीन कल्पना समजून घेऊ लागले, 3D प्रिंटरच्या माध्यमातून मॉडेल कसे बनवायचे ते शिकू लागले. आणि त्यांना मग आम्ही हळूहळू वायफाय ची सुविधा उपलब्ध करून दिली आणि मग अशा माध्यमातून मुलांना हळूहळू गोडी निर्माण झाली मॅडम. आणि आज मी मोठ्या अभिमानाने सांगेल की जी मुलं फळात होती ती मुलं आज तंत्रज्ञानाशी जोडली गेलेली आहेत आणि अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये गोडी निर्माण करण्याचं काम केलं.
1: तुम्ही हे जे कार्य केलेलं आहे मुलांच्या शिक्षणासाठी, खास करून जे वंचित आहेत ग्रामीण भागातील ऊसतोड कामगारांची मुलं असतील, तर त्यांच्यासाठी हे खरंच खूप मोलाचं कार्य केलेलं आहे. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेल की ग्रामीण भागातील नवीन जे शिक्षक आहेत, होतगुरु विद्यार्थी आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: मला जो पुरस्कार मिळालेला आहे तर मी असं म्हणेल की एक सगळ्या शिक्षकांचं एक प्रतिनिधित्व म्हणून मी तिथपर्यंत पोहोचलेली आहे. पण मी या ठिकाणी असं निश्चितच सांगेल की प्रत्येक मुल युनिक आहे, वेगळं आहे आणि प्रत्येक मुलाची शिकण्याची क्षमता वेगळी आहे. माझ्या शिक्षकांनी मी जर त्यांच्यामधली क्षमता ओळखली आणि त्याला पाहिजे ते शिक्षण त्याच्यामधल्या कौशल्यानुसार त्याला शिक्षण देत गेलं, त्या मुलाच्या गतीनं शिक्षण देत गेलं, तर निश्चितच मुलं हे यशस्वी होतात आणि आपल्या शिक्षकांना त्यांच्याबद्दल आदर निर्माण होतो की मला या गुरुजींमुळे, मला या बाईंमुळे, मला या सरांमुळे हे यायला लागलं. आणि मग मुलं निश्चितपणे आवडीनं शिकतात. आणि म्हणून मी शिक्षकांना एवढंच सांगेल, मुलांना स्वतःला शिकू द्या, त्यांना प्रश्न विचारू द्या, त्यांना तुमच्या पसली असलेली डिजिटल साधनं हाताळायला द्या, वर्गामध्ये ढिंगाणा करू द्या, प्रश्न विचारू द्या आणि त्याच्यामधून तिथं जे अडतील ते जिथं बंद पडतील तिथे तुम्ही सुलभक आणि मार्गदर्शकाची भूमिका पार पाडा. आणि मूल स्वतः युनिक आहे, प्रत्येक मुल युनिक आहे, प्रत्येक मुलाला त्याच्या पद्धतीनं शिकवाल तर निश्चितच मुलं हे यशस्वी होतील. मुलांसाठी मी एवढंच सांगेल की मुलांनी स्वप्न पहा आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही त्या मार्गाने चालत राहा. निश्चितच त्या मार्गाने गेले की एक दिवस यश हे आपल्याला गवसणी घालत असतं आणि यश हे आपल्यापर्यंत येत असतं. एवढाच मुलांसाठी मी संदेश देईन.
1: गीत्य मॅडम, तुम्ही खूप चांगला संदेश दिलेला आहे येणाऱ्या पिढीला की स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही धडपड करा, मेहनत करा. खूप खूप धन्यवाद. तुम्ही दिलेली ही जी मुलाची माहिती आहे आमच्या श्रोत्यांना नक्कीच आवडलेली असणार आणि तुमचं हे कार्य असंच पुढे चालत राहो ही तुम्हाला शुभेच्छा.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनी मुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य, निवेदन लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव हो।

0: संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया किसान वाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं,
3: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
4: क्योंकि हमें यह है प्रधानमंत्री फसल बीमा।
5: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
6: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी।
5: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
6: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
5: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
7: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया। जलाशयातील मत्स्य संवर्धनात पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक याविषयी डॉक्टर प्रवीण सपकाळे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
8: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, मत्स्य शेती हा आता एक आपण स्वतंत्र व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर करतोय। या शेतीसाठी अनेक गोष्टींची गरज असते, तर यामध्ये पाणी जे आहे किंवा पाण्याची गुणवत्ता आहे ही खूप महत्वाची ठरत असते। त्याचे जे गुणधर्म आहेत त्यावर आपलं मिळणारं जे उत्पादन आहे ते सुद्धा काही अंशी अवलंबून असतं, त्यानुसार आपण उत्पादन घेत असतो। तर आज आपण जलाशयातील मत्स्य संवर्धनामध्ये पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक, एक नवं तंत्रज्ञान याविषयी जाणून घेणार आहोत। नेमकं हे तंत्रज्ञान काय आहे, याचे काय काय फायदे आहेत, या सगळ्याविषयीच आज आपण बोलणार आहोत। आणि ही सगळी माहिती देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलंय डॉक्टर प्रवीण सपकाळे सरांना। सपकाळे सर हे तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पनवेल मत्स्य उपकेंद्र इथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। सर नमस्कार।
9: नमस्कार
8: सर, आता हे जे एक नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे जे पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक, म्हणजे नेमकं काय आहे आणि याचा या मत्स्य शेतीसाठी आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो?
9: पाण्याची गुणवत्ता निर्देशांक याचा अर्थ असा की आपण तलावामध्ये ज्यावेळेस मासे सोडतो ते मासे सोडल्यानंतर पाण्याची गुणवत्ता वर खाली होत असते आणि तलावामध्ये मासे ज्यावेळेस आपण वाढवत असतो, म्हणजे एक साधारण वर्षभरचा कालावधी लागतो वाढण्यासाठी, तर अशा वेळेस तो उन्हाळी सीझनमध्ये कमी जास्त होतो, पावसाळी सीझनमध्ये पाण्याची गुणवत्ता कमी जास्त होते, नंतर हिवाळ्यामध्ये कमी जास्त होते, असं सीझन वाईज पाण्याची गुणवत्ता बदलत असते, हवामान ऋतूप्रमाणे बदलत असतं। काही शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडतो की आम्ही मासे सोडले आणि त्यांना नियमित खाद्य देतो पण उत्पन्न मिळत नाही आणि माशांची वाढ जशी पाहिजे तशी होत नाही, मग आमचं खाद्य कमी पडतंय का, आमची देखरेख कमी पडते किंवा पाण्यामध्ये काय हालचाली आहेत की त्याचा कसा उपयोग करू शकतो की आम्हाला कसं कळणार की हे पाण्यामुळे त्याची गुणवत्ता कमी झाली आहे, वाढ कमी होत आहे। तर याचा आम्ही संशोधन करत असताना असं दिसलं की त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक आहेत आणि ते घटक त्याच्यामध्ये बरोबर आहेत का नाही, योग्य प्रमाणात आहेत का नाही, कमी आहेत जास्त आहेत, साधारण शेतकऱ्यांना माहिती असतं की आपण हे करू शकतो। पण एक असं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे संशोधनामार्फत की तुम्ही तो जो घटक आहे त्याचं जर मूल्यमापन केल्यानंतर त्याचा एक स्कोर आला तर आपण त्यावर आधारित

0: शेती करू शकतो की बाबा हा स्कोर आला म्हणजे आपल्याला उत्पादन चांगलं मिळू शकतं, आणि जर पाण्याची गुणवत्तेचा स्कोर जर कमी झाला तर मग आपल्याला समजतं की जलाशयामध्ये काहीतरी घटकांमध्ये कमी जास्त झालेला आहे, तर यामुळे माशांवरती परिणाम होतो, ते खाद्य कमी खातात आणि त्याच्यामुळे माशांची वाढ कमी होते. आता तुम्ही जो प्रश्न विचारला हे नवीन तंत्रज्ञान काय आहे वॉटर क्वालिटी इंडेक्स, तर पाण्यामध्ये विविध प्रकारचे घटक असतात, त्या त्या घटकांमध्ये विरघडलेला प्राणवायू असतो, सामू असतो, तापमान असतं, रंग असतो पाण्याचा, किंवा अमोनिया असतो, नायट्राइड असते, असे वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात. तर ह्या प्रत्येक घटकाचा निर्देशांक असतो. हा तर ह्या प्रत्येक घटकाचा निर्देशांक ज्यावेळेस आपण 10-12 निर्देशांक असं काढले होते खाली टोटल मारली एक स्कोर येतो. तर मग आपण काय करतो ह्या तंत्रज्ञानामध्ये हे सगळे घटक टाकतो, त्याचा जो डाटा तयार होतो मोठ्या प्रमाणामध्ये वर्षभराचा डाटा कलेक्ट करताय, म्हणजे मला विरघळलेला प्राणवायू ज्याला डिझेल ऑक्सिजन म्हणतोय तो ज्यावेळेस माशांची पिल्ल आपण पाण्यामध्ये सोडतो त्या तारखेपासून तर जे वाढेपर्यंत म्हणजे साधारण वर्षभर जातो, तर हे 12 महिन्याचा जो डाटा आहे निवड प्राणवायूचा नसून तो 12-15 सगळ्या घटकांचा असतो, आणि तो प्रत्येक आठवड्याचा तर 15 दिवसाचा नंतर महिन्याभराचा प्रत्येक घटकांचा हा डाटा असतो, आणि हा डाटा खूप मोठ्या प्रमाणात 12 महिन्याचा कलेक्ट होतो. असा हा मोठ्या प्रमाणात कलेक्ट झालेला डाटा जो आहे सगळा, म्हणजे त्याच्यामध्ये सामू आला, तापमान आला, रंग आला, अमोनिया, नायट्रेट, H2S, डिझेल ऑक्सिजन, हे सगळे घटकांचा जो मोठा मास डाटा जो आहे त्याला आपण ह्या वॉटर क्वालिटी इंडेक्स मध्ये टाकतो, आणि मग तो कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याला कन्वर्ट केल्यानंतर ह्या डाटाला तो एक निर्देशांक देतो.
1: बरोबर.
0: तो निर्देशांक तुमचा 0 पासून ते 100 या सिंगल अंकीवरती सुरू होतो. 0 ते 100 या अंकामध्ये आल्यावरती मग तुम्हाला त्या त्या रेंजमध्ये सपोज आता 0 ते 40 आला किंवा 40 ते 50 मध्ये आला किंवा 50 ते 60 मध्ये आपल्या तलावातला निर्देशांक एक स्कोर आला.
1: बरोबर.
0: तर मग त्यावेळेस आपल्याला समजतं गुणवत्ता 40 आणि 0 मध्ये आहे, ती तलावातली जी पाण्याची क्वालिटी आहे गुणवत्ता ती घसरलेली असते. तर मग ह्या स्कोरचा उपयोग आपल्या ह्या सामान्य शेतकऱ्यांना त्या मार्फत करते.
1: हा निर्देशांक खूप महत्वाचा आहे, त्यानुसार आपण आपली शेती कशी करायची हे ठरवणार.
0: आपल्याला कळून चुकतं की आपल्या तलावामध्ये काहीतरी कुठल्या तरी एका घटकामध्ये कमतरता आहे आणि त्याच्यामुळे ती वाढ होत नाहीये. मग वाढ होण्यामागची कारण जे आहेत आपण ते शोधू शकतो. डाटाला काय करतो एका स्कोर मध्ये आणतो, म्हणजे 0 ते 100 मध्ये, मग त्या स्कोर प्रमाणे आपल्याला कळतं की 50 आहे, 80 खूप सुंदर आहे, क्वालिटी चांगली आहे, मग अशा वेळेस खाद्य चांगल्या प्रमाणात द्यायला पाहिजे, पाण्याची गुणवत्ता चांगली आहे, आणि मग वाढ होत जाते. शेवटी 7 ते 8 महिन्यानंतर तुम्हाला ग्रोथ चांगली दिसते, माशाची वाढ झाली दिसते, तुम्ही मार्केटला देऊ शकता. आणि 50 आतमध्ये खाली असेल तर तुम्हाला मग त्याच्यामध्ये घटकांचं
1: परत वाढ
0: करण्यासाठी मग परत तुम्हाला ते वेगवेगळे घटक आहेत, म्हणजे डिझेल ऑक्सिजन सुद्धा अमोनिया, मग ते कमी जास्त करावं लागतं, मग ते मॅनेजमेंटचा प्रकार असतो. अशा प्रकारे हा वॉटर क्वालिटी इंडेक्स नवीन तंत्रज्ञान मुख्य शेतकरी वर्ग जो आहे त्यांना देणं अपेक्षित आहे आणि आवर्जून माहिती देणं गरजेचं काम आहे.
1: बरोबर. आणि थोडा अभ्यास पण याचा व्हायला पाहिजे नाही का, म्हणजे शेतकऱ्यांनी थोडं निरीक्षण करणं की पाण्याचं कसं हे आहे, मग त्यांना नक्कीच ते सोपं जाईल.
0: हा मोठा डाटाचा उपयोग होत नाही. म्हणजे आम्ही जे संशोधन केलं त्यावेळेस ते काय करतात, सर आमच्या तलावामध्ये DO कमी झाला आहे, pH कमी झाला आहे, अमोनिया जास्त झाला आहे, नायट्रेट जास्त झालेला आहे, तर असे ते आम्हाला हे सांगत असतात, सर ह्या महिन्यामध्ये कमी होता, त्या महिन्यामध्ये जास्त होता, पावसाळ्यामध्ये कमी झालं, परत हिवाळ्यामध्ये नॉर्मल होतो, असं ते काही ना काही गोष्टी सांगत असतो. मग आम्ही त्याचा सगळा अंदाज घेऊन असं संशोधन केलं की यांना जर असं एक किट दिलं, एक निर्देशांक दिलं की तुमच्या आता ह्या महिन्यामध्ये ऍव्हरेज काढला, ह्या महिन्यामध्ये तो स्कोर किती येतोय, म्हणजे 50 गेलेला आहे, 60-70 रेंजमध्ये आलेला आहे, मग ती गुणवत्ता व्यवस्थित आहे, म्हणजे पाण्यामध्ये काही तुमचा प्रॉब्लेम नाहीये, आणि जसं वाढ होत जाते माशांच्या लहानपासून मोठे होत जातं, मग अशा वेळेस एक सपोज मधल्याच 8 ते 9 महिन्यामध्ये तुम्हाला कळून चुकलं की पाण्याची गुणवत्ता जरा स्कोर तो कमी झालेला आहे, 50 खाली आलेला, आता काय करायला पाहिजे, मग तिथे आपण मग त्यांना सजेस्ट करतो थोडं खाद्य कमी करा, पाणी चेंज करा, थोडस डिझॉल्व्ह ऑक्सिजन साठी एरिएशनचा वापर करा, एरिएटर वापरा त्याच्यामध्ये, मग ऑक्सिजन वाढला, ऑक्सिजन वाढलं की सगळं पाणी क्लिअर होऊन जातं, त्याच्यात अमोनिया आहे तो लिबरेट होतो, बाहेर पडतो, नायट्रेट आहे ते विरघळून निघून जातो, अशा वेळेस मासे पण हेल्दी राहतात, पाण्याची क्वालिटी हेल्दी राहते, आणि जसं आपण फीड देऊ त्यांना प्रमाणामध्ये तशी वाढ त्यांची झपाट्याने होत जाते आणि मार्केटेबल साईजला ते मिळू शकतात. हा निर्देशांक त्यांना कळणं महत्वाचं आहे.
1: बरोबर. सर, ही पाण्याची गुणवत्ता जी आहे तर ही मग कशा प्रकारे कुठे कुठे वापरली जाते?
0: साधारण तलाव म्हणा किंवा धरण म्हणा, लघु धरण असतात, मोठे धरण असतात, तर

0: हा एक कॅप्चर एरिया आहे, तर तसं विहिरींचा पण निर्देशांक काढला जातो, तसंच खाडीचा निर्देशांक काढला जातो, नंतर छोटे छोटे तलाव असतात त्याचा निर्देशांक काढला जातो. म्हणजे एक वाहत्या पाण्याचा आहे, एक खोल विहिरीतला आहे, एक छोट्या तलावातला आहे आणि एक मोठे धरण आहे, त्या धरणांचा निर्देशांक असे वेगवेगळे रिझर्वायर प्रमाणे, धरणांप्रमाणे, खाडीप्रमाणे हे निर्देशांक वेगवेगळे संशोधनामार्फत तयार करण्यात आलेले आहे. आता मुंबई सारख्या अर्बन सिटीमध्ये खाडीमध्ये दूषित पाणी सोडलं जातं,
1: बरोबर,
0: तर मग त्याच्यासाठीचा निर्देशांक हा वेगळा आहे. हा तो कसा अॅक्वॅटिक पोल्युशनच्या अंडर येतो, मग हे कंट्रोल कोणी करतं, मग हे एमपीसीबी करतं, एमपीसी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे. पाण्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे कसं पिण्यायोग्य पाणी आहे,
1: बरोबर,
0: नंतर तुम्ही रिक्रिएशन म्हणजे स्विमिंग साठी, बोटिंग साठी असा एक प्रकार आहे, नंतर खाडीमध्ये मासे पकडायला जातात तो एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये जर असे सांडपाणी इंडस्ट्री मार्फत सोडला जातो तो एक घटक वेगळा येतो,
1: म्हणजे दूषित पाणी.
0: दूषित पाणी आणि एक दुसरा एक घटक आहे ज्याच्यात इन्फेक्टेड पाणी सोडलं जातं, गुरढोरं मेले असतील किंवा बॅक्टेरिया असतात असेल असे पाणी काही वेळा सोडलं जातं, म्हणजे हेवी मेटल्सचा प्रकार वेगळा आणि हा वेगळा प्रकार आहे. असे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मग ती पोल्युशनची लेवल, त्याचं इन्फेक्शनचं लेवल हे कसं स्टडी करायचं, त्यावेळेस हा निर्देशांक आपल्याला कामात येतो. आता पोल्युशन म्हटल्यावर एमपीसीबी कडे रिपोर्टिंग जातं, एमपीसीबी मग परत ते वेगवेगळे घटक जे आपण आता सांगितले, डीओ आहे, पीएच आहे, टेम्परेचर आहे, बीओडी आहे, सीओडी आहे, हे घटक एमपीसीबी चेक करतं, मग त्यांच्यावर त्यांना समजतं की हे सगळं खराब झालेलं आहे, पाणी दूषित आहे. दूषित म्हणजे तुम्ही काही करू शकत नाही, ना पिण्यायोग्य आहे, ना त्याला चव असते. एमपीसीबी काय करणार याच्या वेळेस, मग असा हा जो निर्देशांक तयार केलेला आहे, मग हा डाटा तयार झाला, त्यांनी अनुमान लावला की बाबा असं असं खराब झालेलं आहे, हा डाटा मग त्या डब्ल्यूकेआयच्या कॅल्क्युलेशन मध्ये टाकतात.
1: बरं,
0: हा सगळा डाटा जसा आहे तसा टाकतात, ते कॅल्क्युलेट केल्यावरती मग त्यांना एक स्कोर करतो. एक स्कोर म्हणजे किती, 0 पासून 100 पर्यंत, मग ते कुठल्या रेंज मध्ये आहे, मग तो 50 च्या खाली, 20 च्या वरती, 30 च्या मध्ये असं जर खाली आला मग ते पाणी पूर्णपणे बाद आहे. अशा वेळेस मग त्याला बायो रिमेडिएशनचे प्रकार आहे, म्हणजे तुम्ही चांगले बॅक्टेरिया टाकून मग त्याला हळूहळू रिसायकलिंग सारखं पुनर्प्रस्थापित
1: पुनर्जीवित
0: करावं लागतं. मग यासाठी बीएमसी आहे आपल्याजवळ, आता बीएमसी ज्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे त्यांना एमपीसीबीचं काम असतं की आपल्यासारख्या संशोधन जे करतात त्यांचं काम असतं की तुम्ही यांना एसटीपी प्लांट टाकून द्या. एसटीपी प्लांट म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लांट, म्हणजे जे काही सांडपाणी आहे ते हे ट्रीट करतात, त्यांच्या पूर्ण यंत्रणेमध्ये घेतात आणि तिथे बॅक्टेरिया, युजफुल बॅक्टेरिया वापरतात आणि 4-5 दिवसाची जी सायकल आहे, 15 दिवसाची सायकल आहे, ट्रीट करत करत करत मग ज्यावेळेस ते त्या योग्य प्रमाणामध्ये आलं त्यावेळेस ते रिलीज करतात. दूषित पाणी आपल्या यंत्रणेमध्ये घेतात, युजफुल बॅक्टेरिया टाकतात, पूर्णपणे सायकल करतात, रिसायकलिंग ट्रीटमेंट वगैरे करून योग्य प्रमाणामध्ये असलं पाणी मग नदीमध्ये, खाडीमध्ये सोडलं जातं,
1: म्हणजे ते मग वापरायला,
0: ते वापरता येतात. त्याच्यामुळे काय होतं, चांगलं पाणी सोडलं गेल्यामुळे तिथे जीव जंतू आहे, प्राणी आहेत, म्हणजे मत्स्य जे आहेत, अॅक्वॅटिक अॅनिमल्स आहेत, ते सगळे परत तिथे येतात, मग ते राहतात, वाढ होते त्याच्यामध्ये, मग मासेमारीसाठी स्कोप मिळतो. याच्यामुळे काही लोकांचा त्याच्यावरती जो का निर्वाह असेल तो त्याच्यावरती मागला जातो अशा प्रकारे. हे करणं गरजेचं आहे, कारण पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे सगळ्यांवरती नियंत्रण करू शकत नाही,
1: बरोबर आहे,
0: त्यांचे काही मर्यादा आहेत, आपल्या संशोधनाचे काही मर्यादा आहेत. फक्त बीएमसी पर्यंत माहिती देऊ शकतो की असं असं तिथे एसटीपी प्लांट, ईटीपी प्लांट, एफएन ट्रीटमेंट प्लांट असतो, हे त्या खाडी लागत जिथे मोठ्या प्रमाणामध्ये सांडपाणी सोडलं जातं इंडस्ट्रीचं, किंवा जलाशय आजूबाजूला आहे, शेतकरी वर्ग आजूबाजूला आहे, तर त्या अशा ठिकाणी तो प्लांट टाका, जेणेकरून हे उपसा जर घेत असतील, मला सपोज कोळंबीचं संवर्धन करायचं असेल किंवा जलाशयामध्ये मासे सोडायचे असेल, मी पाणी उपसा चांगल्या नदीमधनं घेणार असं, तर मग ह्या नदीमध्ये सोडण्यापूर्वी जे सांडपाणी आहे कंपनीचं, इंडस्ट्रीचं मोठ्या मोठ्या, ते सांडपाणी यांनी त्या सिवेज ट्रीटमेंट प्लांट मध्ये घ्यायचं, इफ्यूम ट्रीटमेंट प्लांट मध्ये घ्यायचं, त्यांनी सगळं ट्रीट केल्यानंतर ते ज्यावेळेस रिलीज करतील बाहेर, योग्य प्रमाणात वापरण्यासारखं पाणी मग आपल्या तलावात घ्यायचं, जलाशयामध्ये घ्यायचं, खाडीमध्ये सोडायचं असेल मग तसं सोडायचं, मग ते पाणी मग आपण खाऱ्या पाण्यासाठी वापरलं जातं, स्विमिंग साठी वापरलं जातं, किंवा रस्त्याच्या लागून मध्ये मध्ये झाडं लावली जातात बघा, अशा ठिकाणी हे ट्रीटेड पाणी पण वापरलं जातं, न्यूट्रिएंट रिच पाणी असतं आणि याच्यामुळे वातावरणामधला जो काय दूषित घटक आहेत ते सस्पेंडेड असतील, ते सगळं ऍब्झॉर्ब करून घेतात, अशा प्रकारे ते वापरू शकतात आणि वापरलं जात आहे मुंबई सारख्या ठिकाणी.
1: सर, आता पाण्याच्या गुणवत्तेचा जो निर्देशांक आहे तर त्यातल्या साधारण पायऱ्या कोणत्या आहेत, काय सांगाल?
0: तर कसं आहे, आता मी एका शेतकऱ्याला सांगितलं बाबा हा वॉटर क्वालिटी इंडेक्स काढून दे, त्याला त्याबद्दल काही माहिती नसणार की मी सर कसं करायचं काय.

0: करायचं. त्यांना सुरुवातीला काय सांगणार की तलावामध्ये ज्या पाण्याचे घटक आहेत, वेगवेगळे घटक आहेत, त्यांना पूर्ण आखणी करून देणार की बाबा हा डीओ आहे, हा पीएच आहे, हा टेम्परेचर आहे, अमोनिया नायट्राइट, सीओडी, बीओडी, असे वेगवेगळे घटकांचं मी त्यांना यादी देणार आणि त्याचा दर आठवड्याला त्याने रिडिंग घ्यायचे, म्हणजे मापन करायचंय. मग ते सकाळ, दुपार, संध्याकाळ असं तीन वेळा जर घेतलं, आठवड्याचा डाटा कलेक्ट करायचा आणि हा मंथली आल्यानंतर, एक महिना झाल्यानंतर त्याचा सगळा कलेक्टेड डाटा त्या निर्देशांकामध्ये टाकायचा आहे. निर्देशांक हा एक फॉर्म्युला आहे, तो मल्टिप्लिकेशनचा फॅक्टर आहे, अर्थमॅटिक आहे. तर तो फॉर्म्युल्यामध्ये सगळा डाटा टाकायचा, डीओचा डाटा येतो, त्याच्यात पीएच येतो, टेम्परेचर येतो, अमुक सगळ्यांचा वेगवेगळा निर्देशन, तो आल्यानंतर हा कॅल्क्युलेट होतो आणि मग तो आपल्याला एक स्कोर देतो 0 ते 100 मध्ये. हा झाला महिन्याचा. मग महिन्याचा आल्यानंतर आपण त्याला काय करतो, मग 6 महिन्याचा बघतो, मी सीझन वाईज बघतो. अशा प्रकारे आपण सीझन वाईज काढतो. सीझन वाईज काढलं तर समजतं बाबा उन्हाळी ऋतूमध्ये याच्या त्या तलावामध्ये काय परिणाम होतो असं बघितलं जातो. नंतर त्याचा पावसाळीमध्ये काय परिणाम होतोय, नंतर हिवाळ्यामध्ये काय परिणाम
1: होतो,
0: म्हणजे सुरुवात आपल्याला आठवड्यापासून करायची, महिन्यावरती थांबतो, महिन्यावरतून क्वार्टरला येतो, मग 6 महिन्यावरती येतो, मग ऋतूवरती येतो. असा डाटा प्रत्येक ऋतूवरती आल्यावरती मग तो इयर एंड, म्हणजे तो वर्षाखेरीज दाखवतो. मग तो पूर्ण सीझन वाईज पण वेगळा असतो आणि इयर एंडला पण वेगळा. आता तुम्ही विचाराल मला हा इयर एंडचा फायदा कसा होणार, म्हणजे आता 2018, 2019, 2020, 21, 12 असं 5 वर्षाचा डाटा ज्यावेळेस तुम्ही कलेक्ट करणार, प्रत्येक वर्षाला तुम्हाला 60 असा स्कोर आला, दुसऱ्या वर्षाला 70 आला, तिसऱ्या वर्षाला 80 आला, पुढच्या वर्षी 90 आला, 25 मध्ये 100 आला. मग तुम्हाला ती क्वालिटी
1: कळत जाते
0: वर्षाला, तुम्हाला कळत जाते. असा हा वर्षाचा डाटा आल्यावरती तुम्ही सांगू शकतात की अमुक अमुक जलाशयामध्ये 5 वर्षाच्या निर्देशांकाप्रमाणे हा मत्स्य संवर्धनासाठी योग्य आहे, तो तलाव योग्य आहे, असं त्या सीझन मध्ये शेतकऱ्याला कळतं की या सीझन मध्ये हा असा प्रॉब्लेम येतो.
1: बरोबर.
0: 4-5 वर्षाचा आल्यावरती तो
1: त्या दृष्टीने तो
0: पुढची तयारी करतो. मग त्याचं जे त्रुटी आहे त्या हळूहळू निघून जातं आणि त्याला योग्य प्रमाणात भाव पण मिळेल, चांगला माल तो उत्पादन करू शकतो, मत्स्य उत्पादन, आणि चांगला रेट त्याला मिळून बेनिफिट मिळू शकतो. त्यासाठी हा नवीन तंत्रज्ञान वापरायला गरजेचं आहे.
1: सर, आता पाण्याच्या गुणवत्तेचा जो निर्देशांक आहे तर त्याचं वर्गीकरण सुद्धा केलं जातं.
0: बरोबर.
1: ते कसं, म्हणजे
0: आता जसं आता मी तुम्हाला सांगितलं आठवड्याला त्याने डाटा कलेक्ट करायचा आहे, नंतर तो 15 दिवसावर गेला, महिन्यावर गेला. आता महिन्याचा डाटा झाला, महिन्यावरतून आपण ऋतूवार काढला, ऋतूवार प्रमाणे आपण वर्षाखेरीज काढला. आता याच्यामध्ये मी सुरुवातीला सांगितलं 0 ते 100, तर ही जी वर्गवारी आहे ह्या वर्गवारीप्रमाणे तुम्ही बघा, 0 पासून पुढे आलात 0 ते 40, 0 ते 40 वरती आलात खराब आहे. म्हणजे हा स्कोर सांगतोय तुम्हाला.
1: बरोबर.
0: हा वर्षाला तुम्हाला दिसून येईल, म्हणजे 2018 मध्ये 0 ते 40 मध्ये होता, 35 आला, 40 आला, म्हणजे तो वर्गवारी केलेला आहे त्याने. मग खराब आहे, मग 40 वरती गेला, 60 मध्ये थोडा सुधारलेला आहे, आणि मग नंतर 60 आणि 80 मध्ये आला थोडा चांगला
1: आहे,
0: ऍव्हरेज मॉडरेट आहे, आणि 80 ते 100 मध्ये व्हेरी गुड, एक्सिलंट, असं त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आता मी 0 ते 40 म्हटलं खराब आहे, याचा अर्थ काय होतो, त्या तलावामध्ये आपल्या माशांच्या अवती भोवती प्राण वनस्पती आहे, प्लवंग आहेत, जीव जंतू आहेत. खराब आहे म्हणजे पाण्याची क्वालिटी घसरलेली आहे, खराब झालेली आहे, तर ते वनस्पतीजन्य जे नॅचरल खाद्य आहे ते कमी झालेलं आहे, डीओ कमी झालेला आहे, अमोनिया जास्त झालेला आहे, नायट्रेट जास्त झालेला आहे, म्हणजे याचा अर्थ त्याला इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. या अशा तलावामध्ये तुम्ही बीज आणून सोडू शकत नाही.
1: बरोबर.
0: एक तर ते मरणार, मृत्यू होणार तुमच्या 100%,
1: काही उपयोगच होणार,
0: उपयोग नाहीये. म्हणून हे वर्गीकरण त्याच्यासाठी केलेलं आहे. 2018 मध्ये तुम्हाला सपोज 35 स्कोर आलेला आहे, तर तुम्ही 19 मध्ये जाऊन टाकणार नाही, कारण मला 2018 मध्ये 35 आलेला आहे. मग तुम्ही काय करणार, बीज सोडण्यापूर्वी तिथली जी काय यंत्रणा आहे ती व्यवस्थित करायचा प्रयत्न करणार, म्हणजे तिथे पॅडल व्हील एरेटर लावायचा, एरेशनची व्यवस्था करायची, खाद्य स्टोरेज चांगलं ठेवायचं, आणि हेल्दी सीड, म्हणजे बीज जे आहे
1: निरोगी बीज,
0: हा निरोगी बीज, आणि चांगल्या अधिकृत गव्हर्नमेंटच्या सेंटर मधनच घ्या, त्याच्यामुळे तुम्हाला शाश्वत सीड मिळतं
1: आणि
0: फसवणूक होणार नाही, रेटमध्येही काही होणार प्रॉब्लेम येणार नाही. असं सीड जर घेतलं आणि तुम्ही पाण्याची गुणवत्ता त्या त्या वेळेस मेंटेन केली, 2018 मध्ये 35 होत, तो 2019 मध्ये 50 पर्यंत आलं की तुम्हाला पाण्याची गुणवत्ता
1: चांगली
0: सुधारत येते, कारण तुम्ही तशी काळजी घेतायत, सीड सोडल्यावरती काळजी घेतात, बाबा हा मागच्या वेळेस असा प्रॉब्लेम होता. मग ते प्लवंग पण तयार व्हायला लागतात, जसं सूर्यप्रकाश येतो, सूर्यप्रकाश पाण्याच्या जिथे जास्त जाईल 2-2.5 मीटरच्या खोलीच्या आसपास, मग ते प्लवंग निर्मिती होते. प्लवंग निर्मिती

0: आले की तिथे ऑटोमॅटिक मत्स्य बीज तिथे जाऊन ते खातं, त्याच्यामुळे त्यांची वाढ होते, सर्वायवल चांगलं मिळतं, हे नैसर्गिक क्रिया आहे. मग अशा वेळेस आपण तिथे हा डाटा अनालाइज केला, आपल्या उत्तम आणि योग्य प्रमाणामध्ये डाटा मिळतो आणि त्याचा आठवड्यावर महिन्यावर पण चांगलाच मिळणार. म्हणजे महिन्यावर मिळाला म्हणजे ऋतूवर पण त्या ऋतूमध्ये चांगला मिळतो. पण तुम्ही ती काळजी घेतली आहे, सुधारणा झाली तलावामध्ये, प्लवंगाची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली, याचा अर्थ तुम्ही अजून बीज आणून टाकू शकतात, मग त्याची वाढ हळूहळू जास्त होत जाते. नैसर्गिक खाद्य जास्त असल्यास मर्तूक कमी होते, मर्तूक कमी झाले तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन
1: मिळणार,
0: त्याप्रमाणे तुम्ही खाद्य मॅनेजमेंट करतात. जसं हिवाळा हळूहळू सुरू होतं त्यांचं मेटाबॉलिक रेट कमी होतो, मग खाद्य कमी टाकायचं, त्याच्यामुळे पाण्यावरती काही त्यांचा परिणाम होणार नाही. ते खातच नाही, तुम्ही 2-4 किलो नुसतं टाकत राहिला. मग साहजिकच आहे ते तळ्याला जाऊन साचणार खाद्य आहे. तळ्याला साचल्यावरती काय होणार, कुजणार, कुजल्यावरती ते अमोनिया परत त्याच्यामध्ये लिबरेट होणार, बॅटरीचा लोड वाढणार,
1: त्याच्यामध्ये
0: ते चक्रच आहे. हे चक्र तुम्ही कसं मॉनिटर करणार, तर ह्या निर्देशांकामुळे. तर सध्या परिस्थितीमध्ये कसं आहे, लोक बीज आणतात सोडतात, त्यांना मी सांगितलं हे 4-5 महत्वाचे पॅरामीटर्स आहे ते घ्या, आणि हे घेतल्यावरती तुम्हाला कळतं की कमी जास्त आहे, त्याच्यामुळे बीज संख्या पण कमी जास्त करायची असते. त्याच्यामध्ये आधीच पाण्याची गुणवत्ता खराब आहे, जिथे 5 पिशव्या सांगितल्या माशांच्या सोडत, तुम्ही 15 आणून सोडल्यावरती आधीच खराब पाणी आहे, त्याच्यामध्ये हे मर्तूक होणार. तिथे एक तर तुम्हाला नैसर्गिक खाद्य मिळत नाही, पाण्याची गुणवत्ता एकदम ढासळलेली आहे, मर्तूक होणार. तुम्ही येऊन आम्हाला कंप्लेंट, सर तुम्ही सांगितलं तसं केलं, तिथे आम्ही पॅडली बिल रिटर्न लावला आणि जिथे 5 ऐवजी तुम्ही 15 पिशव्या सोडल्या, मग तुम्हाला मोठ्या प्रमाणात सीडचं सर्व्हायवल मिळणार नाही, मर्तूक होणार,
1: नुकसान
0: होणार आहे तुमचं. तुम्ही अर्धवट गोष्टी केल्यामुळे तुम्हाला असं आहे. त्याच्यामुळे पहिल्या आधी तुम्ही डाटा घ्या, आठवड्याचा डाटा घ्या, महिन्यावर डाटा सगळं आला तुम्हाला वर्षा वर्षाला, तर तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि ह्या वर्गीकरणाचा फायदा तोच होतो.
1: सर आता तुम्ही सगळी माहिती सांगितलीत की निर्देशांक किती महत्वाचा आहे, पण हा जेव्हा आपण पाण्याच्या गुणवत्तेचा निर्देशांक आपल्याला मिळतो, आपण त्याचा कसा परामर्श करू शकतो किंवा त्याचा आपण काय अर्थ लावू शकतो?
0: कसं आता जसं आपण चर्चा करत आलोय की पाण्याची गुणवत्ता जशी सुधारत चालते, म्हणजे मागच्या 5 वर्षातला आपल्याला स्कोर आलेला आहे, त्या स्कोरचा आपल्याला वापर करायचा असेल तर सीड सोडण्यापूर्वी आपल्याला विशेष काळजी घेणं अपेक्षित आहे. म्हणजे आता सपोज आपण सीड सोडलंय आणि त्याच्यानंतर पॅडल व्हील एरिएटर शोधायला गेलोय की बाबा आता सकाळी 4 वाजले पाण्याची गुणवत्ता ढासळणार आहे, कारण डिओ कमी होतो अर्ली इन द मॉर्निंग. डिओ कमी झाल्यानंतर तुम्ही त्यावेळेस जाऊन पॅडल व्हील एरिएटरची व्यवस्था करायची नाही, तुम्हाला आधीच तुमच्याकडे ती यंत्रणा तयार पाहिजे, सुसज्ज लॅब तुमच्याकडे छोटी तरी तयार असायला पाहिजे. जर लॅब नसेल तर मी माझ्या शेतकरी बांधवांना अनेक प्रशिक्षण कार्यक्रमात सांगितलेलं आहे की तुम्हाला फील्ड वरती टेस्टिंग किट ठेवणं अपेक्षित आहे.
1: बरोबर.
0: टेस्टिंग किट यासाठी की तुम्ही कुठल्याही वेळेला जाऊन ते टेस्ट करू शकतात, आणि ह्या टेस्ट किट मध्ये जे जे पॅरामीटर्स मी सांगितलेले आहेत ते सगळे त्याच्यामध्ये असतात. आणि ह्या टेस्ट केल्यावरती तुम्हाला समजतं की बाबा डिओ एक साधारण 4-5 आहे, म्हणजे हा वर्केबल आहे. जर तो 3 खाली असेल तर मग आपल्याला एरिएशनची व्यवस्था करणं गरजेचं आहे, किंवा त्याच्यावरती फवारे लावणे, वॉटर स्प्रेड करणे, एरिएशन टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून मग त्यांना ऑक्सिजन मिळाल्यावरती ते फिरू शकतात, हिंडू शकतात. ज्यावेळी ऑक्सिजन कमी होतं त्यांचं सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत ह्या कमी होऊन जातात,
1: हालचाली
0: कमी होतात, मंदावतात सगळ्या. मग यासाठी जर तुमच्याकडे ऑलरेडी तो डाटा असेल किंवा हा सकाळच्या वेळी असा असतो, दुपारी असा असतो, सगळ्यात त्याच्यात महत्वाचा जो घटक आहे हा डिओ आणि सामो असतो, आणि हा सकाळी जास्त 3-4 वेळेसच त्रासदायक ठरू शकतो, म्हणजे त्यावेळी ऑक्सिजनची प्रमाण खूप कमी होते. अशा वेळेस ते सुसज्ज जर आपल्याकडे एरिएटर्स असतील, आपण 4 आधीच टायमर लावून 3-5 टायमर लावून त्याच्यामध्ये एरिएशन चालू केला की सगळे उद्भवणारे घटक आहेत निरंक होऊन जातात, आणि मग ते प्रक्रिया चांगली होते. सपोज आज तुम्ही तो 10 वर्षासाठी भाड्याने घेतलेला आहे, असं तुम्ही सोडून दुसरीकडे गेलात, तर मग सेम जो प्रोटोकॉल आपण इथे तयार करून दिला तो दुसऱ्या तलावरती दुसऱ्या धरणांवरती जाऊन पण तुम्ही करू शकता.
1: अच्छा,
0: असं आहे. आणि तिथे जरी नौका शेतकरी जरी आला, सपोज तो तिथला सदस्य आहे फिशरमन सोसायटीतला, तर त्या सदस्याला पण हे आपण ट्रान्सफर करू शकतो, एवढी सोपी टेक्नॉलॉजी आहे. त्याने तो डाटा फक्त बघायचा आहे की बाबा याच्यामध्ये त्या त्या वर्षामध्ये त्या त्या ऋतूमध्ये हा हा असा घटक होता, याने फक्त सीड सोडण्यापूर्वी ती काळजी घ्यायची, एकदम मोजमाप करून घ्यायचं. मोजमाप करायलाही तुम्हाला कृषी विभागाच्या लॅबकडे जायची धावपळ करायची गरज नाही, तुम्ही तो सांगितलेला किट घेऊन या, 15-20 पॅरामीटर्स असतात, तुमच्या बांधावर बसून करा, आणि याची प्राइस साधारण 3-3 हजारापर्यंत येत. आणि जर तुम्हाला त्याबद्दलची अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही पनवेलच्या उपकेंद्रावरती येऊन केव्हाही भेटू शकता, त्याबद्दल प्रशिक्षण पण देऊ, कसं करायचं ते पण आपण शिकवलं जातं, सांगितलं जातं. तर तुमची काही अडचण असेल शेतकरी बांधवांची तर आपण ती नक्कीच सोडवू शकतो.
1: सर आता आपण ही एवढी सगळी चर्चा केली की या जलाशयामध्ये जो पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक आहे, एक नवीन असं

0: तंत्रज्ञान आहे. पण मग तुम्ही आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने असा एक निष्कर्ष किंवा काय काय याच्यामध्ये शिफारसी आहेत काय सांगाल?
1: नक्कीच, आता आपण हे मगासपासून जे गुणवत्तेबद्दल बोलतोय, जास्त जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोच करायचा प्रयत्न करतोय की जेणेकरून त्यांना उत्पादन जास्त जास्त मिळावं. तर आम्ही जे संशोधन केलेलं आहे आणि जे शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करायचं आहे हा जो निर्देशांक आहे, याचं तुम्ही आधी प्राथमिक डाटा तयार करा तुमच्या तलावाचा, खाडीजवळच्या पाण्याचा, तुमच्या विहिरीचा पाण्याचा, जे काही वॉटर रिसोर्सेस आहे, प्राथमिक डाटा कलेक्ट करा. तो डाटा कलेक्ट केल्यानंतर कच्चा डाटा आहे तो आपण ह्या वॉटर क्वालिटी इंडेक्स मध्ये टाकायचा असतो. तो वॉटर क्वालिटी इंडेक्स काय आहे, कसा आहे, ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की मला संपर्क करा पनवेलच्या उपकेंद्रावरती, तर तुम्हाला मी समजून सांगू शकतो. आणि तो तिथे कन्वर्ट केल्यानंतर तुम्हाला निर्देशांक मिळतो. तो निर्देशांक आपण कॅल्क्युलेट करून ठेवू शकतो आणि तो कॅल्क्युलेट केल्यावरती स्कोर जो येतो तो प्रत्येक आठवड्याचा तुम्हाला कलेक्ट करायचा आहे. ते कसं करायचं, काय करायचं, याबद्दल मी आधी सांगितलं. तुम्ही मला संपर्क करा, प्रशिक्षण घ्या, गुगलवरती जाऊन तुम्हाला किट मिळू शकतात, त्याचा वापर करा.
0: सर, खरंच एकंदरीत म्हणजे

0: याचं तुम्ही आधी प्राथमिक डाटा तयार करा तुमच्या तलावाचा, खाडीजवळच्या पाण्याचा, तुमच्या विहिरीच्या पाण्याचा, जे काही रिसोर्सेस आहे प्राथमिक डाटा कलेक्ट करा. तो डाटा कलेक्ट केल्यानंतर कच्चा डाटा आहे तो आपण ह्या वॉटर क्वालिटी इंडेक्स मध्ये टाकायचा असतो. तो वॉटर क्वालिटी इंडेक्स काय आहे कसा आहे ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की मला संपर्क करा पनवेलच्या उपकेंद्रावरती, तर तुम्हाला मी समजून सांगू शकतो. आणि तो तिथे कन्वर्ट केल्यानंतर तुम्हाला निर्देशांक मिळतो. तो निर्देशांक आपण कॅल्क्युलेट करून ठेवू शकतो आणि तो कॅल्क्युलेट केल्यावरती स्कोर जो येतो तो प्रत्येक आठवड्याचा तुम्हाला कलेक्ट करायचा आहे. ते कसं करायचं काय करायचं याबद्दल मी आधीच सांगितलं. तुम्ही मला संपर्क करा, प्रशिक्षण घ्या, गुगलवरती जाऊन तुम्हाला किट मिळू शकतात, त्याचा वापर करा.
1: सर खरंच एकंदरीत म्हणजे या पाण्याच्या गुणवत्तेचा जो निर्देशांक आहे खूप छान असं तंत्रज्ञान आहे. फक्त शेतकऱ्यांनी थोडा अभ्यास करून या सगळ्या गोष्टींवर जर लक्ष दिलं, योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन तज्ज्ञांचं घेतलं, तर नक्कीच मत्स्य शेतीमध्ये त्यांना एक नवीन संधी अजूनही उपलब्ध होऊ शकते. सर आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
2: श्रोते हो, आताच आपण जलाशयातील मत्स्य संवर्धनात पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक याविषयी डॉक्टर प्रवीण सपकाळे यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
3: अरे पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग. पहली वाली बात कहा,
4: परंतु सब यही डाले
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे.
4: सच है?
3: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बात सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आज के दिन खेती शुरू करूंगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.

0: किसानवाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम नारी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती आणि PB वेव्स या OTT प्लॅटफॉर्मवर. रात्रीचे 8 वाजत आहेत. श्रोतो, आता ऐकूया एक गाणी ताजेतवाने.

माहिती नेमकारी आणि गायलेलं मंगेश पाडगावकर यांची गीतरचना पण ऐकली संगीत विजय राजवाडे यांचं होतं. एक गाणं ताजा दमानी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

0: यानंतर 8:05 आणि मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई

इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 3% घसरण. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखीन 39 धावांची गरज. युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात UPI प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत UPI हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेनं तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तात्काळ करणं शक्य झालं आहे. UPI या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. UPI ला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर संदेश सामायिक केला आहे. UPI प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील UPI ला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. UPI ही जगातली सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट व्यवस्था असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाइंड साखरेमध्ये रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. या आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली गेली होती. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली गेली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तीमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेच्या दरात आज पुन्हा 1 रुपयानं वाढ झाली आणि 1 किलो साखरेचा दर जवळपास 64 रुपयांपर्यंत गेला. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं एकत्रित केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात सुमारे 49 रुपये प्रति किलो या दरानं साखर मिळत होती. महिनाभराच्या कालावधीत यात 31% वाढ झाली आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दररोज 12 तास मोफत वीज देण्याची आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं माफ करायची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर इथं केली. सध्या राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 12,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा झाली असून एकंदर 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद ए मिलाद उन नबीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद उन नबी हा प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणुकीचं स्मरण करण्याचा सण आहे. प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार देशवासियांना सर्वसमावेशक आणि विकसित राष्ट्र उभारण्याच्या कार्यात सक्रिय योगदान देण्यासाठी प्रेरित करतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात आज 3% घट झाली. दिवसाच्या व्यवहारादरम्यान ब्रेंट क्रूडचे दर 3.4% घसरून प्रति बॅरल 89 अमेरिकन डॉलर्स आणि 1 सेंटवर आले. तसंच वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचे दर 3.6% घसरून प्रति बॅरल 81 अमेरिकन डॉलर्स आणि 94 सेंटवर आले.

भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवस अखेर श्रीलंकेसमोर फॉलोऑनचा धोका कायम आहे. आजचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 बाद 265 धावा केल्या होत्या. सोनल 85 तर लाहिरू 8 धावा करून खेळपट्टीवर टिकून आहेत. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 तर सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी श्रीलंकेला अजून 39 धावांची गरज आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या क्रिमिलेअर निकषासंदर्भात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी विशेष पीठाची स्थापना करावी या विनंतीवर विचार करायला सर्वोच्च न्यायालयानं होकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं 11 मार्चला दिलेला निकाल 2025 नागरी सेवा परीक्षेच्या उमेदवारांना लागू होतो की नाही याबाबत स्पष्टता मिळावी अशी मागणी केंद्र सरकारनं आपल्या याचिकेतून केली आहे. भारतीय प्रकाशक महासंघाकडून दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट पुस्तक प्रकाशन पुरस्कारांमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाला 7 पुरस्कार मिळाले. विभागानं प्रकाशित केलेली पुस्तकं संदर्भ साहित्य आणि नियतकालिकांना विविध श्रेणींमध्ये बहुमान जाहीर झाले. देशाचा विकास साहित्य संस्कृती कला आणि समकालीन विषय वाचकांपर्यंत पोहोचवण्यात हे साहित्य महत्वाची भूमिका बजावतं आणि हे पुरस्कार म्हणजे विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कष्ट समर्पण भाव आणि कर्तृत्वाचं प्रतीक आहे असं प्रतिपादन प्रकाशन विभागाचे महासंचालक डॉ धीरज कांकडिया यांनी केलं. भारत चीन सीमा प्रश्न आणि दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याबाबत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी विशेष प्रतिनिधी स्तरावर चर्चा केली. येत्या 12 तारखेला नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होत आहे. या चर्चेपूर्वी 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी काल बीजिंगला पोहोचलेल्या डोभाल यांनी चीनचे उपराष्ट्राध्यक्ष हान झेंग यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी परस्पर व्यापार ऊर्जा खतं आणि अणुसहकार्य या क्षेत्रांमधले आर्थिक संबंध दृढ करण्यावर भर दिला. डॉ जयशंकर यांनी रशियाचे उपप्रधानमंत्री डेनिस मंतुरो यांच्यासोबत भारत आणि रशियाच्या आंतर सरकारी आयोगाच्या बैठकीचं सहअध्यक्षपदही भूषवलं. जयशंकर यांनी काल रात्री मॉस्को इथं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना भारतात उत्पादन सुविधा उभारताना यंत्रसामग्री आणि सुट्या भागांसाठी भारतीय मानक ब्युरोचं जे प्रमाणीकरण लागतं त्यातून जपानसह इतर देशांच्या कंपन्यांना सूट देण्यासाठी आराखडा तयार करायचं काम सुरू आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. त्यांनी आज टोकियो इथं सेमीकंडक्टर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या जपानी प्रतिनिधींना संबोधित केलं. या आराखड्यामुळे कंपन्या उद्योग उत्पादन किंवा प्रकल्पांना गरजेनुसार या नियमांमधून सूट मिळेल असं ते म्हणाले. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द करत असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. उईके यांनी आज राज्यभरातले आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उईके यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्य शासनाच्या याआधीच्या निर्णयानुसार वसतिगृहातील प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती. मुंबई आणि उपनगरातल्या इतर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग भटक्या विमुक्त जाती आणि जमाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना scholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. भारताची व्यापक सृजनशीलता जपण्यासाठी आणि सार्वजनिक संज्ञापन बळकट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आणखीन रचनात्मक सहकार्य हवं अशी माहिती रेडिओ आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी आज दिली. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या माहिती आणि जनसंपर्क सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेला ते आज बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्क

0: तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 3% घसरण आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखीन 39 धावांची गरज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 239.8 meter अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती आणि PB वेव्स या OTT प्लॅटफॉर्मवरती रात्रीचे 8:16 झालेत. श्रोते आता ऐकूया हिंदी भक्ती संगीताचा कार्यक्रम.

0: की जय।
1: माननीय अवस्थी आणि सहकारींचे सुरात सुरेश यश यांची हिंदी उत्तरचना आपण ऐकली. संगीत शैलेश दानी यांचं होतं. या गीताबरोबरच हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: वृक्षारोपण कार्य महान, एक वृक्ष दशपुत्र समान।
1: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
2: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
1: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागृत करणारा कार्यक्रम
2: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुनः प्रसारण त्या दिवशी संध्याकाळी 6:35
2: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: आकाशवाणी एक असं माध्यम
2: जो इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही।
3: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। रात्रीचे 8:45 होत आहेत। सुरुवातीला समाचार संध्या, त्यानंतर News@9 ही दोन्ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही संक्षेपित करत आहोत।
4: नमस्कार, आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं विशाल शर्मा। यूपीआई का एक दशक पूरा, दुनिया के सबसे बड़े रियल टाइम पेमेंट सिस्टम

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती आणि PB वेव्ह्स या OTT प्लॅटफॉर्मवरती सुद्धा. रात्रीचे 10 वाजले. शेवटी आता ऐकूया आपली आवड हा कार्यक्रम.

महादेवराव डोंगळे आणि त्यांचे कुटुंबीय, वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे, सुराज वानखडे, लेवाखेल मोहल्ला चांदूर बिस्वा येथून नारायण खर्चे, ललिता खर्चे, पुरी खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, देविका कुमारी चौधरी, स्वाती प्रयाग चौधरी, मालती चौधरी, खुशी वाणी, रवी ग्रुपचे चंदूर येथूनचे श्रोते चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, राजू मिठारी, बाबासाहेब दुकानदार फुगे, मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथून तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ, धनाजी खेमलापुरे, संपत्ती खेमलापुरे, राणी आणि अंकिता खेमलापुरे, ऐकूया या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं जैत्र जैत या चित्रपटातलं हे गीत.

आपल्यावरील या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते आपण सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत जैत रे जैत या चित्रपटासाठी आशा भोसले आणि गायलेलं नाधो महानोर यांचं गीत. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे. या गीतासाठी आवड करणारे आमचे श्रोते घोटवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर इथून

आपल्यावर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. श्रोतेहो, या कार्यक्रमात आता ऐकूया महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल यांनी आलेलं फणू शिंदे यांचं गीत. बाळ पळसुले यांचं संगीत आहे निखारे या चित्रपटासाठी. या गीतासाठी आवड काढणारे आमचे श्रोते आहेत लयभरी रेडिओ श्रोता संघाचे गणेशवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथून संभाजी सुतार, चेतन सुतार, सारिका सुतार, संगीता लोहार, सचिन सुतार, रेहांश लोहार. शाहूनगर परिते तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथून बाजीराव ढेरे, संगीता ढेरे आणि हर्षल ढेरे. निस्वाला चौक मलकापूर येथून संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय चौहान. जत जिल्हा सांगली येथून श्याम कुलकर्णी, राम कुलकर्णी. तालखेड मुक्ताईनगर येथून काशीनाथ ढेंगे, नंदा ढेंगे, श्रद्धा आणि आकाशवाणी श्रोता समूह. दयानंदनगर नांदेड येथून प्रकाश जैन, तिरुपतीनगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन. तसंच पकिरा रेडिओ श्रोता समूह जिल्हा बीड येथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात. मुक्काम पोस्ट हिप्परसोगा औसा जिल्हा लातूर येथून जयहिंद रेडिओ श्रोता संघाचे उस्मान फौजी शेख, सैराबानू शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकीर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सीमर शेख, सानिया शकील पैठाण, वसंगीकर, बिस्मिलाबी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख. तालुका विलोणी जिल्हा नांदेड येथून चांदणी अयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद, तसंच माहिरा सय्यद. ऐकूया या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं निखारे या चित्रपटातलं हे गीत.

आपल्या आवडी या कार्यक्रमात यानंतर ऐकूया माझा पती करोडपती या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अरुण पौडवाल यांचं. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते इचलकरंजी कोल्हापूर येथून दोन धडका ग्रुपचे रसिक श्रोते सुधीर लोले, अनिल कुंभार, समीक्षा अथर्व, चंगू मंगू, अमीरा आरव, शानू विश्वास, निर्मला आणि गजानन लोले. मुक्काम पोस्ट फुलवळ, तालुका कंधार, जिल्हा नांदेड येथून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे. विद्यानगर कवठे महांकाळ येथून संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, तसंच सुप्रिया आणि प्रसाद म्हैसाळकर. बस्तवाड तालुका शिरवळ येथून विजयकुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद जंगम, अभिलाष, अनिकेत, महादेवीताई, प्रीती, मियारा, श्रुती, स्नेहा, सोहम जंगम आणि सर्व जंगम परिवार. तसंच केरूर येथून बाजीराव वाघमारे, वैभव जाधव, गजबरत्तार कुरुंदवाड येथून नाना बाबर, विनायक मोमणे, सलीम नायकवडे भैरेवाडी येथून, सचिन राजमानी तेरवाड येथून, भोला जाधव, अनिकेत कमते, बाबू पवार, शशिकांत शिंदे, दत्तामामा घोरपडे नरसिंहवाडी येथून, सूरज मडिवाळ, गुलफाम औरवाड. या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत ऐकूया माझा पती करोडपती या चित्रपटातलं.

आपल्या आवडी या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया नणंद भाऊजो या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि मीना मंगेशकर यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अशोक पत्की यांचं. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड येथून श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभू, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजाराम गायकवाड आणि राज पेंटर. बिरणगे, कसबा पावडा, कोल्हापूर येथून अभि, अदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्णा. शिरडून येथून सुभाष मिळचे, कागल येथून सुशीला, विलास दामणे. यड्राव येथून श्रीनिवास कांबळे, कुरुंदवाड येथून लतीफ महात, शशिकांत पाटील आणि सचिन किल्लेदार भडगाव येथून. मुक्काम पोस्ट गोवर्धन तालुका रिसोड येथून रवींद्र पवार, मीना पवार, श्रीकांत, एकनाथ काळे. तसंच कृष्णानगर टीव्ही टॉवर सेमिनरी हिल्स नागपूर येथून नाना डोंगरदिवे, रमाताई डोंगरदिवे, सीमाताई डोंगरदिवे, रीमाताई डोंगरदिवे, दीक्षाताई डोंगरदिवे आणि राहुल डोंगरदिवे. मैत्री श्रोता संघाचे मुक्काम पोस्ट तमनाकपाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथून सुरेश रामू साबळे, विजय कुमार स्वामी, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, अनिता राहुल भामिष्टे, सुरेश कुतेजवार घाटंजी आणि लता राजाराम चव्हाण. रिअल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगली येथून अल्ताफ हुजरे, सैफुल्ला सबाहत, किरत हुजरे आणि रेहान शेख. तसंच मुक्काम पोस्ट सावळस तालुका तासगाव जिल्हा सांगली येथून श्रीधर धेंडे, मंगल धेंडे, प्रसेनजित धेंडे, प्राजक्ता धनसरे, मयंक, अमिता लोंढे, रिया, अमृता कांबळे, रितिशा, प्रतिभा धेंडे, प्रज्ञा धेंडे, आशिष धेंडे, अतुल धेंडे, स्वराज धेंडे, पल्लवी धेंडे, अथर्व धेंडे, प्राध्यापिका सुनंदा कांबळे, प्राध्यापक अरुणजय कांबळे, श्रद्धा कांबळे, जयवर्धन कांबळे, समस्त धेंडे परिवार. ऐकूया या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं नणंद भाऊजो या चित्रपटातलं हे गीत.

श्रोतो, या गीताबरोबरच आजचा आपला वेळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. कार्यक्रमातून मी अपर्णा आपली रजा घेते. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

आपली आवड हा श्रोत्यांनी पत्राद्वारे कळवलेल्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे रात्रीचे 10:30 झालेत. नाद ब्रह्मा या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया पंडित निखिल बॅनर्जी यांचं सतारवादन. राग चंद्रकंस, त्यांना तबल्यावरती लहरा संगत केली आहे श्यामलाल बोस यांनी.

पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारावर वाजवलेला राग चंद्रकंस आपण ऐकला. त्यांना तबल्यावरती लहरी संगत केली होती श्यामलाल बोस यांनी. नादब्रह्मी हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 11 वाजता हिंदीमधून आणि 11:05 आणि इंग्रजीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या संक्षेपित करत आहोत.